229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज बुधवार भारतीय सौरतिथी 8 आश्विन शके 1948 म्हणजे 30 सप्टेंबर 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत आपलं स्वागत. श्रोते हो, पहाटेचे 5:56 झाली आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग गुजरी तुळी आपण ऐकला. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भारत और वेस्ट इंडीज के बीच तीन मैचों की एक दिवसीय क्रिकेट श्रृंखला का दूसरा मैच आज गुवाहाटी के बरसापारा क्रिकेट स्टेडियम में खेला जाएगा। मैच भारतीय समयानुसार दोपहर 2 बजे शुरू होगा। नेपाल में पिछले सप्ताह हुई तेज बारिश से आई बाढ़ और भूस्खलन में मरने वालों की संख्या बढ़कर 35 हो गई है। पानी का स्तर कम होने के बाद भी पश्चिम नेपाल में भारी तबाही देखने को मिली है। इधर मौसम विभाग ने आज कर्नाटका के भीतरी इलाकों केरलम, माहे, कारेकाल और पूर्वोत्तर राज्यों में मूसलाधार वर्षा का अनुमान व्यक्त किया है। अगले 3 से 4 दिनों के दौरान रायलसीमा, तमिलनाडु, पुदुचेरी और कारेकाल में बिजली चमकने और तेज हवाओं के साथ आंधी तूफान की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: अंश नऊ मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 6:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम विचारशलाका। आजच्या कार्यक्रमात उपासना याविषयी अजय महाजन यांचे विचार आता प्रसारित करत आहोत।
2: श्रोतेहो नमस्कार। उपासना म्हणजे ईश्वराशी मनोसंयोजन, परमात्मा प्राप्तीचे साधन म्हणजेच उपासना होय। आपल्या इष्टदेवते समीप उपस्थित होणे म्हणजे उपासना होय। उपासनेमध्ये गुरुची आवश्यकता भासते। जर मार्गदर्शनासाठी गुरु नसतील तर आपली म्हणजे साधकाची अवस्था ही अकर्णधार नौकेसमान होऊन ती नौका कधीच आपल्या उचित ठिकाणी पोहोचू शकत नाही। गुरुदीक्षेमुळे शिष्यामध्ये शक्तिसंचार होत असतो। दीक्षा म्हणजे गुरुकडून मिळालेले ज्ञान होय। ज्ञानामुळे शिष्यातील पशुत्वबंधन निघून जाते। मान्यतेनुसार उपासनेचे 5 प्रकार सांगितले जातात। अभिगमन म्हणजेच इष्टदेवतेसमोर उपस्थित होऊन कृतज्ञता व्यक्त करणे। उपादान म्हणजे पूजापाठ सामग्री। इज्जा म्हणजेच पूजा। स्वाध्याय म्हणजेच आगमग्रंथाचे मनन। आणि योग म्हणजेच अष्टांग योग। थोडक्यात उपासना म्हणजे देवत्व जाणणे। आत्ताच्या विज्ञान युगात प्रत्येक गोष्ट ही प्रत्यक्ष प्रमाण निकषावर घासून घेण्याची वृत्ती निर्माण झाली आहे। सध्याच्या काळात शब्द प्रामाण्यावर कुणी विश्वास ठेवत नाही, त्यामुळे काही जणांमध्ये उपासनेबद्दल काही शंका कुशंका उपस्थित होऊ शकतात। त्यामुळे आजच्या विज्ञान युगात सुद्धा उपासनेचे महत्त्व ते काय, ते आपल्या रोजच्या जीवनात कसे उपयुक्त आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मताप्रमाणे येणारा काळ हृदयरोग व मानसिक आजार हेच जगांवरती अधिराज्य करतील। या दोन्ही आजारामध्ये मानसिक ताणतणाव हेच मुख्य कारण असणार आहे। अशा परिस्थितीत मनाचे संतुलन राखण्यासाठी गीतेतील समत्वम योग उच्चैते हे तत्वज्ञान उपयोगी ठरेल व आपले जीवन अधिक निरामय होईल। आपले मन अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्याला आपल्या चित्ताच्या स्थिर भावापर्यंत जायचे असेल तर स्वला ओळखावे लागेल आणि असा स्वभाव सतत टिकविण्याचा प्रयत्न करावायचा असेल ज्यातून मनशांती व चिरस्थायी समाधान प्राप्त होऊ शकेल। या सर्वांसाठी उपासना नितांत गरजेची आहे। समाजातील बहुतांश घटक आज ताणतणावाखाली जगत आहेत। सतत उद्याच्या काळजीत आहेत। एखाद्याच्या घरी नवीन बाळ जन्माला आले याचा आनंद तर होतच आहे, पण लगेच ते बाळ हुशार असेल का, शिकेल का, तो सर्वगुणसंपन्न होईल का, ही काळजी सर्वांनाच पडत आहे। या काळजीने शरीर मनावर विपरीत परिणाम होत असतात। ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्न, पाणी, व्यायाम, निंदा गरजेची आहेत, त्याप्रमाणे मन निरोगी ठेवण्यासाठी उपासनेची गरज आहे। मनुष्याचे शरीर धष्टपुष्ट असेल पण मन षड्रिपुंनी ग्रस्त व अशांत असेल तर तो सुखी राहू शकत नाही। म्हणून अंतर्मनाच्या सबलीकरणासाठी साधनेची उपासनेची नितांत गरज आहे। प्रत्येक जीवाचा मूळ स्वभाव सच्चित आनंद आहे। आयुष्य

0: मनुष्यात निर्माण झालेल्या दोषांना दूर करण्यासाठी मनुष्याला चिंतनाशिवाय पर्याय नाही. चिंतन हे उपासनेद्वारेच शक्य होत असते. संतुलित आहार, स्वच्छ शुद्ध वाणी, संयम, सत्संग या गोष्टींद्वारे आपण जीवनात यशस्वी होतो. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, ज्ञान विज्ञान संहितम. उपासनेत व्याकुळता, समता, संकल्प, त्याग या गोष्टींची जरुरी असते. यातील सार तो असा की एखादी अपेक्षित गोष्ट मिळण्यास उशीर झाला तरी मन शांत ठेवणे. मादाम क्युरी जेव्हा रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थांचे संशोधन करीत होत्या त्यावेळी परिस्थिती प्रतिकूल होती. अथक प्रयत्नानंतरही यश येत नाही म्हणून थकून झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रमेयाचं कोडं सुटलं. त्यांच्या जागृत मनाने हार मानल्यावर त्यांच्या अंतर्मनाने वैश्विक मनाशी संपर्क केला असावा अशी वाटते व त्यांना उत्तर सापडले. थॉमस एडिसन यांचे असंख्य विजेच्या बल्बचे प्रयोग फसले पण शेवटच्या प्रयत्नात कसे यश मिळाले हे त्यांनासुद्धा अनुत्तरित होते. भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या अग्निपंख पुस्तकातून सांगितले आहे की शुद्ध मनाने केलेल्या सात्विक प्रयत्नात जेव्हा अडचण येते तेव्हा निद्रा अवस्थेत त्यासंबंधीचे विचार जास्त शक्तिमान होतात. पंचमहाभूतांप्रती परमेश्वरांप्रती समक्ष उपस्थित होऊन शांत चित्त स्थैर्याने भक्ती करणे म्हणजेच उपासना होय. धन्यवाद.
1: विचारशलाका या कार्यक्रमात उपासना याविषयी अजय महाजन यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजामध्ये माधुरी नाईक यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना.

साधना सरगम यांच्या आवाजामध्ये माधुरी नाईक यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्ती रचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत नामदेव महाराज यांची पारंपरिक भक्ती रचना.

किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत नामदेव महाराज यांची ही पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना.

आशा भोसले यांनी गायलेला आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये बुद्धगीत.

प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये बुद्धगीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं आनंद शिंदे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही हिंदी भक्तिरचना.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकली आणि याबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात मिरची पिकावरील किडींचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करीत आहोत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण मिरची पिकावरील महत्त्वाच्या किडींचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. मिरची एक आपलं महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकावर फुलकिडे, पांढरी माशी, कोळी कीटक तर हे महत्त्वाचे कीटक नुकसान करत असतात. मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्सचा देखील, काळे थ्रिप्स यांचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि हे पिलं आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात आणि चुरडामुरडासारखं आपल्याला याच्यामध्ये लक्षणं जाणवतात. पांढऱ्या माशीचा देखील यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे, नुकसान करणारी कीड आहे. तसंच कोळी कीटक हे देखील या मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात, लहान लहान छोटे छोटे कोळी आपल्याला डोळ्याने देखील दिसत नाहीत, इतके लहान नुकसान करताना दिसतात. अशा या वेगवेगळ्या किडींचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसं करावं हे आपण जाणून घेऊया. आपल्याला हे करत असताना कीडग्रस्त फळं तोडून आतील अळीसह नष्ट करू शकतो, म्हणजे किडलेले फळं वेगळे करणे. पिकाची फेरपालट करावी, एकच एक पीक त्याच शेतात घेतल्यावर ह्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. मिरचीच्या रोपावर हलकसं पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. मिरचीसोबत 4:1 या प्रमाणामध्ये चवळी, कोथिंबीर यांचं आंतरपीक घेणं फायद्याचं आहे. झेंडू या सापळा पिकाची त्याच्यात वापर करू शकतो. 45 दिवसाची रोपं आपण 100 झाडं प्रति एकरी मिरचीमध्ये लावणं फायद्याचं आहे. फळं पोखरणारी अळी आणि शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी आपण कामगंध सापळे हे हेक्टरी 5 या प्रमाणामध्ये लावू शकतो. जास्त लावले तर त्याचा फायदाच आहे, ते नॉन रासायनिक असल्यामुळं ते ट्रॅप किडींचा प्रादुर्भाव चांगला होऊ शकतो. शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी आपण एकरी 10 पक्षी थांबे, जेणेकरून पक्षी बसून आपल्या शेतातल्या किडींना वेचून खातात, हे देखील फायद्याचे आहेत. पांढऱ्या माशीसाठी आपण वेगवेगळ्या आकाराचे चिकट सापळे हे गरजेनुसार आपण घरीसुद्धा तयार करू शकतो. हे प्रति हेक्टरी आपल्याला 10 ते 15 सापळे आपण लावू शकतो. शेताच्या कडेपासून 5 मीटरच्या आतील भागामध्ये आणि पिवळ्या रंगाच्या सापळ्यावर आपण ग्रीस किंवा चिकट ऑइल हे त्याच्यावर हात फिरवला की परत 4-5 दिवसाला परत त्याच्यावर जमा होतात. असं 3-4 वेळा केलं की मोठ्या प्रमाणात आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव टाळू शकतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर हा टाळणं गरजेचं आहे, म्हणजे मित्र किडींचं संरक्षण होईल, संवर्धन होईल. त्याच्यामध्ये ढाल किडा, क्रायसोपा, सिरफीड माशी, भक्षक ढेकून म्हणजे हे मित्र कीटक आपल्या शेतात असतात, त्याचं संरक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे. फळे पोखरणाऱ्या अळीसाठी आपण ट्रायकोग्रामा 50,000 अंडी प्रति हेक्टरी वापरू शकतो. प्रतिबंधात्मक फवारणीमध्ये आपण 5% लिंबोळी अर्क किंवा अझा डिरॅक्टिंग 300 PPM 50 mL प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. तसंच जैविकमध्ये आपण बिव्हेरिया बॅसियाना 1% 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केलं तर शेंडा आणि फळं पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होतं. तर अशा प्रकारे आपण HNPV सुद्धा 250 LE 5 लिटर पाण्यामध्ये फळं पोखरणाऱ्या अळीसाठी वापरू शकतो. आणि शेवटचा उपाय म्हणून आपण रासायनिक औषधाचा वापर एकात्मिक व्यवस्थापनाचा भाग म्हणून आपण जसं सायंट्रॅनिलीप्रोल, इमामेक्टिन बेंझोएट, फिप्रोनिल, थायमिथोक्झॅम, सायलोथ्रीन, स्पायनेटोरम यांचा करू शकतो. कोळीनाशक जसं कोळी कीटक त्यासाठी स्पायनेटोरम 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा डायफेनथ्युरॉन 50 WP 12 ते 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण करू शकतो आणि आपलं पीक या किडींपासून वाचवू शकतो.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये मिरची पिकावरील किडींचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 7:15 वाजत आहेत. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन B12 किंवा आयन आणि व्हिटॅमिन D3 याचा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयन, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून 1 वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन B12, आयन सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत. गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे.
0: बरोबर.
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटत आहेत की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटत आहेत. परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये. आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला. तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढे गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
0: अगदी अगदी.
1: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जवळचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा कारण वटवृक्ष आहे तो.
0: बरोबर.
1: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या असे बरेच जण करतात आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं. हे पण सकारात्मक चित्र आहे.
0: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
1: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतूनं का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषदेत ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र

0: भयोत्पादकः आसीत्। सामाजिकान्तर्जालीये पटले चिनारकोरे इत्यनेन उक्तं यत् बडगाम नगरस्य यूस्मर्ग इत्यस्य समीपे कोरा क्षेत्रे ऑपरेशन कोराग संचालितम् आसीत् इति वार्ताः।
1: दोनशे एकोणतीसांश नऊ मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 7 वाजलेत। जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची।

या रूपरेषेनंतर म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 आंतरराष्ट्रीय कर्णबीर दिन आणि कर्णबधीर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथील कान नाक घसातज्ञ डॉक्टर गौरव शिसोदे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 8:40 मेहराब अंतर्गत काही गझल आपण ऐकू शकाल. 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी या अंतर्गत सदाबहार हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल.

ही झलक आपण ऐकली 10:15 प्रसारित होणाऱ्या एके फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आज फना या चित्रपटातील काही गीत आपण ऐकू शकाल. गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार जतीन ललित. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सहभाग सीमंतिनी कुंडीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये संध्याकाळी 7:30 शेतशिवार या प्रायोजित कार्यक्रमामध्ये सुरुवातीला पशूंमधील प्रतिजैविक प्रतिरोधकता याविषयी डॉक्टर

0: सुप्रिया सतीश काशीकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर माशांचे पोषण मूल्य आणि मानवी आरोग्यासाठी त्याचं महत्त्व भाग पहिला या संदर्भात डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचं दैनंदिन आढावा आपण ऐकू शकाल.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थि रोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या. हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शोभेची बाहुली होती.
1: घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा.
0: तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला.
1: ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा.
0: तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 लाभ देण्यात येणार. रोजगार हमी योजना विभागाकडून दुष्काळी भागासाठी 6,728 कोटी रुपयांचा निधी. जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 53 10 स्थानावर. आता सविस्तर बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसंच त्यांना वयोमर्यादेत 4 सवलत दिली जाईल असं सांगत, गरज पडल्यास अग्निवीरांसाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3: दुष्काळाच्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांनी काही त्या त्या विभागातले तालुके हे पीक करपलं तरी ट्रिगर 1 निकषात बसलेले नाहीत, त्यांनाही मदत करण्याची मागणी केली. या संदर्भात मंत्रिमंडळाने असा निर्णय केला आहे की असे जे तालुके आहेत या ठिकाणी ट्रिगर 2 काही निकष आणि त्याही निकषात ते बसत नसतील त्या त्या तालुक्यांमध्ये ग्राउंड ट्रुथिंग जास्त प्रमाणात करायचं आणि त्या माध्यमातून पिकाची करपलेली अवस्था पाहून त्यांना दुष्काळाचे सगळे फायदे द्यायचे अशा पद्धतीची एक कार्यप्रणाली ठरलेली आहे.
2: राज्यवैरण विकास धोरणही मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. या धोरणामुळे पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार असून दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापनेला आणि त्यासाठीच्या पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र कारागृहे सुधार सेवा अधिनियम 2025 सुधारणा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध तसंच महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यात सध्या पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्रीय कृषी संमेलन रब्बी अभियान 2026 दुसऱ्या दिवशी काल केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत भरणे यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणीही भरणे यांनी केली. दुष्काळी भागातल्या नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांच्या हाताला काम देणं आणि कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागानं 6,728 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच जलसंधारण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत विकासाला गती देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये अशी सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथीला 122,34,00,000 आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. या निधीतून मराठा समाजातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी 8 उभारणी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांसंदर्भातल्या कार्यवाहीविरोधात येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत एक संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा

0: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. हा मोर्चा अराजकीय असेल आणि कुठल्याही पक्षाचा नाही तर देशाचा तिरंगा ध्वज यावेळी हातात असेल असं त्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हा याच प्रयत्नांचा भाग आहे. या धोरणाबाबत आज जाणून घेऊ.
1: शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मंजूर केलं. 1986 नंतर देशासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं. शिक्षण अधिक कौशल्याधारित, बहुशाखीय आणि विद्यार्थी केंद्रित करण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी हे धोरण जाहीर करताना सांगितलं.
2: बच्चों में रटने के बजाय सोचने की आदत विकसित हो, उनमें सवाल पूछने का साहस और समाधान खोजने की क्षमता आए, पहली बार इस दिशा में सार्थक प्रयास हो रहे हैं. मल्टी डिसिप्लिनरी स्टडी, स्किल बेस्ड लर्निंग, स्पोर्ट्स को बढ़ावा और टेक्नोलॉजी का उपयोग, इनसे स्टूडेंट्स को बहुत मदद मिल रही है.
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपरिक 10+2 शैक्षणिक रचनेऐवजी 5+3+3+4 अशी नवीन शैक्षणिक रचना प्रस्तावित करण्यात आली. या रचनेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्याधारित शिक्षण आणि अनुभवाधारित अध्ययन यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याला या धोरणात महत्त्व दिलं आहे.
0: जर्मनीची नामांकित लक्झरी कार कंपनी ऑडीनं आपल्या बहुप्रतीक्षित ऑल न्यू ऑडी Q3 या नव्या मॉडेलची छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. ऑडीच्या प्रीमियम SUV श्रेणीतलं महत्त्वाचं मॉडेल असलेली ही चारचाकी येत्या 16 ऑक्टोबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी दिली. लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या प्रलयंकारी भूकंपाला आज 33 वर्ष होत आहेत. 30 सप्टेंबर 1993 पहाटे 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या 6.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे या परिसरातल्या 50+ गावातली हजारो घरं जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी झाली होती. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल आणखी 2 सुवर्णपदकं पटकावली. नेमबाजीत नीरू धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. याच प्रकारात महिला नेमबाजांच्या संघानं काल रौप्य पदकाची कमाई केली. मुष्टीयुद्धात नरेंद्र बेरवालनं 90 किलो वजनीगटात कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गुलवीर सिंह यानंही कांस्य पदक जिंकलं. 400 मीटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघाला सुवर्णपदक मिळालं तर याच प्रकारात पुरुष संघानं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 53 पदकांसह आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे. या पदकांमध्ये 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य पदकांचा समावेश आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची नामनिर्देशन प्रक्रिया कालपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी 19 इच्छुक अर्जदारांनी 33 नामनिर्देशन पत्रं घेतली, मात्र काल एकही अर्ज दाखल झाला नाही. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपत्कालीन निधीतून हेक्टरी 50,000 रुपये तातडीची मदत देण्याची मागणी भारतीय किसान संघानं केली आहे. किसान संघाच्या वतीनं काल राज्यातल्या सर्व तहसील कार्यालयात तहसीलदारांमार्फत या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक कापणी, काढणी किंवा नांगरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर परिणाम होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कर्डिले यांनी जिल्ह्यात उपलब्ध हिरवा तसंच वाळलेला चारा जिल्ह्याबाहेर विक्री तसंच वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. धाराशिव इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात काल भारतीय ज्ञानपरंपरा या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं. या चर्चासत्रात

0: राज्याच्या हेरिटेज फाउंडेशनचे भुजंग बोबडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ गजानन सानप यांनी मार्गदर्शन केलं. या निमित्तानं तेर इथं हेरिटेज वॉकही घेण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर 2 मध्ये लाभ देण्यात येणार. आणि जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 229 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
2: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप

0: आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटे एकटे राहते का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्यासोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
2: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
3: निरोगी सुंदर होईल गाव सारा. स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती.
1: कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य.
3: स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांची योगदान.
2: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
3: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
2: चला सर्वजण एकत्र येऊया,
3: हा सगळा परिसर स्वच्छ करूया.
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रमातील खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, क्रीडा म्हणजे केवळ मैदानावरची स्पर्धा नाही, तर जिद्द, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांची शिकवण देणारा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. खेळामुळे व्यक्ती घडते आणि सक्षम, निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राने घडवले आहेत. आज ग्रामीण असो वा शहरी भाग, मुली असोत वा मुले, तसेच दिव्यांग खेळाडू असोत, प्रत्येकाला क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत खेळाडूंचा शोध, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन, मिशन लक्षवेध, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, तसेच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण अशा विविध विषयांवर आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. याचसोबत दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षण, भविष्यात दहीहंडीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न, तसेच 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने सज्ज होत आहे, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, या निमित्ताने आयोजित या विशेष संवादासाठी आज आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खरं तर आपलं जुने कुस्ती किंवा जिमनॅस्टिक सारख्या खेळांसाठी काही शिबिरांचं आयोजन केलं जातं, तर त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून काय प्रयत्न केले जातात?
1: आता जिल्हा स्तरावर आपण ज्यावेळी ते उन्हाळी सुट्टी असतात त्यावेळी एक स्काउटिंगच्या म्हणजे ते आपल्याला निवडण्याचा एक भाग असतात की कुठले मुल थोडेसे खेळामध्ये चांगले पुढे निघू शकतात, त्या पिरियडमध्ये आपण प्रयत्न करतो की त्यांची मुलाची निवड व्हावी त्या पिरियडमध्ये. आणि त्यांच्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड म्हणजे ते असे शिबिर घेतले जातात ज्यांच्यामध्ये जिमनॅस्टिक, कबड्डी, लोकल जे गेम असतात ते महाराष्ट्राचे, जसं कबड्डी आहे, खो खो आहे, आणि ते तर आहेतच, आणि ते मळखांब पण असतात त्यांच्यामध्ये, ते तर आहेत. पण त्याच्या अतिरिक्त जे बाकीचे जे दुसरे गेम आहे जे इंटरनॅशनल स्तरावर खेळले जातात त्यांच्यासाठी पण आपण असे शिबिर घेत आहे, त्यांच्यामार्फत प्रयत्न करतो की ते मुलाचा आपल्याला निवड झाली तर ते त्यांना जे आता आपण सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवलला अकॅडमी असतात किंवा त्यांचे तिथे पाठवता येते आम्हाला, किंवा डिव्हिजन लेवलला पाठवता येते.
0: नक्कीच. आणि आता जे आपण खेळांविषयी बोलत आहोत तर महिलाही मागे नाही आहेत, तर महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षात खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर महाराष्ट्रातील मुलींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून शासनाकडून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत किंवा काय प्रयत्न केले जात आहेत?
1: मला असं वाटतं ते महिला पुढे आहे त्यांच्या खेळामध्ये. आपण जर पाहिला तर ते आता पण ते कॉमनवेल्थ गेम झाले किंवा कुठल्याही गेम मध्ये भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मुलींनी फार चांगला त्यांच्यामध्ये
0: कामगिरी
1: आहे आणि ते मेडल आणलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव भर गेलेलं आहे त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यासाठी तर विशेष डेफिनेटली प्रयत्न आहे आणि ते आता जे मिशन लक्षवेध आहे याच्यामध्ये पण असाच आहे, म्हणजे दोघी मुलं आणि मुलीचे ऑलमोस्ट इक्वल सेट्स आहे. जिथे मुलींना जास्त आपल्याला जास्त मुली भेटत असेल तिथे आम्हाला संख्या पण वाढत आहे आणि काही ठिकाणी मुली मुलापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये आम्ही निवड केलेली आहे, मुलीची निवड जास्त झालेली आहे त्यांच्या.
0: नक्कीच, ही सुद्धा खूप चांगलं हे आहे की जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा खेळाकडे यावा, मुली येतही आहेत आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत आहेत. सर, खरं तर खेळ म्हणजे काय केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांच्या जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात. आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफ स्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचे आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायचं, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेधमध्ये, की लक्षवेध मीन्स लक्ष हेच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचं आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेधमध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेधमध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे, एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेला की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेला, तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांचा डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटचं आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना आम्ही तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन ते आपण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचं स्पोर्ट्स राहिलेलं नाही, ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसा स्ट्रेंथन करायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस
ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे.

0: त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्स मध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात. 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 मध्ये भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तमोत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. श्रुती आजच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दोनशे एकोणतीसांश नऊ मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:39 झाली आहेत.
2: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचार आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत.
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, सकाळचे 7:01

41 मिनिटं झाली आहेत. आंतरराष्ट्रीय कर्णबीर दिन आणि कर्णबधीर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथील कान नाक घसातज्ञ डॉक्टर गौरव शिसोदे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, नुकताच आंतरराष्ट्रीय कर्णबधिरता दिन आणि कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह पार पडला आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर गौरव शिसोदे सरांना. तेव्हा सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: सर, सर्वप्रथम मला विचारावं असं वाटतं की श्रवण दोष म्हणजे नेमकं काय?
1: नमस्कार श्रोते हो. खरं तर श्रवण दोष म्हणजे एखाद्या व्यक्तीला पूर्वीच्या तुलनेत कमी ऐकू येणे किंवा जन्मजात कमी ऐकू येणे. श्रवण दोष खरं तर एका कानाला, दोन्ही कानाला, त्याचप्रमाणे तो सौम्य, तो त्यापासून पूर्णतः बहिरेपणापर्यंत असू शकतो.
0: अच्छा, आता तुम्ही म्हणालात की बहिरेपणापर्यंत असू शकतो. मग बहिरेपणा कुठल्या वयोमर्यादेपुरता असतो का, किंवा बहिरेपणाविषयी अधिक विश्लेषितपणे आपणास काय सांगता येईल?
1: श्रवण दोष किंवा बहिरेपणा हा कुठल्याच वयोगटासाठी मर्यादित नाही. खरं तर तो नवजात बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत असू शकतो. मात्र लहान मुलांमध्ये कधी कधी तो दुर्लक्षित असल्यामुळे आपल्याला आढळत नाही. त्यामुळे असा गैरसमज आहे की बहिरेपणा जास्त प्रमाणात वयोवृद्धांमध्ये दिसू शकतो.
0: अच्छा, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये तो दुर्लक्षित होतो, तर बऱ्याच वेळा असंही होतं की कदाचित मुलाला श्रवण दोष असेल पण ते पालकांच्या लवकर लक्षात येत नाही. मग हे नेमकं ओळखावं कसं, याविषयी काय सांगता येईल सर?
1: खरं तर लहान मुलांमधील श्रवण दोष हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये पालकांचे निरीक्षण हा एक फार महत्त्वाचा पैलू आपण समजू शकतो. आपल्या मुलांमध्ये मोठ्या आवाजाला प्रतिसाद तो मुलगा देतो का, किंवा TV, रेडिओ यांसारख्या उपकरणाच्या आवाजाकडे तो वळून पाहतो का, किंवा त्याला वारंवार आपण बोलल्यानंतर तो आपल्याला काय काय असा प्रश्न विचारतो का, किंवा वर्गामध्ये त्याची प्रगती थोडीशी मंदावली आहे का, ह्या सर्व लक्षणांवर जर पालकांनी लक्ष दिलं तर लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेला आपण लवकर श्रवण दोष त्याचं निदान करू शकतो आणि त्यावर उपचार चालू करू शकतो.
0: अच्छा सर, लहान मुलांमधील हिअरिंग स्क्रीनिंग जी असते त्याचं जे महत्त्व आहे याविषयी काय सांगता येईल? कारण कसं असतं, अगदी लहान बालक असेल तर तो आवाजाला प्रतिसाद देत नाही आहे, किंवा मोठ्या आवाजाला प्रतिसाद देत नाही आहे, किंवा त्याला कमी प्रमाणात ऐकू येत आहे, हे कळावं तरी नेमकं कसं की नाही पालकांना, तर काय सांगाल याविषयी, या स्क्रीनिंग टेस्टविषयी काय सांगाल?
1: खरं तर लहान मुलांमध्ये सरसकट हिअरिंग स्क्रीनिंग करण्यासाठी आपण पालकांना प्रोत्साहित करतो. त्यासाठी आपण विविध कार्यक्रम चालवतो. त्यामध्ये आपण राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण ह्या मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयांमध्ये आपण विविध कार्यक्रम राबवत असतो. ह्यामध्ये लहान मुलांची शारीरिक व मानसिक प्रगती कर्णबधिरतेमुळे किंवा श्रवण दोषामुळे अडून राहू नये, ते कुठल्या त्यांच्या कलाक्षेत्रात किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये मागे पडू नयेत, हा त्याचा मुख्य उद्देश असतो. खरं तर ऐकण्याच्या क्षमतेमुळं मुलं लवकर बोलायला शिकतात, हा त्याचा मुख्य उद्देश असतो की त्यांची शारीरिक आणि मानसिक प्रगती आपण यातून करू शकतो.
0: पण आता श्रवण दोषाविषयी बोलत असताना श्रवण दोषाचं जे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याविषयी काय सांगता येईल सर?
1: श्रवण दोष खरं तर मुख्यत्वे तीन प्रकारचे आपण म्हणू शकतो. त्यामध्ये कानाचे जे भाग असतात, एक बाहेरचा भाग, मधला आणि आतला भाग. त्यामध्ये बाहेरचा आणि मधल्या भागातील कानांच्या आजारामुळे जो श्रवण दोष होतो त्याला आपण कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस असं म्हणतो. त्याचबरोबर आतील कानाचा भाग आणि नर्व यामध्ये जर आजार असतील तर त्यामुळे होणाऱ्या कर्णदोषाला आपण सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतो. आणि हे दोन्ही प्रकार जर एकत्रितपणे रुग्णामध्ये आपल्याला आढळून आले तर आपण त्याला मिक्स हिअरिंग लॉस असं म्हणतो.
0: अच्छा, अशा प्रकारे मग हे श्रवण दोषाचं वर्गीकरण आपणास करता येईल. आजकाल आपण बघतोय की विशेषतः तरुणांमध्ये श्रवण दोषाची जी समस्या आहे ती वाढत चाललेली आहे. निश्चितच आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर हे त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं. कारण सतत इयरफोन्स घालून काहीतरी ऐकत राहणे, DJ सारखा हाय फ्रिक्वेन्सी व्हॉल्यूम आपल्या कानावर सतत आदळत राहणे,

0: अशी काही त्या पाठीमागची कारणं असू शकतात का? काय सांगाल याविषयी?
1: नक्कीच, आजकाल जी उपकरणांचा वापर वाढला आहे त्यामध्ये आपण उपकरणांचा अतिरेक वापर जो आपल्याला पर्यायी आहे त्याचप्रमाणे काही वेळेला तरुणांमध्ये त्यांचा जॉब प्रोफाईल म्हणजे नोकरीची पद्धती ज्यामध्ये त्यांना वारंवार कानांमध्ये इयरफोन लावून मीटिंग्स अटेंड कराव्या लागतात, ह्या प्रकारेही जो नाविलाजाने आपल्या कानावर जो आवाज पडतो तोही त्यामध्ये भाग असतो. त्याचप्रमाणे जोरात आवाज करणारी ध्वनिक्षेपकं, DJ यांसारख्या आवाजांमुळे आपल्याला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो. बऱ्याच वेळेला तो आपल्याला लवकर जाणवत नाही, आढळत नाही, त्याचं निदान होत नाही, त्यामुळे आजकालच्या तरुणांमध्ये श्रवण दोषाचं प्रमाण थोडंसं वाढलं आहे.
0: अच्छा सर, तुम्ही म्हणालात की इयरफोन्सचा परिणाम आपल्या श्रवण क्षमतेवर होऊ शकतो, तर मग इयरफोन्स वापरताना नेमके काय काळजी घेणं गरजेचं आहे? कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जॉब्स पण असे असतात की तिथे इयरफोनचा वापर करणं आवश्यक असतं, तर अशा वेळी काय करायला हवं बरं?
1: इयरफोन्स वापरताना मुख्यत्वे करून आपण त्या आवाजाची तीव्रता सांभाळणे, फार जास्त तीव्र आवाजामध्ये दीर्घकाळ आपण ते न वापरणे, थोड्या थोड्या वेळानंतर आपण आपला इयरफोन्स काढून ठेवून आपल्या कानांना आराम देणे, यांसारखे प्रकार करून आपण जी त्यामुळे होणारी इजा आहे ती आपण टाळू शकतो आणि त्यामुळे जो आपल्याला श्रवण दोष होऊ शकतो त्यावरचा उपचारच आपण त्याला म्हणायला हवं.
0: बर,
1: आपण प्रतिबंध म्हणजे त्याचा पुढचा उपचारच आपण त्याला म्हणू शकतो.
0: अच्छा सर, आपण बघतो की प्रदूषण आपल्याकडे खूप वाढलंय, प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होतात, तर आपल्या जीवनशैलीमधली प्रत्येकाच्या जीवनात येणारी एक सहज समस्या आहे की इयर वॅक्स अधिक जमा होतो, तर हा इयर वॅक्स साफ करण्यासाठी आपण कॉटन बड्स वापरतो, तर हे वापरणं कितपत योग्य आहे आणि ते सेफ आहेत का? काय सांगाल याविषयी?
1: खर तर कान साफ करण्यासाठी बड्स वापरणे बऱ्याच वेळा आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं, कारण जो इयर वॅक्स आपण मळ जो म्हणताय तो काढताना जर बड्समुळे तो अजून आत ढकलला गेला तर त्यामुळे सुद्धा श्रवण दोष होऊ शकतो, आपल्या ऐकण्याच्या क्षमतेत कमतरता होणे, त्याच बड्समुळे कानांच्या भिंतींना इजा होणे, कदाचित आपल्याला तो इयर वॅक्स आहे असं वाटतंय आणि आपण बड्स वापरतोय त्यामुळे मळ नसतानाही कानाच्या पडद्याला इजा होणे, यांसारख्या भरपूर धोक्यांना आपल्याला सामोरे जावं लागत असतं. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला आपल्या कानामध्ये इयर वॅक्स आहे असं वाटतं त्यावेळेला कानना घसा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय आपण कान स्वच्छता करण्याचा निर्णय घेऊ नये आणि बड्स वापरू नये असं मला वाटतं.
0: निश्चितच सर, इयर वॅक्स बद्दल आपण बोललो, तर इयर वॅक्स जर झालं असेल तर बड्स न वापरताही आपल्याला जर स्वच्छ करायचं असेल आपला कान, तर त्यासाठी कोणती नेमकी पद्धत अवलंबणं गरजेचं आहे? काय सांगाल याविषयी?
1: खरं तर इयर वॅक्स स्वच्छ करण्यासाठी आपण घरगुती कुठली पद्धत वापरू नये, आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्यामध्ये यंत्राच्या द्वारे आपण कानाला कुठलीही इजा न होता आपला इयर वॅक्स काढून घेऊ शकतो आणि आपला कान स्वच्छ ठेवू शकतो.
0: निश्चितच सर. सर आता आपण श्रवण दोषाविषयी बोलत असताना बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपली श्रवण क्षमता कमी झालेली आहे पहिल्यापेक्षा, हेच मुळात आपण लवकर ओळखू शकत नाही. मग हे निदान कसं केलं जातं ज्यामुळे योग्य वेळी आपल्याला आपला श्रवण दोष समजू शकेल?
1: जसं की आपण सुरुवातीला बोललो की श्रवण दोष हे कुठल्याही वयोगटासाठी मर्यादित नाहीत, तर ते नवजात बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या ह्या नवजात बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत आपल्याला उपलब्ध आहेत, ज्यामध्ये OAE म्हणजे ऑटोअकॉस्टिक इमिशन, त्याचबरोबर बेरा ब्रेनस्टेम इवोक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री, त्यालाच आपण ABR किंवा ऑडिटरी ब्रेन रिस्पॉन्स असं म्हणतो. त्याचबरोबर वयोवृद्धांसाठी किंवा तरुणांसाठी सुद्धा PTA म्हणजे प्युअर टोन ऑडिओमेट्री यांसारख्या विविध तपासण्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या तपासण्यांच्या निकषावरून आपण त्यावरील उपचार ठरवू शकतो.
0: अच्छा सर, आता एखाद्या वेळी काय होतं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या एका कानातनं त्याला श्रवण कमी होतंय किंवा त्याला ऐकायला कमी येत आहे असं वाटतं आणि ते डॉक्टरांना दाखवल्यानंतर बऱ्याच अंशी खरं ठरतं, मग हे नेमकं होण्यापाठीमागचं काय कारण आहे आणि एकदा कमी झालेली जी श्रवण क्षमता आहे ती पुन्हा पूर्वव्रत होऊ शकते का? याविषयी काय सांगता येईल?
1: एका कानामध्ये किंवा दोन्ही कानांमधून श्रवण शक्ती कमी होणे ह्यामागे भरपूर कारणे असू शकतात. त्यामध्ये कानाची नस कमकुवत होणे, कानाच्या पडद्याला झालेली इजा असू शकते, कानांच्या हाडामधील आजार असू शकतात, यांसारख्या विविध प्रकारांमुळे आपली श्रवण शक्ती कमी होते. तर उपचारांमध्ये त्याचप्रमाणे जसा आपल्याला हिअरिंग लॉस असतो म्हणजे श्रवण दोष असतो त्याच्या प्रकारानुसार त्याच्यामध्ये उपचाराच्या पद्धती उपलब्ध आहेत. जसे की जर रुग्णाला कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस असेल तर त्यामध्ये पडद्याची शस्त्रक्रिया किंवा कानाच्या हाडाची शस्त्रक्रिया

0: असते, ज्यामुळे झालेला श्रवणदोष काही प्रमाणात किंवा पूर्णतः कमी होऊ शकतो. पण काही आजारांमध्ये पूर्ववत हिअरिंग होणे हे कठीण असतं, त्यामध्ये आपण रुग्णाला त्याची त्यापुढील श्रवणशक्ती कमी होऊ नये याची काळजी घेतो. त्यामध्ये रुग्णांना हिअरिंग एड म्हणजे श्रवण यंत्र देणे, आणि लहान मुलांमध्ये ज्यामध्ये श्रवणदोष आहे त्यांना आपण कॉक्लिअर इम्प्लांटसारखी शस्त्रक्रिया त्यांना आपण सजेस्ट करतो, ज्यामुळे त्यांचा विकास होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठली अडचण येणार नाही.
1: अच्छा अच्छा. एखाद्या वयस्कर व्यक्तीची श्रवण क्षमता कमी झाल्यानंतर त्या व्यक्तीने श्रवण यंत्र वापरावे अथवा नाही या बाबतीत अनेक गैरसमज असलेले आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल? वयस्कर व्यक्तींनी श्रवण यंत्र वापरावे का, किंवा वयस्कर व्यक्तींना या श्रवण यंत्राचा फायदा होऊ शकतो का?
0: वयस्कर व्यक्ती किंवा तरुण मंडळी ही श्रवण यंत्र वापरण्याचे काही गैरसमज किंवा न्यूनगंड आपण म्हणतो तो समाजामध्ये आहे, त्यामुळे त्यांना श्रवण यंत्र देऊनही किंवा सजेस्ट करूनही बऱ्याच वेळेला ते त्या प्रकारचे श्रवण यंत्र न वापरताना दिसतात. तर मला असं वाटतं की जर आपल्याला आपल्या डॉक्टरांनी श्रवण यंत्र वापरण्याचा सल्ला दिला असेल तर ते वापरल्यानंतर ह्यापुढे त्यापेक्षाही जास्त श्रवण दोष होणार नाही आणि त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपली लाईफस्टाईल जी म्हणतो ती सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतो. म्हणून श्रवण यंत्र वापरण्यासाठी टाळाटाळ वयोवृद्धांनीच नाही तर तरुणांनी सुद्धा करू नये.
1: निश्चितच सर, श्रवणदोषाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण दिलेली आहे. आपण सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कर्णबधिरता दिन आणि कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह जो की नुकताच पार पडलेला आहे त्या अनुषंगाने आपण हा संवाद साधतोय, ही मुलाखत आपली प्रसारित होत आहे. तर कुठलाही सप्ताह किंवा कुठलाही विशेष दिन जेव्हा साजरा केला जातो किंवा पार पडतो त्यावेळी कुठली ना कुठली थीम घेऊन तो दिवस साजरा केला जातो, तर काय सांगाल याविषयी? या वर्षीची आंतरराष्ट्रीय कर्णबधिरता दिन आणि कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह याची थीम नेमकी काय आहे?
0: तर यावर्षी ह्या सप्ताहाची आणि आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवसाची थीम अशी आहे, मानवी हक्कांसाठी कर्णबधिरांचे अधिकार जाहीर करणे. तर त्यामध्ये आपण त्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रोग्राम आपण त्यामध्ये राबवत असतो. त्याचप्रमाणे या वीकच्या अनुषंगाने मी एक गोष्ट सांगू इच्छितो की दैनंदिन जीवनामध्ये आपण श्रवणदोष टाळण्यासाठी बरेच उपाय आपल्या घरगुती तत्वावर करू शकतो. त्यामध्ये मोठा आवाज, ध्वनिक्षेपके, DJ यांसारख्या गोष्टी टाळणे, त्याचप्रमाणे सतत इयरफोन्सचा वापर टाळणे, त्याचबरोबर आपल्या लहान मुलांची हिअरिंग स्क्रीनिंग आपल्याला उपलब्ध आहे तर ती करून घेणे आणि त्यांच्यावर त्यांच्या रिस्पॉन्सेसवर निरीक्षण करणे हे पालकांच्या हातात असतं. ह्या सर्व गोष्टी आपण श्रवणदोष टाळण्यासाठी करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच सर, आपण सांगितल्याप्रमाणे योग्य ती दक्षता घेऊन आणि योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार पद्धतींचा अवलंब करून आपण श्रवणदोषापासून दूर राहू शकतो. सर, आंतरराष्ट्रीय कर्णबधिरता दिन आणि कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह या निमित्त आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि श्रवणदोषाविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद श्रोते.
2: आंतरराष्ट्रीय कर्णबीर दिन आणि कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथील कान नाक घसा तज्ज्ञ डॉ गौरव शिसोदे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
4: निरोगी सुंदर होईल गाव सारा. स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांची योगदान. वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासून मिळेल मुक्ती.
3: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
4: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
3: चला सर्वजण एकत्र येऊया,
4: हा सगळा परिसर स्वच्छ करूया.

0: कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य, म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे, जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य.
1: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
2: निरोगी सुंदर होईल गाव सारा. स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती. स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांची योगदान. वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासून मिळेल मुक्ती.
1: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
2: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
1: चला सर्वजण एकत्र येऊया,
2: हा सगळा परिसर स्वच्छ करूया. स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांची योगदान. स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती.
1: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
2: निरोगी सुंदर होईल गाव सारा.
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तसेच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आता सविस्तर बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत आयोजित रब्बी परिषद 2026 अंतिम सत्राला संबोधित करताना बोलत होते. यावेळी चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 10 पेक्षा अधिक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मंजुरी पत्र दिली. यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले. छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं. यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे. हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. आसाम अरुणाचल प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नटुंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण चर्चा आणि विधायक राजकीय एकमतावर भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी

0: दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद, वांशिक भेदभाव, परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली. सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष, हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गंडकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्यपदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा किर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 7 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदकं मिळवून पदक तालिकेत 9व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: +29°9' अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत काही गझल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग यांच्या आवाजामध्ये पय्याम सईदी यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे कुलदीप सिंग यांनी.

जगजीत सिंग यांनी गायलेली पय्याम सैदी यांची ही गझल आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती कुलदीप सिंग यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेहंदी हसन यांनी गायलेली आणि खुर्शीद हालुरी यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे ललित जैन यांनी.

मेहंदी हसन यांनी गायलेलं खुर्शीद हलुरी यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती ललित जैन यांनी. आपण ऐकत आहात मेहराब अंतर्गत काही गझल आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तलत अजीज यांनी गायलेली सूरज सुनम यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे ललित सेन यांनी.

तलत अजीज यांच्या आवाजामध्ये सूरज सुनम यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती ललित सेनेने. आणि या गझलसोबतच आजचा मेहराब हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अगर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कल हो ना हो या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि शान यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचे गीत, संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान यांनी।

कल हो ना हो या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि शानी यांच्या आवाजामध्ये जावेद अख्तर यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती शंकर एहसान यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तारे जमी पर या चित्रपटातील शान आणि आमिर खान यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं हे गीत. संगीतकार संगीतबद्ध केलं आहे शंकर एहसान यांनी.

तारे जमी पर या चित्रपटातील शान आणि आमिर खान यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेम रतन धन पायो या चित्रपटातील शान आणि सहकारी यांनी गायलेलं इर्शाद कमाल यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमी यांनी.

शान आणि सहकार्याने गायलेलं प्रेम रतन धन पायो या चित्रपटातील हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ओम शांती ओम या चित्रपटातील उदित नारायण आणि शान यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे विशाल शेखर यांनी.

0: उदित नारायण आणि शानी यांनी गायलेलं ओम शांती ओम या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. आणि यासोबतच लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 9:31 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य, म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे, जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता 9:00 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य.

0: स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती. वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासून मिळेल मुक्ती. स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांचे योगदान.
1: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
0: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
1: चला सर्वजण एकत्र येऊया,
0: हा सगळा परिसर स्वच्छ करूया.
1: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
0: निरोगी सुंदर होईल गाव सारा.
2: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
3: श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली हे भावगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये हे कोळी गीत.

विठ्ठल उमाप आणि सहकार्यांनी गायलेलं हे कोळीगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

विश्वनाथ बागुल यांच्या आवाजामध्ये हे नाट्यपद आपण ऐकलं. नाटक होतं स्वरसम्राज्ञी. आणि या गीतासोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:16 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आजच्या कार्यक्रमात फना या चित्रपटातील प्रसून जोशी गीतकार असलेल्या आणि जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातील काही रचना आपण आज ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शान आणि कैलाश खेर यांच्या आवाजामध्ये हे गीत.

शान आणि कैलाश खेर यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सोनू निगम आणि सुनीता चव्हाण यांच्या आवाजामध्ये हे गीत.

सोनू निगम आणि सुनिधी चव्हाण यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं. गीत होतं फना या चित्रपटातील. आजच्या कार्यक्रमात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात फना या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकली. गीतकार होते प्रसून जोशी आणि संगीतकार होते जतीन ललित. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत आपला आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. श्रोते हो, चित्रपट म्हणजे कथा, अभिनय, संवाद, संगीत आणि गीत यांचा सुंदर मिलाप. पण कधीकधी चित्रपटातील एखादा संवाद संपतो आणि लगेचच एखादं गाणं सुरू होतं. त्यावेळी आपल्याला जाणवतं की चित्रपटातील पात्रानं जे काही शब्दात सांगितलं त्याच भावनेला आता गीतानं पुढे नेलं आहे. म्हणजेच संवाद कथा सांगतो आणि गीत त्या कथेच्या भावनेला आवाज देतं. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच काही संवादांच्या आणि त्यानंतर येणाऱ्या गीतांचा वेध घेणार आहोत. यश चोप्रा यांच्या 1976 प्रसिद्ध झालेल्या कभी कभी या चित्रपटाविषयी थोडंसं. अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेच्या मनात दडलेली प्रेमाची भावना थेट बोलून व्यक्त होत नाही. ती आधी विचार बनते, मग कविता बनते आणि त्यानंतर गीत बनतं. या चित्रपटातील कभी कभी मेरे दिल में हा संवाद प्रसिद्ध आहे. त्यात अमिताभ बच्चन यांचा संवाद, काव्यवाचन आणि त्यानंतर मुकेश यांचा आवाज ऐकायला मिळतो. गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार खय्याम. मनातला विचार असा आहे की कधीकधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली नसती तर जीवन कसं असतं, आणि आली असती तर त्या भावनेला आपण कसे व्यक्त व्हायचे. त्यामुळं या गीताचा खरा अर्थ

0: श्रोते हो, 1971 साली प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे आनंद। राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद, मृत्यू जवळ असल्याची जाणीव असूनही जीवनाकडे हसत पाहणारा हा माणूस। या चित्रपटात संवादातून आनंद वारंवार जीवनाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने मांडतो आणि मग पडद्यावर येतं मन्नाडे यांच्या आवाजातील गीत जिंदगी कैसी है पहेली। गीतकार योगेश आणि संगीतकार सलील चौधरी। या गीताकडे आपण केवळ आनंदी किंवा तत्त्वज्ञानपर गीत म्हणून पाहू नये, कारण त्याच्या आशयात एक विलक्षण विरोधाभास आहे। जीवन हसवतं आणि रडवतं देखील। माणूस स्वप्नांच्या मागे धावतो आणि एक दिवस त्या स्वप्नापलीकडे निघून जातो। म्हणून या ठिकाणी गीत हे पात्राच्या संवादाचं तात्विक रूपांतर आहे। आनंद आपल्याला जीवन जगायला सांगतो, गीत मात्र श्रोत्याला विचार करायला भाग पाडतं। खरंच जिंदगी कैसी है पहिली आणि याच चित्रपटातील कहीं दूर जब दिन ढल जाए ही गीतही संवाद आणि मनातील भावने आणि मनातील एकाकीपणाच्या भावनेशी जोडलं गेलं आहे।
1: आपकी उम्र क्या?
2: 30।
1: 30। 100 में से 30 गए कितने रह गए दोस्त?
2: 70।
1: आपकी जिंदगी 70 साल से ज्यादा नहीं। आपको मालूम आपकी बीमारी क्या है? आपकी बॉडी, जिस्म, शरीर जो कि आहिस्ता आहिस्ता खत्म हो रहा।
2: आप कहना क्या चाहते हैं?
1: यही कि क्या फर्क है 70 साल और 6 महीने में। मौत एक पल है बाबू मुछाए, आने वाले 6 महीने में जो लाखों पल में जीने वाले उसका क्या होगा? बाबू मुछाए, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। हद करते हो, मौत के डर से अगर जिंदा रहना छोड़ दिया तो मौत किसे कहते हैं? क्यों दोस्त? बाबू मुछाए, जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया साला मैं ही नहीं तो फिर डर किस बात का?

0: श्रोते हो, असंच एक गीत मोहब्बते. या चित्रपटातील आंखे खुली हो या बंद हे तरुणाई प्रेम आणि प्रेमाच्या निरागस भावनेवर आधारित अतिशय लोकप्रिय गीत. गाण्याची खासियत म्हणजे या गीताचं संगीत जतीन ललित यांनी दिलं असून गीतकार आनंद बक्षी आहेत. गाण्यात लता मंगेशकर, उदित नारायण, उद्धव मनोहर शेट्टी, ईशान, श्वेता पंडित, सोनाली भटवडेकर, प्रिया मजुमदार आणि शाहरुख खान यांचा समावेश. यातील कथा म्हणजे एका मुलीला एका मुलावर प्रेम असतं, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला लाज आणि भीती वाटते. त्यानंतर गाणं एका सुंदर विचाराकडे जातं. प्रेमात असलेल्या व्यक्तीला प्रिय व्यक्तीचं दर्शन डोळे उघडे असतानाच नव्हे तर डोळे मिटले तरी मनात होत राहतं. यातील आंखे खुली हो या बंद, दीदार उनका होता है ही ओळ या गीताचा गाभा आहे. म्हणजेच प्रेम इतकं मनात रुजतं की प्रिय व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसली तरी तिची प्रतिमा सतत मनात असते. चित्रपटाच्या कथानकात हे गीत महाविद्यालयीन वातावरणातील तरुण प्रेमी मित्र आणि प्रेमाची स्वप्न त्यांना अधिरेखित करतं. त्यामुळं गाण्यात एकाच वेळी रोमांस, उत्साह, खोडकरपणा आणि तरुणायाचा उत्सव जाणवतो. ऐकूया हे गीत.
1: एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी, नजरें झुका के शर्मा के गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. और मैं सिर्फ यही कह पाता था,

श्रोते हो, 1981 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे सिलसिला। सिलसिला चित्रपटातील अत्यंत भावपूर्ण अव्यक्त आणि काव्यमय गीत म्हणजे ये कहाँ आ गए हम। चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं असून अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर हे गीत चित्रित झालं आहे। गीतकार जावेद अख्तर, संगीत शिवहरी अर्थात पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं आहे। हे गीत लता मंगेशकर, अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील गीत असून या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे गाणं आणि संवाद यांचा सुंदर मिलाप आहे। सुरुवातीला मैं और मेरी तन्हा ही अक्सर ये बातें कर दे है, या ओळीतून विरह, एकटेपणा आणि मनातल्या आठवणी व्यक्त होतात। त्यानंतर ये कहाँ आ गए हम यूं ही साथ साथ चलते, या ओळीमधून दोन व्यक्ती नकळत प्रेमाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचतात जिथे भावना शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरतात। विशेष म्हणजे या गीतात निसर्गाचेही प्रेमाच्या भावनेशी सुंदर नातं जोडलं आहे। चांदणे, चंद्र, तारे, वाऱ्याची झुळूक आणि पानाची सळसळ या सगळ्यांमध्ये प्रिय व्यक्तीचं अस्तित्व जाणवतं। त्यामुळं हे केवळ प्रेमगीत न राहता प्रेम, विरह आणि मनातील द्वंद्व व्यक्त करणारी काव्यरचना बनतं।

0: श्रोते हो, असाच आणखी एक चित्रपट म्हणजे अमर प्रेम, एका वाक्यात दडलेली माणुसकी। राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर अमर प्रेम हा चित्रपट तयार झाला। या चित्रपटातील एक प्रसिद्ध संवाद, पुष्पा आय हेट टीयर्स, हे वाक्य ऐकायला साधं आहे पण त्यामागं मोठी भावना दडलेली आहे। रडू नकोस एवढंच त्यात नाही, समोरच्या व्यक्तीचं दुःख पाहून स्वतः अस्वस्थ होणं, तिला आधार देण्याची इच्छा आणि तिच्या वेदनेत सहभागी होणं, या सगळ्या भावना या छोट्याशा वाक्यात दडलेल्या आहेत। याच कारणामुळं हिंदी चित्रपटातील संवादाचं सामर्थ्य लक्षात येतं। कधी मोठा संवाद आवश्यक नसतोच, पण एक छोटंसं वाक्य आणि अभिनेत्याचा आवाज इतकंच पुरेसं असतं। आणि त्यानंतर जेव्हा गीत येतं तेव्हा त्या नात्याचा भावनिक विस्तार होतो।
1: इस जरा से छोकरे ने लाइफ मिजरेबल कर दी है। वे आखिर बात क्या है, कुछ तो बोलो। ये लो फिर तुम्हारी आंखों में पानी। मैंने तुमसे कितनी बार कहा है पुष्पा, मुझसे ये आंसू नहीं देखे जाते। आई हेट टीयर्स।

श्रोते हो, अतिशय प्रसिद्ध असं हे गीत आणि अर्थपूर्ण गीत. या गाण्यात समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा संदेश दिला आहे. कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना, ही ओळ विशेष गाजली. माणूस काहीही केलं तरी समाजातील लोक काही ना काही बोलणारच, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून स्वतःचं आयुष्य जगणं हे योग्य आहे असं या गीतातून सांगितलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं चित्रपटातील प्रसंगाशी जोडल्या गेल्यामुळं केवळ प्रेमगीत न राहता समाजाच्या मानसिकतेवर भाष्य करणारं गीत बनतं. श्रोते हो, अशाच काही गीतांसह आठवणींसह भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय. भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

0: गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 11:02 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220

0: 90 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
1: वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासून मिळेल मुक्ती.
2: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
1: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती.
2: चला सर्वजण एकत्र येऊया,
1: हा सगळा परिसर स्वच्छ करूया. स्वच्छता आहे एक महाअभियान, चला देऊया आपल्या सर्वांची योगदान.
2: घरोघरी स्वच्छतेचा नारा,
1: निरोगी सुंदर होईल गाव सारा. स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती.

0: चला देशात आणूया स्वच्छतेची क्रांती,
1: तेव्हाच मिळेल सुख समृद्धी आणि मनशांती।
0: चला सर्वजण एकत्र येऊया,
1: हा सगळा परिसर स्वच्छ करूया।
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 11:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो आकाशवाणी। सहभाग सिमंतिनी कुंडीकर यांचा, गीत संकलन भास्कर थोरात यांचं, सादरकर्ते सदानंद कांबळी। ऐकूया कार्यक्रम हॅलो आकाशवाणी।

0: नमस्कार श्रोतेहो श्रोतेहो, हॅलो आकाशवाणी. या दूरध्वनी संवाद असणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी आपली मैत्रीण सीमंतिनी कुंडीकर आपल्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो हॅलो आकाशवाणी हिंदी चित्रपट गीतांवर आधारित या कार्यक्रमामध्ये भरपूर अशा श्रोत्यांनी आज दूरध्वनी केलेल्या आहेत आणि दूरध्वनी केलेल्या या श्रोत्यांचे फोन कॉल्स तुम्हालाही ऐकायचे आहेत, हो ना. आणि त्यांनी कोणकोणती छान छान गाणी निवडली आहेत आज हॅलो आकाशवाणी कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. होय, तर श्रोतेहो तुम्हालाही ऐकायची उत्सुकता आहे आणि मलाही हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे, तर तेव्हा सुरू करूयात हॅलो आकाशवाणी हा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम. दूरध्वनीवरून संवाद साधत आहे सीमंतिनी कुंडीकर. आपल्यापर्यंत छान छान गाणी पोहोचवली आहेत भास्कर थोरात यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूयात हॅलो आकाशवाणी कार्यक्रम.
1: हॅलो

0: नमस्कार. हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम, कोण बोलत आहे?
1: हां, जवळजवळून बोलतो मॅडम, प्रकाश करत.
0: बरं, स्वागत आहे आजच्या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात. काय सांगाल, हॅलो आकाशवाणी कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं तर काय सांगाल?
1: काय नाही मॅडम, शांत कार्यक्रम आहे.
0: काय आज हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: हॅलो मॅडम, ऐका ना,
0: हां
1: मन मधलं टाकून मन मधलं.
0: ठीक आहे,
1: थँक्यू मॅडम, धन्यवाद
0: धन्यवाद फोन केलात त्याबद्दल. ऐका तुमच्या आवडीचं गाणं हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात.

0: नमस्कार, हॅलो आकाशवाणी कार्यक्रम,
1: हा नमस्कार ताई.
0: बोला. नमस्कार, नाव सांगा, कोण बोलताय?
1: हा ताई, मी त्र्यंबक लोखंडे, माझं गाव गोविंदपूर, तालुका पूर्णा.
0: स्वागत आहे आजच्या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात.
1: हो ताई, आई ताई, कसं झालं बघा, या वर्षी म्हणजे बघा पावसाळ्यात उन्हाळा झाला. हो,
0: उन्हाळाच आपल्याकडे, उन्हाळाच सुरू आहे, संपतच नाहीये. दुसरा ऋतू कोणता येतच नाहीये, उन्हाळाच सुरू आहे.
1: हो हो ताई, उन्हाळाच आहे. त्याला एक असे ताई अनेक कारण आहेत बघा. खरं म्हणजे पाणी त्याच्या स्वभावानुरूप पडत असते. पड म्हणलं तर पाऊस पडत नाही, उघड म्हणलं तर ताई उघडत नसताई. काही हरकत नाही तर आपण प्रत्येक जण निसर्गावर भरभरून प्रेम करू आणि निसर्ग मग आपल्याला भरभरून आपल्याला देईल, याच्यामध्ये शंकाच नाही. तर या अनुषंगानं मला एक गीत द्या ताई. ती कसं, झिलमिल सितारो का अंगन होगा, रिमझिम बरसता
0: जिम बरसता सावन होगा.
1: हा हा, सावन होगा, हे गीत फार सुंदर आहे बघा. आणि आपण विश्वास धरू, आपण निसर्गाशी म्हणजे एकाने समरस राहू. पुढे पाऊस पडेल आणखी बी, आणि आता जरी ताई पाऊस पडला ना तर बरीचशी रबी पीक चांगलं येते, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतंय, जाणाऱ्या उसाईसाठी पाणी चांगलं आहे, पिण्यासाठी पाणी मिळतंय. तर मग ताई मला काय करा, एक दोन माझे मित्र घ्या, विजय कुमार शहाणे परचे, मुरलीधर बागल बठाण जालन्याचे, आणि माझी एक भगिनी आहे ताई, तो कांताताई गणेशराव सामाली साकडी कुंभकर्ण परभणीला राहतात, यांना पण हे गीत ऐकायचं जाईल.
0: बर बर, नक्की ऐका तुमच्या सगळ्या मित्रपरिवारासह तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं.
1: हो हो,
0: खूप खूप धन्यवाद फोन केलात त्याबद्दल.
1: धन्यवाद, धन्यवाद.

0: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. कोण बोलताय आपण?
1: तुम्हाला नाव तर परिचित आहे, बालाजी जोनकडे.
0: बर, कुठून बोलताय?
1: खंडगाव तालुका, नायगाव, जिल्हा नांदेड.
0: वा, नांदेड नायगाव गावातून तुम्ही हे कार्यक्रम ऐकता आमच्या परभणीचे?
1: हो, हॅलो डॉक्टर असेल आणि कार्यक्रम लक्ष्मीचा गोटा तुमचा. हो, ऐकायसारखेच आहेत म्हणजे किंवा समजत सुद्धा नाही.
0: अच्छा बरं, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात फोन करता का आपण?
1: हो हो, आता नव्याने सुरुवात झाला ना.
0: बर, तुम्ही करता का फोन?
1: आणि हो, मी पण करतो. आणि राग एक रंगाने शुक्रवारचा ऐकतो आवर्जून.
0: सगळे कार्यक्रम आवडतात आपल्याला.
1: हा, आरोग्य धर्म संपदा परिसर जो कार्यक्रम राहतो ना मुंबईहून रिले.
0: हो हो,
1: कृषी विषयक प्रसारण ऐकतो. संध्याकाळचं परवाचं प्रसारण ऐकलं कृषी विषयक.
0: वा वा वा, सगळेच कार्यक्रम ऐकतो.
1: मंगळवारचं, हो हो, मंगळवारचं रिले होतं ना मुंबईहून.
0: बर बर, अच्छा.
1: सुरुवातीपासून सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी केंद्र ऐकत आहे मी.
0: वा वा, छान. बरं दादा, आता सांगा आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं आपल्याला? हिंदी गाणं सांगा.
1: गाणं ऐकूया आपण आजकाळ अर्जुन मधलं गोरी हे कलैया.
0: ओके, खूप आवडतं का हे गाणं आपल्याला?
1: हो ना, जुने अतिशय चांगले गाणे होते ना. लताजीने एकंदर 36 भाषांमध्ये गायन केलेलं आहे. म्हणजे मी लताजीचं जर किती जरी गुणगौरव केलं तर कमीच आहेत आहे, कारण त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये फार मोठी भूमिका आहे त्याची गायनाबद्दल. मराठी, हिंदी, देशभक्तीपर गीत अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केलं आहे.
0: हो हो हो हो, खरंय, अगदी खरंय.
1: त्यांना इसरता येणार नाही ना आज आपल्याला
0: गीता आवडतात नाही?
1: हो, अगदी लहानपणापासून लताजीची सुरुवात ठरायची अभंगाने, भक्तिगीतानी, सात दाळा सहा दाळा.
0: छान छान, खरंच आहे.
1: अवीट
0: अवीट गोडीची गाणी होती ती. अवीट गोडीचा आवाज होता तो, आणि आजही आपण ती गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो होतो, आणि आजही आपल्याला ऐकाविषयीच वाटतात ही गाणी, नाही का?
1: त्यांना इसरून कसं चालेल ताई.
0: ऐका मग कार्जुन चित्रपटातलं हे छान संगीत खास तुमच्यासाठी.
1: धन्यवाद.

0: आकाशवाणी परभणी केंद्र आहे हे आणि हॅलो आकाशवाणी कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू आहे. कोण बोलत आहे?
1: गोपाळ नाथकर बोलायला, साडेगाव.
0: नमस्कार, स्वागत आहे आजच्या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात. बोला दादा, आकाशवाणी परभणीच्या कार्यक्रमांबद्दल काय सांगाल?
1: कार्यक्रम खूपच छान असतात, सर्व कार्यक्रम एकदम नंबर एक आहेत.
0: कोणकोणते कार्यक्रम खास करून ऐकता सांगा?
1: गाता रे मेरा दिल, एक ही फिल्म की गीत, पुरानी यादें पुराने गीत,
0: हा कार्यक्रम आवडतो.
1: हा, ते कार्यक्रम मस्त करता तुम्ही.
0: वा, धन्यवाद. एक ही फिल्म के गीत पण आवडतं.
1: हो, गीत जनकार.
0: बर,
1: कार्यक्रम चांगले,
0: छान छान,
1: सर्व कार्यक्रम चांगले इथं शेत शिवार.
0: धन्यवाद धन्यवाद. आकाशवाणी परभणी केंद्रावरून ज्ञान मनोरंजनाची खाणी आकाशवाणी परभणी, भरपूर तुमच्या सगळ्या श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही हे कार्यक्रम प्रसारित करत असतो आणि तुम्हाला ते आवडतात याचा खूप अभिमान वाटतोय आम्हाला. तर आज हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं आपल्याला?
1: आज लता मंगेशकरचं
0: गाणं सांगा.
1: सिंदूर चित्रपटातलं पतझड सावन.
0: छान गाणं निवडलं आपण, ऐका आपल्या आवडीचं हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात हे छानसं गाणं. धन्यवाद फोन केलात त्याबद्दल.

0: नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून एकनाथ महाराज सुरशे बोलतो. नमस्कार ताई.
1: नमस्कार, स्वागत आहे आपलं हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात. काय सांगाल हॅलो आकाशवाणी सूर्यलहरी आणि हॅलो डॉक्टर या कार्यक्रमांविषयी आपलं मत सांगा.
0: सर्वात कार्यक्रम सुंदर आहे. दुग्ध शर्करा आयोगे दूध पहिलंच गोड, साखर टाकली की आणखीन गोड लागतं. तसं प्रभूने आकाशवाणीचे उत्तरोत्तर कार्यक्रम बहारदार होत आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजन अशा त्रिसूत्रीतून आपण कार्यक्रम सादर करत आहात. आणि हॅलो आकाशवाणी मध्ये जे आहेत सोर लहरी, हॅलो आकाशवाणी, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन नवीन श्रोत्याची परिचय होतो, ओळख होते, विचाराची देवाणघेवाण होते. पुन्हा आरोग्यम धनन संपदा, शास्त्राने जे सहा संपत्त्या सांगितल्या त्यातली पहिली संपत्ती आहे शरीर संपत्ती. आणि याची जाणीव आम्हा श्रोत्यांना हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते. खूप धन्यवाद तुम्ही सर्व आकाशवाणीच्या परिवाराला, उद्घोषक मंडळी जे आपण आहात, खूप चांगली सर्व्हिस करत आहात, श्रोते मंडळी तर समाधान करत आहात.
1: नक्कीच नक्कीच. ज्ञान मनोरंजनाची खाणी आकाशवाणी परभणी आणि या केंद्रावरून आपण श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालणारे, मनोरंजन करणारे छान असे कार्यक्रम प्रसारित करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि ते सगळे कार्यक्रम आपल्याला आवडतात, खूप छान वाटतंय. दादा सांगा हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात आज आपल्याला गाणं कोणतं ऐकायचं?
0: तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा, हे गीत ऐकायचंय.
1: ओके धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात. धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
0: थँक्यू.

0: कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य, म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे, जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य. आकाशवाणी परभणी केंद्र. हॅलो, आकाशवाणी कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू आहे. कोण बोलताय?
1: मी गंगाधर सावनकर बोलतो, कुंडलवाडीहून, नांदेड जिल्हा.
0: स्वागत आहे आजचं आपलं आजच्या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात.

0: सांगा
1: धन्यवाद ताई,
0: दादा, आमच्या
1: धन्यवाद.
0: स्वरलहरी हॅलो आकाशवाणी कार्यक्रमांबद्दल काय म्हणता, काय वाटतं आपल्याला?
1: एकदम नंबर एक दर्जेदार कार्यक्रम आहे, कारण आजपासून नाही सोडलरी या एक जुना, मी जेव्हा श्रोता नवीन झालो तेव्हापासून ऐकतो ताई.
0: वा,
1: 20-25 वर्ष झालं, 30 वर्ष झालं.
0: छान छान छान. आणि आकाशवाणी परभणीचे इतर जे कार्यक्रम असतात, मुलाखतींचे
1: हो,
0: कार्यक्रम
1: आपली
0: असतात
1: आवड असते आणि शेतकऱ्याविषयी काही फोन येईल कार्यक्रम असतो, सर्वच कार्यक्रम एकदम झरेदार असतात.
0: वा, खूपच छान वाटलं. आपल्याला आकाशवाणी परभणी केंद्राचे सगळेच कार्यक्रम आवडतात आणि आपण आवर्जून ऐकता. जुने श्रोते आहात आपण हॅलो आकाशवाणी कार्यक्रमामध्ये. आज पुन्हा फोन लावून आपण आपले संवाद साधलेला आहे. तर आज गाणं कोणतं ऐकायला आवडेल आपल्याला?
1: लता मंगेशकरने गायलेली आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे, आणि मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, ये गाणं ऐकायचं.
0: खूपच छान गाणं निवडलं, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे छानसं गाणं खास तुमच्यासाठी दादा.
1: मित्रांचं नाव घेतोय.
0: सांगा सांगा.
1: आमचे परभणीचे मोठा मार्ग संजय मुरंबेकरजी, भगवान खोतकरजी आणि तुकाराम जाधव आणि बालाजी झोनकल्ले आणि नारायण गायकवाड, सुरेश जाधव पेठ यांचे.
0: वा, खूपच छान, धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
1: धन्यवाद ताई.

0: आकाशवाणीचं हे
1: हॅलो.
0: परभणी केंद्र आहे. हॅलो, आकाशवाणी कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू आहे. कोण बोलताय?
1: ढालाजी शिंदे बोलतो मॅडम, तालुका परभणी, जिल्हा परभणी, गाव दसाडे.
0: वा, स्वागत आहे दादा आपलं आजच्या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात. आकाशवाणी परभणी केंद्राच्या कार्यक्रमांबद्दल काय सांगाल?
1: छान मॅडम कार्यक्रम, मी बातम्या हे ऐकतो मॅडम.
0: बर, बातम्या ऐकता.
1: आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकतो दिलखुलास.
0: बर,
1: आणि विविध भारतीचे सुद्धा पण ऐकतो एफ एम बॅनर.
0: आवडतात तुम्हाला सगळं, आकाशवाणी ऐकायलाच फार आवडतं, नाही का?
1: हा, परभणी मॅडम जुनं केंद्र आवडत आहे मॅडम.
0: क्या बात है, वा वा, जुनं केंद्र आहे, आपलं केंद्र आहे, आपल्या जवळचं केंद्र आहे, नाही का?
1: हा, आपल्या जवळ.
0: छान, ऐकत राहा असेच आपल्या परभणी आकाशवाणी केंद्रावरचं हे छान छान कार्यक्रम. आता मला सांगा, हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं?

0: आपल्याला?
1: जीता का जिसके लिए गाणं टाका ना मॅडम.
0: कोणतं?
1: जीता का जिसके लिए, दिलवाले पिक्चर मधलं.
0: ठीक आहे, दिलवाले चित्रपटातलं हे छानसं गाणं, रवीना टंडन आणि अजय देवगन यांच्यावर चित्रित झालेलं हे छानसं गाणं आहे.
1: मित्राचे नाव घ्या ना मॅडम.
0: सांगा सांगा.
1: विवेकानंद आणि परम सूर्यवंशी.
0: ठीक आहे, ऐका तुमच्या मित्रांच्या सह तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं आपण आकाशवाणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी कार्यक्रमामध्ये हे सगळ्यांपर्यंत पोहोचूया. धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
1: हो, धन्यवाद मॅडम.

0: तर श्रोते हो, हॅलो आकाशवाणी स्वरलहरी आणि आकाशवाणी परभणी केंद्राच्या इतर कार्यक्रमांमध्येही तुम्हाला जर शुभेच्छा संदेश द्यायचे असतील, बघा म्हणजे आता नवरात्रोत्सव येतो आहे, त्यासोबतच दिवाळी पण येते आहे, सण उत्सवांचे हे दिवस म्हणजे शुभेच्छा देण्याचे दिवस. आणि शुभेच्छा देण्यासाठी आकाशवाणी परभणी हा आपला जुना मित्र, जुना रेडिओ नेहमीच आपल्याला सतत साथ देत असतो, आपलं मनोरंजन करत असतो. तर रेडिओवरून, आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपण आपल्या शुभेच्छा संदेश जाहिरातींच्या माध्यमातून देऊ शकता अतिशय अल्प दरामध्ये. तेव्हा आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा आणि वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा, दीपोत्सवाच्या शुभेच्छा आकाशवाणी परभणी केंद्रावरून द्या अत्यंत अल्पशा दरात. नमस्कार. हॅलो आकाशवाणी, आकाशवाणी परभणी केंद्राचा कार्यक्रम, कोण बोलतंय?
1: नमस्कार मॅडम, मी यवतमाळ जिल्ह्यातून घाटंजी येथून सुरेश कुमार पुट्टजवार बोलत आहे.
0: स्वागत आहे दादा. हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात, आपण यवतमाळ जिल्ह्यातून बोलताय आकाशवाणी परभणीच्या कार्यक्रमासाठी. आपण हे कार्यक्रम ऐकता?
1: हो, कार्यक्रम सकाळपासून आम्ही परभणीचे कार्यक्रम ऐकतो, जो भक्ती गीतांचा कार्यक्रम चालू होते ना,
0: हो हो,
1: तेव्हापासून. तर काही आरोग्यम धनसंपदा, पुन्हा पर्यावरण वार्ता, दिलखुलास, हे सगळे कार्यक्रम आम्ही ऐकतो मॅडम.
0: बर बर, ओके, छान.
1: आणि परभणी हे फार जुनं आकाशवाणी केंद्र आहे, जेणेकरून मला वाटते पुणे आकाशवाणीची निर्मिती ज्यावेळेस झाली होती तेव्हापासून आकाशवाणी परभणी केंद्र आमचे वडील ऐकायचे, तर ते सांगत होते मला. आणि फार दर्जेदार असे कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्राचे.
0: बर बर, ओके, धन्यवाद फोन केला त्याबद्दल. आज हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचं आपल्याला?
1: मला आज नुकतंच आता 28 सप्टेंबर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस आहे मॅडम. आणि जवळपास 30 भाषांमध्ये लता दिदींनी आपल्या मधुर स्वरामध्ये रसिकांपर्यंत गीत पोहोचवली, नाही का?
0: अगदी.
1: तर अशा ह्या महान गायिका यांचंच गीत, गीत या चित्रपटातील लता दीदी यांनी गायलेला आप जो मेरे मीत ना होते,
0: क्या बात है,
1: होतो पे गीत ना होते,
0: क्या बात है. बहुत बढ़िया, खूप सुंदर गाणं निवडलेलं आहे आपण आज हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात.
1: ठीक आहे मॅडम, आमच्या कुटुंबातले एक दोन
0: नाव सांगा,
1: बहिणी आहे, त्यांच्या नाव सांगू का?
0: सांगा.
1: आमची लहान बहीण आहे चंदा पुट्टजवार, शीला, वैभव, सूर्यकांत. आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आमचे दिव्यांग एक व्यक्ती आहे, हो, बालाजी दोनकले, सुरेशजी साबळे आहे, ते पण आकाशवाणी परभणी केंद्रावर नियमित फोन करतात.
0: धन्यवाद फोन केला त्याबद्दल.

0: नमस्कार ताई, विजय कुमार शहाणे दुधगाव.
1: बर बोला, हॅलो. आकाशवाणी कार्यक्रमाबद्दल काय सांगाल दादा?
0: काय नाही ताई, आकाशवाणी परभणी केंद्राचे म्हणजे कार्यक्रम एकच्या हे काय भेटत आहे आम्हाला. हॅलो आकाशवाणी सोल रे आवड बळी राजाचे आपकी पसंद हे सर्व आकाशवाणीचे कार्यक्रम आम्ही ऐकतो ताई.
1: बर बर. हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात आज गाणं कोणतं ऐकायचं सांगा बरं दादा.
0: आज गीत ऐकायचं बेटा मधलं डकरणी लगा.
1: बर ठीक आहे.
0: शुभवाणी लाभवाणी आकाशवाणी ऐकायची परभणी केंद्राचे. हॅलो आकाशवाणी ताई, माझे मित्र आहे दोन चार ताई आता
1: सांगा.
0: दिलीप शहाणे, सुधा बी एल काटकर, राजेश शहाणे, अशोक शहाणे, वैभव शहाणे आणि मधुकर शहाणे.
1: ऐका बेटा चित्रपटातील तुमच्या आवडीचं गाणं तुमच्या मित्रांच्या सह. धन्यवाद फोन केला त्याबद्दल.
0: धन्यवाद धन्यवाद ताई.

0: नमस्कार, आकाशवाणी परभणी केंद्राचा हॅलो आकाशवाणी कार्यक्रम. कोण बोलत आहे,
1: विवेक दुबे,
0: कुठून
1: साडेगाव,
0: बोलत आहे?
1: परभणी जिल्हा.
0: अच्छा, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम नेहमी ऐकता दादा आपण?
1: हो.
0: अच्छा, कोणकोणता कार्यक्रम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा कार्यक्रम सांगा.
1: एक ही फिल्म की गीत गाता रहे दिल.
0: बर,
1: हाँ
0: गाण्यांचे कार्यक्रम ऐकायला आवडतात का?
1: हो, आवडतो.
0: बर बर. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम
1: हॅलो
0: ऐकताय
1: डॉक्टर,
0: तुम्ही?
1: पण ऐकतो ना.
0: अच्छा, कसा वाटतोय कार्यक्रम?
1: छान वाटतं, चांगली आरोग्याविषयी माहिती भेटते.
0: बर, तर आज हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकायचंय?
1: आज भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचं एक मैंने प्यार किया म्हणलं, दिल दिवाना
0: वा,
1: दिल सजना के.
0: खूपच छान निवडलं गाणं. ऐका, तुमच्या आवडीचं हे छानसं गाणं.
1: हो,
0: धन्यवाद फोन केलात त्याबद्दल.
1: धन्यवाद.

0: तर श्रोते हो, आत्ताच आपण हिंदी चित्रपट गीतांवर आधारित दूरध्वनीवर संवाद असणारा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी ऐकलात. दूरध्वनीवरून आपल्याशी संवाद साधत होत्या सिमंतिनी कुंडीकर. आपल्यापर्यंत छान छान गाणी पोहोचवली होती वंदना आठवले यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. तर श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया.
1: हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सहभाग होता सिमंतिनी कुंडीकर यांचा, गीत संकलन होतं भास्कर थोरात यांचं, सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर लगेचच FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल.

0: दुपारचे 12 वाजतायत. प्रसारित करत आहोत महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ.
1: प्रसारित करतोय वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया उर्मी रंगप्रेमाचे तऱ्हा प्रेमाच्या. सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह कार्यक्रम उर्मी. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. ती म्हणे नवे काय रोजचेच रडे. ए चल ना मस्त कॅन्डल लाईट डिनर घेऊ. ती म्हणे बरं मुलांना पण सोबत घेऊ. तो लाडात थोडा रोमॅन्टिक. ती मात्र जुनी तशीच अँटिक. त्यानं म्हटलं आज बायको नको ग, तुझ्यातली प्रेयसी हवी. तिनं हसत म्हणलं तुम्हाला काय तुमची रोजच नवी फॅन्टसी. तो म्हणाला चालेल ग इतकंही हसलीस तरी. हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली आणि मधाळस हसत पुन्हा फुलून गेली. त्याला म्हणाली अरे वेड्या, हा व्हॅलेंटाईन डे फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो, पण तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही डेला लगेच लाजरा होतो. नजरेत नजर मिसळायला कॅन्डल लाईटचं टेबल लागत नाही आणि एकरूप झालेल्या जीवांना व्हॅलेंटाईनचं लेबल लागत नाही. मैत्रिणींनो कशी वाटली ही कविता? ही कविता सांगण्याचा उद्देश की आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी पण आपल्या उर्मीचा विषय आहे प्रेमाचे अनेक रंग आणि प्रेमाच्या तऱ्हा. खरं तर मंगेश पाडगावकर म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं जे तुमचं आणि आमचं कायम सेमच असतं. पण या प्रेमाच्या तऱ्हा मात्र खूप वेगळ्या असतात.

सगळ्यांना ना जर एकच रंग असता, त्याची एकच तऱ्हा असती, तर कदाचित जग फार कंटाळवाणं झालं असतं. पण असं नाही आहे. प्रेमाचे अनेक रंग, अनेक तऱ्हांमुळे अतिशय सुंदर रंगीत जीवन आपलं झालं आहे. रंग किती या प्रेमाचे, मोजू कसे कुणी, कधी मायेचा पदर तर कधी मैत्रीची झालर, कधी हास्याची लकेर कधी अश्रूंची ओळ. पण तरीही प्रेमाच्या प्रत्येक घटनेत दडलंय आपलेपणाचं मूळ. प्रेम हे कधी गुलाबासारखं उमलतं तर कधी मोगऱ्यासारखं दरवळतं, कधी वडाच्या झाडासारखं सावली देतं तर कधी पावसाच्या सरींसारखं मनावर अलवार बरसतं. आणि हे जर प्रेम दोन जीवांचं, दोन प्रेमी जीवांचं असेल तर त्या प्रेमाला उपमाच नसते.

प्रेमाची पहिली पायरी, पहिला रंग, पहिली तऱ्हा, जे असतं पहिलं प्रेम आणि आपलं धडधडणारं मन. पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात आलेला पहिला रोमॅन्टिक पाऊस. फरक एवढाच की आपल्याला पावसात छत्री शोधावी लागते आणि पहिल्या प्रेमात आपलं हृदय कुठं लपवायचं हेच कळत नसतं. चेहऱ्यावर निरागसपणा, मनात गोंधळ आणि मोबाईल हातात घेतला की अचानक चेहऱ्यावर आलेलं गूढ हास्य, ही आपल्या पहिल्या प्रेमाची लक्षणं. शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एखादी व्यक्ती रोज दिसायला लागली ना की मग आधी आपण म्हणतो काय योगायोग आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली की अरे वा पुन्हा योगायोग, तिसऱ्या दिवशी आपणच तिच्या वेळापत्रकाचा अभ्यास केलेला असतो. ती कधी येते, कुठे बसते, कोणत्या रंगाचा ड्रेस घालते, या सगळ्याची माहिती आपल्याला असते. यामध्ये मात्र फक्त आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत नसतं. पहिल्या प्रेमामध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो आपला आरशाशी असलेल्या नात्याचा. पूर्वी आरशात पाहून आपण फक्त केस ठीक आहेत का ते बघायचो, आता मात्र 5 मिनिटं केस, 10 मिनिटं चेहरा आणि शेवटी स्वतःलाच प्रश्न, मी ठीक दिसतोय ना किंवा मी छान दिसतेय ना. तो आरसासुद्धा मनात म्हणत असतो हो बाबा कालही तू असाच दिसत होतास आणि आजही तू छान दिसतोयस. पहिल्या प्रेमाचा खरा साक्षीदार म्हणजे आपला मोबाईल. मेसेज आला की हृदयाची धडधड वाढते, पण मेसेज काय, नोट्स पाठव ना, असा निघाला की रोमॅन्टिक स्वप्नांचा फुगा अगदी क्षणात फुटतो. आपण मात्र नोट्स पाठवताना मनात विचार करतो यामुळे तरी संभाषण पुढे जाईल का, आणि समोरून फक्त उत्तर येतं थँक्यू. बस दोनच शब्दात प्रेमकथेचा पहिला अध्याय संपतो. यामध्ये मित्रमंडळींची भूमिका मात्र फार महत्त्वाची. आपण त्या व्यक्तीचं नाव न सांगता अरे एक व्यक्ती आहे असं म्हणलं की लगेच मित्र म्हणतो मला नाव सांग. आपण काही नाही रे, मग मित्र म्हणतो तिचं नाव सांगितलं नाहीस तर मी उद्या सगळ्यांसमोर विचारेन हं. आणि मग या गुपिताचं रूपांतर ब्रेकिंग न्यूजमध्ये होतं. कधी कधी हे प्रेम इतकं निरागस असतं की त्या व्यक्तीनं फक्त हाय म्हटलं तरी दिवसभर चेहऱ्यावर आपलं हास्य असतं. आई विचारते काय झालं आज एवढा खुश, आपण अगदी लगेच उत्तर देतो काही नाही ग, पण आईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सांगत असतं मला सगळं माहिती आहे. असं हे पहिलं प्रेम. हे पहिलं प्रेम कधी सफल होतं तर कधी फक्त आठवण बनून राहतं, पण त्याची गंमत मात्र कायम राहते. कारण पहिलं प्रेम हे आपल्याला प्रेमापेक्षाही जास्त काही शिकवतं. लाजणं, वाट पाहणं, कल्पना करणं, मित्रांकडनं चिडवून घेणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड पहिल्यांदाच ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्रेमात तर होतात. आणि म्हणूनच पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यातलं असं सुंदर प्रकरण ज्यामध्ये कधी हसू येतं, कधी लाज वाटते, कधी मन उगाचच आकाशात उडतं, पण वर्षांवर्षांनी मागे पाहिलं की आपण मग स्वतःच स्वतःला म्हणतो किती छान दिवस होते ते. नंबर सेव्ह नव्हता तरी मनात नंबर 1 होती. मेसेज फक्त 2 शब्दांचा पण त्यावर चर्चा मात्र अगदी 2 तासांची होती. असं हे पहिलं प्रेम.

पहिलं प्रेम कधी कधी मनातच राहतं आणि मग त्याचं बनतं एकतर्फी प्रेम, अगदी आपल्या आतल्या मनातलं. प्रेम करणारा तो एकटा आणि कल्पना करणारं मात्र त्याचं मन, आणि समोरच्या व्यक्तीला मात्र कदाचित त्याची पुसटशी देखील कल्पना नसते. पण आपल्या मनात मात्र पूर्णपणे प्रेमकथा तयार झालेली असते. पहिली भेट, पहिला संवाद, गैरसमज, रुसवा, मंधरणी आणि अगदी शेवटी लग्नापर्यंत सुद्धा. एकतर्फी प्रेमाची सुरुवात फार निरागस असते. समोरची व्यक्ती एकदा हसली की मन लगेच निष्कर्ष काढतं काहीतरी आहे. ती पुन्हा दिसली, हसली तर मन म्हणतं नक्कीच काहीतरी आहे. आणि तिसऱ्या दिवशी ती दुसऱ्यालाच हसली की मन म्हणतं अरे ही तर सगळ्यांनाच हसतीये. पण तरीही आशा मात्र संपत नाही. या एकतर्फी प्रेमाचं हे वैशिष्ट्य म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावत असतो. तिनं दोनदा मागे वळून पाहिलं म्हणजे नक्कीच माझ्याकडे पाहिलं, आणि नंतर कळतं की मागे तिची मैत्रीण उभी होती. तिनं हात हलवला, मला बाय केलं, नंतर कळलं की ती रिक्षावाल्याला हात करत होती. कधी कधी या प्रेमात मन स्वतःशी संवाद साधतं. ती मला आवडते. अरे पण तिला तू आवडतोस का? माहीत नाही. मग काय, प्रेम आहे ना. यालाच म्हणतात हृदयाचा स्वतःशी चाललेला एकतर्फी संवाद, आणि हीच आहे प्रेमातली आणखी एक तऱ्हा, एकतर्फी प्रेम.

समजा या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं, त्याला तिच्या भावना आणि तिला त्याच्या भावना कळल्या की सुरू होतो प्रेमाचा खरा प्रवास आणि मग सुरू होतं मेसेजचं प्रेम. आपल्या डिजिटल युगामध्ये प्रेमाला पत्रांची गरज अजिबात नाही हो, भेटीची गरज नाही, एक मोबाईल, इंटरनेट आणि समोरच्याचा नंबर एवढंच पुरेसं. पूर्वी प्रेमपत्र लिहिण्यासाठी कागद, पेन आणि धाडस असावं लागायचं. आता प्रेमाची सुरुवात हायपासून होऊन कधी कधी ती अगदी सीन इथपर्यंत जाते. हे मेसेजचं प्रेम ना फार गमतीशीर. समोरची व्यक्ती ऑनलाईन दिसली की हृदयात फुलपाखर उडतात, पण आपण मेसेज पाठवला आणि समोरून उत्तर आलं नाही की मनामध्ये लगेच चौकशी समिती बसते. ऑनलाईन आहे, माझा मेसेज पाहिला असेल का? कदाचित टायपिंग करत असेल. अरे अरे अरे अरे, ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन. मन म्हणतं ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाही आहे, किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी. आणि मग मेसेजमध्ये सर्वात रोमॅन्टिक शब्द येतो, टायपिंग. तो ब्लिंक होत राहतो शब्द. समोर टायपिंग दिसलं की आपण स्क्रीनकडे डोळे लावून बसतो, मनात हजारो विचार. काय लिहित असेल? काही खास असेल का? माझ्यासाठी काही असेल का? आणि काही सेकंदांनी मेसेज येतो, ओके. बस एवढ्या मोठ्या मानसिक तयारीनंतर प्रेमकथेचा हा फुगा एका शब्दाने फुटून जातो. कधी कधी ना आपण मोठा मेसेज लिहितो, भावना, काळजी, आठवणी, 4 इमोजी, 2 प्रश्न, आणि या सगळ्याला समोरून उत्तर येतं, आता हा म्हणजे नेमकं काय नक्की? यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे ऐकतीये, म्हणजे बोलायचं नाही का? की फक्त म्हणजे आता मला काय उत्तर द्यायचं ते मलाही माहीत नाही. ब्लँक होऊन जातात दोघंही. या मेसेजच्या प्रेमामध्ये मात्र इमोजींची भूमिका फार मोठी असते. हां, ठीक आहे नंतर स्माइली घालणं किंवा ठीक आहे नंतर हार्ट घालणं.

यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. हाय करून स्माइली इमोजी घातला की मन आनंदी, नुसतं हाय आलं की मन सावध, आणि फक्त के असं आलं की मन म्हणतं काहीतरी बिनसलंय. असं असतं हे मेसेजचं प्रेम. पण खरं तर हे मेसेजचं प्रेमही खूप गोड असतं. एखादा साधा जेवलास का, घरी पोचलास का, काळजी घे हा मेसेज दिवसभराचा थकवा हलका करतो. कारण मेसेज छोटा असला तरी त्यातली काळजी फार मोठी असते, हो की नाही?

प्रेमाचा रंग किंवा प्रेमाची तऱ्हा आणखी एक वेगळी असते, ती म्हणजे अबोल असं प्रेम. ती म्हणते, तू दिलेला गजरा ओंजळीत माझ्या, तू दिलेला गजरा ओंजळीत माझ्या, त्यात काही फुले आणि काही कळ्या ताज्या. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. आणि लाजऱ्या कळ्यांमध्ये बोलते आपुले सगळे मुके क्षण. कळ्या फुलांचा हा गजरा आपला, जणू व्यक्त अव्यक्तांचा प्रवास निरंतर. अबोल भावनांची बोलकी कहाणी, ज्यामध्ये तुझं स्मरण निरंतर. असं हे अतिशय अबोल गोड पण तितकंच गोड प्रेम. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. कधी कधी प्रेम ना ते असतं विरुद्धार्थी, म्हणजे एकाला एक आवडत असतं आणि दुसऱ्याला दुसरं आवडत असतं. हा पण प्रेमाचा आणखी एक रंग. तो म्हणतो, तुला लागतो चहा आणि मला लागते कॉफी, तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी, तुला वाजते थंडी मला होतं गरम, तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम, तुझं माझं जमणार तरी कसं. झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे, मी मात्र झोपतो 12 नंतर आणि रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर. अगं तुझं माझं जमणार तरी कसं. फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग, मला मात्र खरेदीचा खूप

0: तो कंटाळा. मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, कळत नाही रंग राखाडी आहे का काळा. तुझं माझं जमणार तरी कसं. घालतो मी शर्ट इस्त्री न करता, घालतो मी शर्ट इस्त्री न करता, जाऊन येतो एकटाच इतरांचं न ठरवता. तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, तू मात्र बघतेस मैत्रिणीची वाट, बाहेर निघताना नखरे 1760. सांग बाई तुझं माझं जमणार तरी कसं. मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा, मला नसतात लक्षात वाढदिवसांच्या तारखा, जातो बाजारात पण काम विसरतो सारखा. तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, बारीक तुझी नजर डोळे आहेत का दुर्बीण. सांग बाई कसं जमणार तुझं माझं. पण एक सांगू तुला, पण एक सांगू तुला, हे सगळं असूनही आहे तसं जमवूया का आपण. ऊन आणि सावली राहतात जसं, तुझं आणि माझं जमेल का ग तसं.
1: शब्द शब्द जुळून वाचते तुझा मन, शब्द श

या सगळ्यांमधून पुढे जाऊन तिचं त्याच्यावर, त्याचं तिच्यावर प्रेम जडतं आणि मग घरात लग्नकार्याची बोलणी सुरू होतात. आणि तेव्हा असतं ते लग्न आधीचं प्रेम, प्रेमाची आणखी एक वेगळी तऱ्हा. हे लग्नाधीचं प्रेम म्हणजे आयुष्यातला असा गोड टप्पा ज्यामध्ये लग्न अजून ठरलेलं नसतं, पण मनाने मात्र संसाराचा आराखडा तयार केलेला असतो. घर कुठे घ्यायचं, सुट्टीला कुठे जायचं, चहा कोण करणार, भांडण झालं तर कोण आधी सॉरी म्हणणार, या सगळ्याचा विचार झालेला असतो. पण घरच्यांना मात्र

या बैठकीची अजून काही कल्पना नसते. सुरुवातीला अगदी साधं असतं, हं, तुझं नाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, अशा प्रश्नांनी सुरुवात होते. काही दिवसांनी प्रश्न बदलतात. जेवलास का, कुठे आहेस, अरे घरी पोचलास का. आणखी काही दिवसांनी चौकशी विभाग सुरू होतो. ऑनलाईन होतास, मग माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिलास. या प्रेमामध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईट यांना विशेष महत्त्व असतं. सकाळी मेसेज आला नाही तर दिवसाची सुरुवातच संशयाने होते. रात्री गुड नाईट उशिरा आलं तर मनात लगेच विचार सुरू होतो. आज काय झालं असेल? समोरच्याने फक्त कामात व्यक्त असल्याचं सांगितलं तरी मनाने आधी 3 कारणं, 4 गैरसमज आणि 5 निष्कर्ष तयार केलेले असतात. लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा एक आवडता विषय म्हणजे लग्न झाल्यावर. म्हणजे लग्न झाल्यावर आपण रोज फिरायला जाऊ, हो, रविवारी बाहेर जेवायला जाऊ, हो, आणि सकाळी चहा तू करशील, ते मात्र आपण नंतर ठरवू, हं. आणि इथेच रोमॅन्टिक संभाषणाला व्यवहाराची किनार लागते. ह्या प्रेमामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची ही मोठी मोहीम सुरू असते. तुला कोणता रंग आवडतो, तुला कोणतं गाणं आवडतं, तुला चहा की कॉफी, हे प्रश्न अगदी प्रेमळपणे विचारले जातात. पण लग्नाची चर्चा पुढे गेल्यानंतर प्रश्न बदलतात. बँकेत सेव्हिंग किती, घर कुठे आहे, नोकरीची काय वेळ, आई वडिलांसमोर राहणार का वेगळा राहणार. आणि ही प्रेमकथा हळूहळू आर्थिक सर्वेक्षणात बदलते. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे थोडी स्वप्न, थोडी धडधड, थोडे गैरसमज, भरपूर सारे फोन, आणि त्याहून जास्त आपण खरंच एकत्र आयुष्य जगू शकू का, आणि याबरोबरच एक गोड भीतीही असते. असं असतं हे लग्नाआधीचं प्रेम.

आता सुरू होतं लग्नानंतरचं प्रेम. लग्नानंतरचं प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, कविता, तू माझ्यासाठी किती खास, मी तुझ्यासाठी कसा, अशा वाक्यांनी भरलेलं असतंच. पण लग्नानंतरच्या प्रेमामध्ये अजूनही काही गोष्टी येतात, ते म्हणजे चहा ठेवलास का, भाजी आणलीस का, चार्जर कुठे आहे, आज डबा काय द्यायचा, हे नवीन प्रश्न दार ठोठवायला लागतात. प्रेम संपत नाही, पण त्याचा फॉर्मॅट मात्र बदलतो. प्रेमाची तऱ्हा वेगळी होते. लग्नाआधी तो म्हणायचा तुझ्यासाठी चंद्रसुद्धा आणेन. लग्नानंतर ती म्हणते आहो जरा बाजारातून कोथिंबीर आणाल का, तो म्हणतो आत्ता. ती शांतपणे म्हणते हो, चंद्र नको, कोथिंबीर पुरेशी आहे. कधी कधी ना लग्नानंतरच्या या प्रेमाची परीक्षा छोट्याशा भांडणात होते, आणि मग प्रेमामध्ये मतभेद झाले की दोघंही आपापल्या बाजूने अगदी ठाम असतात. काही वेळा घरात शांतता पसरते, मग कोण आधी बोलणार याची चर्चा सुरू होते. 10 मिनिटं शांतता, मग 20 मिनिटं शांतता, शेवटी कोणीतरी विचारतच चहा करू, आणि लगेच उत्तर येतं हो हो कर ना. झालं, युद्धबंदी लागू. खरं तर लग्नानंतरचं हे प्रेम फार सुंदर असतं, त्यामध्ये दिखावा कमी आणि काळजी जास्त असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य रोज ऐकायला मिळेलच असं नाही, पण ताप आला तर कपाळावर हात ठेवणारा जोडीदार, बाहेर जाताना लवकर ये म्हणणारी व्यक्ती, आवडता पदार्थ ताटात वाढणं, थकलेल्या दिवसानंतर 2 गोड शब्द बोलणं, हीच तर प्रेमाची खरी रूपं असतात. म्हणूनच लग्नानंतर प्रेम कमी होत नाही, उलट ते कवितेतून रोजच्या जगण्यात उतरतं. आधी प्रेम डोळ्यात दिसतं, नंतर ते चहाच्या कपात, डब्याच्या घासात, काळजीच्या प्रश्नात, आणि कधी कधी छोट्याशा भांडणानंतरच्या चल जेवायला बस यामध्ये देखील दिसतं. कारण संसारात प्रेम म्हणजे रोजच आय लव्ह यू म्हणणं नाही, तर रोजच्या गडबडीतही तू आहेस ना ही जाणीव जपणं होय. असं हे लग्नानंतरचं प्रेम.

लग्नाला काही वर्ष होतात, संसार मुरायला लागतो आणि यानंतर या नात्याची गोडी आणखीनच अवेट होते. प्रेमाची यातली आणखी एक वेगळा रंग, एक वेगळी तऱ्हा यामध्ये असते, एक वेगळीच गोडी आणि वेगळीच ओढ. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. आता अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली ना. प्रेम नवनवं होतं तेव्हा सगळं ठीक होतं हो. तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही भारी भारी उत्तरं तयार असायची. पण मग लग्न झालं, संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली आणि काल परवा अचानक ही गुगली पडली. त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती, हातात लाटणं, समोर तापलेला तवा. त्यानं संभाव्य धोका ओळखला. सांगण्यासारखं प्रचंड आहे, संध्याकाळी सावकाशीनं सांगतो, असं म्हणून तो कामावर सटकला. तो घरातून बाहेर पडला खरा, पण घर काही डोक्यातून बाहेर पडत नव्हतं. अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेली. कठीण असतो हो हे नात्याचं गणित. एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांमधून सोडवणं अगदी कठीण. तो विचार करत होता, काय सांगावं, मी राजा, तू माझी राणी, वगैरे वगैरे म्हणावं का? नको नको, फार फिल्मी वाटतं ते. तू खूप छान आहेस असं म्हणावं का? नको नको, तिला ते फारच रुक्ष वाटू शकतं. समजूतदार, सहनशील असं म्हणावं का? नको तर ती नक्कीच म्हणेल ह्याच्यावर की राजकारणासारखी उत्तरं देऊ नकोस. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं या दोन्हीसाठी ना क्लासेस असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्यांची, त्याच्या मनात असले भलते सलते विचार येत होते. सूर्य मावळला, घरी जायची वेळ झाली. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्यांची भुवाई वर जाणार याची त्याला खात्री होती. घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. त्यानं बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही, त्याच्या मुलानं दार उघडलं आणि पुढच्या क्षणीच कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला. मुलगा जवळजवळ उडी मारतच म्हणाला, बाबा भजी केली आता आईनं, पटकन हातपाय धुऊन या. तो मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला. बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली. त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. तिनं तोंडभर हसून विचारलं, काही सुस्त आहे का? त्यानं नकारार्थी मान हलवली. तशी तिनं पटकन टाळी वाजवली आणि आनंदाने म्हणाली, अहो मलाही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला, अरे? आणि ती बोलतच होती, अहो काही दिवसापूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? 7-8 दिवस मी विचार केला पण मला काही सांगताच येईना. आणि मग मात्र मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं वाटलं आणि खूप अपराधी वाटायला लागलं. काय करावं काही कळेना. मला स्वतःविषयी शंका होती, पण 12 वर्षानंतर देखील तुझं प्रेम कणभरही आटलेलं नाही याची मात्र खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला. वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर मात्र आपण फॉल्टमध्ये आहोत. पण नाही, तुलाही उत्तर देता आलं नाही म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटून घेणं हे सुरू झालंय. आता शब्द सापडत नाहीत आणि त्यांची गरजही नाही, कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपली आहे. असं म्हणून तिनं एक कांदाभजी त्याला भरवली. शपथ सांगतो, त्याच्या 12 वर्षाच्या संसारामधला सगळ्यात खमंगपणा त्या भजीमध्ये उतरला होता.

असं प्रेम हळूहळू वाढत जातं. आता वय पण वाढलेलं असतं आणि वय वाढलं की असलेलं प्रेम ते असतं रोमान्सपासून अगदी रिमाइंडरपर्यंत. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. वय वाढलं की प्रेमाची भाषा बदलते. तरुणपणी प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, लाँग ड्राईव्ह, रात्री उशिरापर्यंत गप्पा. आणि वय वाढल्यावरचं प्रेम म्हणजे औषध घेतलंस का, चहा करू का, जरा आराम कर, जीना हाळू उतर रे बाबा. हे वय वाढल्यावर तारे नको असतात, चष्मा कुठं आहे तेवढा शोधून दे रे बाबा. बस प्रेमाची पातळी तीच, पण चष्म्याची गरज वाढलेली. पूर्वी दोघं फिरायला बाहेर पडायचे तेव्हा प्रश्न असायचा कुठं जाऊया. आता प्रश्न असतो किती दूर जायचं, थोडं लांब जाऊया का, नको. रोमान्सचा हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी भाजीच्या पिशवीत येऊन संपतो. वय वाढलं की प्रेमात काळजीचा भाग वाढतो. चहा झाला की गोळी घ्यायची आठवण केली जाते. आता गुड मॉर्निंगपेक्षा तब्येत कशी आहे हा मेसेज जास्त महत्त्वाचा असतो. कुठे फिरायला जायचं यापेक्षा घरी लवकर या हा शब्द मोलाचा ठरतो. पूर्वी वाढदिवसाला महागडी वस्तू भेट दिली जायची. आता नवरा बायकोला विचारतो काय घेऊ तुला, ती म्हणते काही नको, फक्त मुलाबाळांसमोर आपण आजचा दिवस छान साजरा करूया. कधीकधी दोघं सोफ्यावर बसलेले असतात, टीव्ही सुरू असतो, पण कुणालाच कार्यक्रम नीट दिसत नाही. एकाला झोप येते, दुसऱ्याला चष्मा सापडत नाही, तरी दोघं एकत्र बसलेले असतात. शब्द नसतात पण सह

सहवास असतो. अगदी हेच वय वाढल्याचं प्रेमाचं खरं सौंदर्य आणि खरं लक्षण. केसात आलेली रुपेरी किनार तरी प्रेमाचा रंग बहारदार. गुलाब नसेल हातात आता, पण हाताचा स्पर्श असतो प्रेमाचा आधार. खरंच वय वाढलं की प्रेम अधिक शांत, समंजस आणि आपुलकीचं होतं. डोळ्यातला रोमांस काळजीत बदलतो, नजरेमधलं प्रेम अधिक गहिरं होतं आणि हातात हात घालून चालायचो आता एकमेकांना आधार देत चालतो. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, कदाचित हेच प्रेम, ह्याच प्रेमाचं रूप हे सगळ्यात सुंदर असतं. हा प्रेमाचा रंग ही प्रेमाची तऱ्हा सगळ्यात गोड असते.

मैत्रिणींनो, असं हे प्रेम, प्रेमाचे हे अनेक रंग आणि या प्रेमाच्या अत्यंत गोड, निरागस, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि हे प्रेम आहे म्हणूनच आपण आहोत आणि म्हणूनच ही दुनिया चालली. तर असंच हे प्रेम सतत वृद्धिंगत होवो हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम उर्मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की सांगा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल IDवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

आशा भोसले यांच्या स्वरात बाळागाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते इंदत्ता.

अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात कळत नकळत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते आनंद मोडक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातलं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात लक्ष्मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार होते राम कदम. या गीताबरोबरच गीताबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगांसाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी मानकं 1 एप्रिल 2027 पासून आत्ताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. भारताबरोबर व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या संधी कतारमधल्या व्यावसायिकांनी प्राधान्यानं स्वीकाराव्यात आणि आर्थिक संबंध दृढ करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दोहा इथं झालेल्या कतारी व्यावसायिक असोसिएशनच्या गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. भारताच्या विक्रमी आर्थिक वाढीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच 2025-26 भारतात 94 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री अहमद बिन महम्मद अल सईद यांचीही त्यांनी भेट घेतली. पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, औषध व्यवसाय, रसायन, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
2: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर

0: सर्कल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये वोकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
1: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
2: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश, KC वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, CPI, CPIM, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात ATS अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. भारतात उद्योगाचा आणि कसबी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपर्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. भारतानं आतापर्यंत

9 सुवर्ण 21 रौप्य आणि 27 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:00 हा सामना सुरू होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचं 1:40:53 झालेली आहेत. प्रसारित करतोय सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण आणि कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. राज्याच्या बहुतांश भागात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत आणि पुनर्वसन विभागानं खरीप हंगाम 2026 राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यात पुणे विभागातील 35 तालुक्यांचा समावेश असून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या 11 तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत निम्माच म्हणजे 223 पाऊस पडला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूरसह विविध तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे, त्यामुळे विविध गावात 68 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे जलप्रकल्प सध्या कोरडे पडले असून जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याची संपूर्ण भिस्त आता उजनी धरणावर आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत उजनीच्या उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. उजनी धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असला तरी ते पाणी शेती आणि उद्योगासाठी न वापरता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावं असं गोरे यांनी सूचित केलं आहे. जिल्हा परिषदेच्या 2768 प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. यामध्ये 571 शाळा ड श्रेणीत असून या सर्व शाळा पुढील 4 क श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी 70 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या निधीतून शाळांना शौचालय, पिण्याचं स्वच्छ पाणी, वीज संरक्षण भिंत, वर्गखोल्या अशा मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर सर्वच 9 तालुक्यात एका अधिकाऱ्याकडे 8-9 ग्रामपंचायतीचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 द्यावा लागणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 22 युवा महोत्सव यंदा बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात होत आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा युवा महोत्सव

0: 28 सप्टेंबरला सुरू झाला असून उद्या 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी 39 कला प्रकारात आपली कला सादर केली. यामध्ये 45 महाविद्यालयातील जवळपास 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक नुकतीच कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विद्यापीठाच्या विविध इमारतींचं सुरू असणारं बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काम तसंच विद्यार्थ्यांच्या पारदर्शक परीक्षा या विषयांवर या सभेच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. विकासकामांना गती देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं कडक पावलं उचलावीत अशी अपेक्षा सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुधाकर देशपांडे यांची रचना सुधा तेरडाळकर यांच्या स्वरात.

राजा बढे यांची रचना आपण ऐकलीत अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: मी आजवर वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमधलं माझं हे सर्वात आवडतं पुस्तक आहे. किरण पुरंदरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मी आज सांगणार आहे, कारण मला पक्षी हे एक मोठी संदेश देणारी अशी एक गोष्ट वाटते. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला ते खूप आपलंसं वाटलं. पक्षी आपण रोजच बघत असतो. मनशक्ती वाढवण्यासाठी पक्ष्यांबद्दल स्नेह हवा. आपल्याला बालपणापासूनच चिमणी, कावळा, कोकिळा, साळुंकी, पोपट, मैना, नाचणारा मोर या गोष्टींचं आकर्षण असतं. वलयांकित विचार आपल्या मनात निर्माण झालेले असतात. इथे इथे नाचरे मोरा, चिवतई चिवतई दार उघड, अशा प्राथमिक कल्पनांपासूनच आपलं बालपण आणि तो पक्षी मैत्रीचा प्रवास सुरू होतो. किरण पुरंदरे लिखित या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकात आपल्या परिसरात दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगितली आहे. या पुस्तकात 47 विभाग असून 30 अधिक नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांबद्दल लिहिलेलं आहे. उगीचच लंकेत सोन्याच्या विटा असं परदेशी पक्ष्यांचं वर्णन करण्यापेक्षा आपल्याच देशात आपल्याच परिसरात रोज दिसणाऱ्या या सख्ख्या शेजाऱ्यांची माहिती लेखकाने फार आकर्षकपणे मांडली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे पक्षी कसा ओळखावा, पक्ष्यांमधील फरक काय, पक्ष्यांचे आवाज कसे, यापासून ते पक्षी निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण वापरावी इथपर्यंतची माहिती या पुस्तकात आहे. पंख आणि पिसं असलेला आणि आकाशात उडणारा सजीव म्हणजे पक्षी होय, असं पक्ष्यांचं सोपं वर्णन किरण पुरंदरे सरांनी केलं आहे. पक्षी हे पृथ्वीवर आपल्या आधी कित्येक कोटी वर्ष जन्माला आले, म्हणजे हे पक्षी आपल्याला सिनियर आहेत. या आपल्या सिनियर शेजाऱ्यांशी आपण जुळवून घ्यायला पाहिजे. आपण या शेजाऱ्यावर प्रेम करायला पाहिजे, त्यांच्या आधिवासाचं संरक्षण करायला पाहिजे. त्यासाठी झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजेत, असा सुंदर संदेश या पुस्तकात दिला आहे. पक्षी आपले सख्खे शेजारी हे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे लिखित लोकप्रिय पुस्तकातील अनेक फोटो हे आपल्याला मनाला आवडतील असे आहेत. नित्याच्या नेहमीच्या चिमणी कावळा यांच्यासोबत खंड्या, बुलबुल, दयाळ, हळद्या, भारद्वाज अशा अनेक पक्ष्यांचा समावेश या निरीक्षणात आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश पक्ष्यांची ओळख करून देणे यासोबत त्यांच्या निसर्गातील भूमिकेचे व संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा देखील आहे. खरंच पक्षी माणसाला खूप काही शिकवतात. पक्ष्याची चिकाटी, प्रेम आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती येवो परिस्थितीशी झुंजत टिकून राहणं हे संदेश देतं. मला आवडलेले पक्षी आपले सख्खी शेजारी हे किरण पुरंदरे लिखित पुस्तक अगदी बालवयातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे आहे. असे म्हणतात की पक्षी निरीक्षण केलं

0: ही मनावरचा ताण हलका होतो. डॉक्टर देखील आपल्याला पक्षी निरीक्षण करावं, ज्याने नैराश्य कमी होऊ शकेल असा संदेश देतात. सकारात्मक विचार वाढवण्यासाठी पक्षी आपल्याला खूप मदत करतात. पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकावरून आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे कळतं.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे ट्रायकोडर्मा बुरशीचं कार्य आणि वाचकस्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्त्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतातील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ट्रायकोडर्मा ही उपकारक बुरशी देखील जमिनीत राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगांचं नियंत्रण कसं होतं, या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धती कशी आहे याचा अभ्यास करता असे आढळून आले की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचे नियंत्रण करते. म्हणजेच रोगकारक बुरशीचा

0: बुरशीचा प्रजावाढीचा वेग खूप कमी असल्याने रोगकारक बुरशीला वाढी करता जागा मिळत नाही. तसेच अन्नद्रव्याकरिता ट्रायकोडर्मा बुरशीसोबत स्पर्धा करावी लागते, त्यामुळे तिच्या वाढीला आळा बसतो. वाढीकरता जागा शिल्लक नसल्याने रोगकारक बुरशीची प्रति ग्राम मातीतील संख्या कमी राहते. शिवाय रोगकारक बुरशीचे बीजाणू काही वेळेस तयारच होऊ दिले जात नाही. अशा प्रकारे रोगकारक बुरशींची जमिनीतील संख्या मर्यादित राखली जाते, परिणामी अपेक्षित रोग नियंत्रण करता येतं. ट्रायकोडर्मा बुरशी झटपट वाढत असताना काही प्रकारची प्रतिजैविक विषारी द्रव्य स्त्रवते किंवा बाहेर टाकते. अशा प्रकारच्या रसायनांचा रोगकारक बुरशीबरोबर त्यांचे धागे अथवा बीजाणूंबरोबर संपर्क आल्यास रोगकारक बुरशी धाग्यांचे आणि पेशींचे विघटन होऊन त्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे बुरशी बीजुके कमकुवत होऊन मरतात अथवा त्यांची उगवण क्षमता कमी होते आणि प्रजनन शक्ती समाप्त होते. ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशींच्या धाग्यांवर वाढते आणि या बुरशीच्या धाग्यांना छिद्र पाडून आतील भागात प्रवेश करते. रोगकारक बुरशी आणि ट्रायकोडर्मा बुरशी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा रोगकारक बुरशींच्या धाग्याभोवती ट्रायकोडर्मा बुरशीचे धागे गुंडाळले जातात आणि रोगकारक बुरशींच्या धाग्यात प्रवेश करतात आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी रोगकारक बुरशीमधील अन्नसाठा वापरते. अन्नसाठा नष्ट झाल्यामुळे रोगकारक बुरशी नष्ट होते. तसेच रोगकारक बुरशीच्या पुनरुत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्यांची वाढ खुंटते.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता ट्रायकोडर्मा बुरशीचं कार्य आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन B12 किंवा आयन आणि व्हिटॅमिन D3 याचा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयन, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना ही

0: स्टाईलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचे. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून एक वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या केलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन B12, आयर्न सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती। त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी। कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत। गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे,
0: बरोबर,
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात, तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटत आहेत की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटत आहेत। परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये। आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन। कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं, तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून। तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे, तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला, तर मी स्वतः तो अनुभवला, तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढं गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं। हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत। उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता। मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच।
0: अगदी अगदी।
1: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जवळचा आणि जवळचा विषय आहे। फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची। तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून

0: रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं, आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा, कारण वटवृक्ष आहे तो,
1: बरोबर,
0: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जातं, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा, आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या, असे बरेच जण करतात. आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं, हे पण सकारात्मक चित्र आहे.
1: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुविधा मोहिमा केल्या जातात, तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
0: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतून का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट, ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषदेत, ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे, आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग. विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत बंदिश ही 3 तालामध्ये निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ए बन बन आया, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत अब मोरी बात मानले. त्यांना तबला साथ केली आहे मंगेश करमरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे कुमार करमरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मंगेश करमरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती कुमार करमरकर यांची. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या.

0: नमस्कार, शुभ संध्या। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5 वाजले आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होते। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी विजया सहजराव, ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारनं गहू, बाजरी, चणाडाळ, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केली आहे। रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं। यासाठी 90,962 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे। नवीकरणीय ऊर्जेचा वापर अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली। राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदन पत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत। अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे। 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे। गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली। या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडलं आहे।

0: अशी माहिती गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाण्यात काल रात्री झालेल्या गोळीबारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना अटक केली आहे. याशिवाय तिघे जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन दिला होता, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया पद्मा देशपांडे यांचं शास्त्रीय गायन राग नटमल्हार. मध्यलय 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत बनरा भया आयो. द्रुत 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत सब सखी मिल. यांना तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर यांनी गेलेली आहे. ऐकूया तर पद्मा देशपांडे यांचं शास्त्रीय गायन राग नटमल्हार. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

नादब्रह्म या कार्यक्रमात पद्मा देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग नटमल्हार आपण ऐकलात. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ मकरंद करवंडीकर यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी. निर्मिती पुन्हा एकदा आकाशवाणी पुणे केंद्राचीच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरामध्ये आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अनेक गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडलीय. काही गायकांचा आवाज त्यांच्या दमदार शैलीसाठी ओळखला जातो, काहींचा आवाज भावपूर्ण गायकीसाठी, तर काही गायक आपल्या आवाजातील गोडवा, सहजता आणि बहुरंगीपणामुळे वेगळे ठरतात. या तिसऱ्या प्रकारात येणारे एक महत्वाचे नाव म्हणजे शान. आपल्या मधुर, स्वच्छ, तरुणाईने भरलेल्या आणि भावस्पर्शी आवाजामुळे शान यांनी हिंदी चित्रपट संगीतात तसेच भारतीय लोकप्रिय संगीत विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. प्रेमगीतांपासून रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत, आनंदी आणि उत्साही गीतांपासून भावनिक रचनांपर्यंत आणि चित्रपट संगीतापासून स्वतंत्र संगीतापर्यंत त्यांनी विविध प्रकारच्या गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या गायकीत सहजता आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम जाणवतो. आज त्यांच्या

जन्मदिनाच्या निमित्त त्यांच्या म्युझिकल जर्नीची सफर करूया श्याम शानदार या आपल्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांच्या एका गीताने.

मित्रांनो, शान यांचे संपूर्ण नाव शांतनू मुखर्जी असे आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मुंबई येथे झाला. संगीताशी त्यांचे नाते लहानपणापासूनच निर्माण झाले. त्यांचे वडील मानस मुखर्जी हे संगीतकार होते आणि त्यांच्या कुटुंबात संगीताची परंपरा होती, त्यामुळे संगीत हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणे स्वाभाविक होते. लहान वयातच त्यांनी संगीत वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या कुटुंबातील संगीत प्रेमामुळे त्यांना स्वर, ताल आणि संगीताची अभिव्यक्ती यांचा परिचय बालपणापासून झाला. त्यांच्या बहीण सागरिका मुखर्जी यांचाही संगीत क्षेत्राशी संबंध राहिला आहे. अशा वातावरणात वाढल्यामुळे शान यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या भविष्यातील संगीत प्रवासावर कुटुंबाचा मोठा प्रभाव पडला. शान यांच्या बालपणीच्या काळात भारतीय चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणावर बदल होत होते. पारंपरिक संगीत शैलीसोबत पाश्चात्य संगीताचे प्रभाव वाढत होते आणि नवीन प्रकारच्या ध्वनींचा प्रयोग केला जात होता. शान यांनी या बदलत्या संगीत विश्वाचा अनुभव घेतला. सुरुवातीला त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. जाहिरातींच्या छोट्या रचनांमध्ये आवाजातील स्पष्टता, योग्य उच्चार, वेळेचे भान आणि आकर्षक सादरीकरण आवश्यक असते. या अनुभवामुळे त्यांच्या व्यावसायिक गायकीला एक भक्कम पाया मिळाला. पुढे चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. शान यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत केलेले काम. त्यांच्यासारख्या दिग्गज गायिकेसोबत काम करण्याची संधी शान यांच्यासाठी महत्वाची ठरली. यामुळे त्यांना मोठ्या संगीत विश्वात स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक संगीतकार आणि गायक गायिकांसोबत काम केले. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट तरुणपणा असल्यामुळे रोमॅन्टिक आणि हलकी फुलकी गाणी त्यांच्या आवाजाला विशेष अनुरूप ठरली. मित्रांनो, शान यांच्या लोकप्रियतेचा मोठा भाग त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांशी जोडलेला आहे. प्रेम, मैत्री, तरुणाई, आनंद आणि स्वप्नाळूपणा या भावनांना त्यांच्या आवाजाने विशेष अभिव्यक्ती दिली. त्यांच्या आवाजात आक्रमकता किंवा अतिनाट्यमयता कमी असून त्याऐवजी मृदुता आणि सहज भावनिकता अधिक जाणवते. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना श्रोत्यांना ती सहजपणे आपल्या अनुभवांशी जोडता येतात. त्यांच्या गायकीत भावना व्यक्त करण्यासाठी अनावश्यक ताकद वापरली जात नाही. उलट आवाजातील सूक्ष्म चढ उतार आणि उच्चारांमधील नाजूकपणा यामुळे गीतातील

मित्रांनो, शान यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांमध्ये तन्हा दिल या अल्बमचे विशेष महत्त्व आहे. तन्हा दिल हे स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रातील लोकप्रिय गाणे ठरले. या गाण्याने शान यांना केवळ पार्श्वगायक म्हणून नाही तर स्वतंत्र संगीत विश्वातील कलाकार म्हणूनही मोठी ओळख मिळवून दिली. त्या काळात म्युझिक अल्बम्स आणि पॉप संगीताला भारतात मोठी लोकप्रियता मिळाली होती. शान यांनी या प्रवाहाचा प्रभावीपणे उपयोग केला. शान यांच्या आवाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोडवा. त्यांच्या आवाजात एक मऊ आणि प्रसन्न गुण आहे. विशेषतः प्रेम गीतांमध्ये हा गुण अधिक ठळकपणे जाणवतो. गाण्याचे शब्द साधे असले तरी त्यांच्या सादरीकरणामुळे त्यांना भावनिक खोली मिळू शकते. शान यांचा आवाज तरुण पात्रांसाठी विशेष अनुरूप वाटतो, त्यामुळे हिंदी चित्रपटांमधील तरुण नायकांसाठी त्यांनी अनेकदा पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजामुळे पात्राला निरागसता, प्रेमळपणा, उत्साह किंवा स्वप्नाळूपणा यासारख्या भावना मिळतात. शान यांनी हिंदी बरोबरच इतर भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. भारतीय संगीत विश्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध भाषांमध्ये संगीत निर्माण होते आणि एकाच कलाकाराला अनेक भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळते. शान यांनी या विविधतेचा स्वीकार केला. वेगवेगळ्या भाषांमध्ये गाताना त्या भाषेचा उच्चार, लय आणि भावना शैली समजून घेणे आवश्यक असते. या क्षमतेमुळे त्यांचा संगीत प्रवास केवळ एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी भारतीय संगीताची विविधता अनुभवली आणि आपल्या आवाजाद्वारे विविध भाषिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शान यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विविध संगीतकारांसोबत त्यांनी केलेले काम. हिंदी चित्रपट संगीतात संगीतकाराच्या शैलीनुसार गायकाला आपली गायकी बदलावी लागते. काही संगीतकारांना शास्त्रीय आधार असलेली गायकी अपेक्षित असते तर काही जण आधुनिक, पाश्चात्य किंवा इलेक्ट्रॉनिक ध्वनींचा वापर करतात. शान यांनी या विविध शैलींमध्ये स्वतःला जुळवून घेतले. त्यांच्या आवाजातील लवचिकतेमुळे ते वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये सहजपणे काम करू शकले. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत विविधता निर्माण झाली. मित्रांनो, जब से तेरे नैना हे शान यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यातील रोमॅन्टिक भाव, शब्दांची मांडणी आणि संगीताची रचना यांना त्यांच्या आवाजाने सुंदर साथ दिली. गाण्यातील नायकाच्या प्रेमभावनेचे सादरीकरण करताना शान यांनी आवाजातील मृदुता कायम ठेवली. त्याचप्रमाणे बेहती हवासा थावू सारख्या गाण्यात त्यांच्या आवाजातील आठवणींचा आणि भावनिकतेचा वेगळा पैलू जाणवतो. अशा गाण्यांमुळे शान यांची ओळख केवळ एक रोमॅन्टिक गायक म्हणून न राहता भावनिक अभिव्यक्ती करणारा गायक अशीही निर्माण झाली.

मैं ऐसा क्यों हूँ हे गाणे ही त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांपैकी एक आहे. शान यांनी हे गाणं गाताना आवाजात हलकी फुलकी उत्सुकता आणि आत्मपरीक्षणाची छटा आणली. शान यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उच्चारांची स्पष्टता. कोणत्याही गायकासाठी शब्द स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते. गाण्याच्या चालीसोबत शब्दांचे भावनिक महत्व टिकवून ठेवण्याची क्षमता शान यांच्या गायकीत दिसते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये संगीत आणि शब्द यांचा संतुलित अनुभव मिळतो. त्यांच्या गायकीत शब्दांना केवळ सुरांच्या चौकटीत बसवण्याऐवजी त्यांचा अर्थ आणि भावना पोहोचवण्याचा प्रयत्न जाणवतो. शान यांच्या कारकिर्दीमध्ये पुरस्कार आणि सन्मानांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या गायकीला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. जब से तेरे नैना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या पार्श्वगायनातील योगदानाची दखल घेणारा ठरला. पुरस्कार हे कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीचे अंतिम मोजमाप नसले तरी ते त्या विशिष्ट काळातील कामाची आणि लोकप्रियतेची सार्वजनिक दखल दर्शवतात. शान यांच्या बाबतीतही पुरस्कारांनी त्यांच्या संगीत प्रवासातील महत्वाच्या टप्प्यांना अधोरेखित केले. मित्रांनो, शान यांनी केवळ पार्श्वगायक म्हणून काम केले नाही तर दूरदर्शनवरील संगीतविषयक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. अशा कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांशी अधिक थेटपणे जोडले गेले. गायक म्हणून स्टुडिओमध्ये गाणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवर सादरीकरण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. थेट सादरीकरणासाठी आवाजावर नियंत्रण, प्रेक्षकांशी संवाद, मंचावरील आत्मविश्वास आणि परिस्थितीनुसार गाण्याची शैली बदलण्याची क्षमता आवश्यक असते. शान यांनी या क्षेत्रातही आपली उपस्थिती निर्माण केली. शान यांचे व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या आवाजामुळेच लोकप्रिय झाले नाही तर त्यांच्या साधेपणामुळे आणि सादरीकरणातील सहजतेमुळेही ते श्रोत्यांना जवळचे वाटतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नाते केवळ संगीतावर आधारित नसते. कलाकाराची मंचावरील उपस्थिती, संवादशैली आणि व्यक्तिमत्व यांचाही त्यावर परिणाम होतो. शान यांच्या सार्वजनिक सादरीकरणात उत्साह आणि आपुलकी दिसून येते. त्यामुळे त्यांना ऐकणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांमध्ये एक सहज आणि मैत्रीपूर्ण अनुभव मिळतो. भारतीय चित्रपट संगीतामध्ये गायकाच्या आवाजाला अनेकदा एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वाशी जोडले जाते. एखाद्या नायकासाठी विशिष्ट गायकाचा आवाज वारंवार वापरला गेला की त्या आवाजाची त्या अभिनेत्याशी एक प्रकारची ओळख निर्माण होते. शान यांच्या बाबतीतही त्यांच्या तरुण आणि मृदू आवाजामुळे अनेक तरुण नायकांच्या व्यक्तिरेखांना योग्य भावनिक स्वरूप मिळाले. त्यांच्या आवाजात अतिशय प्रौढ किंवा गंभीर छटा नसल्यामुळे तरुणाईशी संबंधित गाणी त्यांच्याकडे सहजपणे येत राहिली. शान यांची गायकी समजून घेताना भारतीय संगीताच्या बदलत्या स्वरूपाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कॅसेट्स, म्युझिक अल्बम्स आणि दूरदर्शनवरील संगीत कार्यक्रम यांना महत्व होते. त्यानंतर CD, डिजिटल संगीत, इंटरनेट आणि आजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पर्यंत संगीत ऐकण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कलाकारांना स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी सतत बदल स्वीकारावे लागले. शान यांनीही चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत, लाईव्ह परफॉर्मन्स आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या संगीत प्रवासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे स्वतंत्र संगीत. हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भारतात इंडी पॉप किंवा स्वतंत्र पॉप संगीताचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला होता. या प्रवाहात कलाकारांना चित्रपटातील कथानक किंवा पात्रांच्या मर्यादेपेक्षा स्वतःची कलात्मक

ओळख व्यक्त करण्याची अधिक मुभा मिळते. शान यांनी तन्हा दिल सारख्या अल्बम मधून या क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. या कामामुळे त्यांच्या आवाजाला चित्रपटातील एखाद्या पात्राच्या पलीकडे स्वतंत्र ओळख मिळाली. मित्रांनो, शान यांच्या गायकीत पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा समन्वयही जाणवतो. आधुनिक वाद्यवृंद, पॉप बीट्स आणि भारतीय सुरावटी यांचा संगम असलेल्या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज सहज बसतो. त्याचवेळी भावनिक आणि साध्या धाटणीच्या गीतांमध्येही ते तितक्याच सहजतेने गाऊ शकतात. ही लवचिकता त्यांच्या यशातील एक महत्वाचा घटक आहे. गायकाने केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते, वेगवेगळ्या संगीतकारांच्या कल्पना समजून घेऊन त्या साकारण्याची क्षमता देखील आवश्यक असते. शान यांच्या लोकप्रियतेत त्यांच्या आवाजाच्या भावनिक परिणामाचा मोठा वाटा आहे. एखादे गाणे लोकप्रिय होण्यासाठी केवळ चांगली चाल किंवा उत्कृष्ट संगीत पुरेसे नसते. गायकाचा आवाज शब्दांमधील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो का हे देखील महत्वाचे असते. शान यांच्या अनेक गाण्यांमध्ये प्रेम, आठवण, मैत्री, आनंद आणि विरह यासारख्या भावना आढळतात. शान यांच्या गायकीची तुलना इतर गायकांशी करताना त्यांच्या विशिष्ट शैलीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गायकाची आवाजाची रचना, गायकीची पद्धत आणि भावनिक अभिव्यक्ती वेगळी असते. शान यांची शैली प्रामुख्याने मधुर आणि सौम्य आहे. त्यांचा आवाज ऐकताना एक प्रसन्न आणि हलकी भावना निर्माण होते. ते अत्यंत उंच किंवा शक्तिशाली स्वरांवर भर देण्यापेक्षा गाण्याच्या मूडशी जुळवणाऱ्या स्वरछटा वापरतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना एक सहज ऐकण्याजोगे स्वरूप प्राप्त होते. मित्रांनो, शान यांचा संगीत प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांच्या कारकिर्दीतून एक गोष्ट स्पष्ट होते की कलाकाराने केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम्स, दूरदर्शन आणि लाईव्ह कार्यक्रमांपर्यंत त्यांनी विविध माध्यमात काम केले. या प्रवासातून सातत्य, प्रयोगशीलता आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचे महत्व दिसते. संगीताच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. सतत सराव, आवाजाची काळजी, नवीन संगीत शैलींचा अभ्यास आणि बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेणं आवश्यक असतं. शान यांच्या दीर्घ कारकिर्दीकडे पाहिल्यास या सर्व बाबींचे महत्व लक्षात येते. अनेक दशकांमध्ये संगीताच्या क्षेत्रात तांत्रिक आणि शैलीगत बदल झाले, परंतु शान यांनी आपली संगीताशी असलेली नाळ कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने बदल स्वीकारण्याची क्षमता दिसून येते. शान यांचे योगदान केवळ काही लोकप्रिय गाण्यांच्या यादीपुरते मर्यादित नाहीये. त्यांनी भारतीय लोकप्रिय संगीताच्या एका विशिष्ट काळाला आपला आवाज दिला. 90 दशकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः 2000 दशकात हिंदी चित्रपट संगीतात रोमॅन्टिक आणि तरुणाई प्रधान गाण्यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळातील अनेक गाण्यांमध्ये शान यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्या काळातील संगीत ऐकणाऱ्या पिढीच्या आठवणींमध्ये त्यांचा आवाज विशेष स्थान मिळवतो. त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की तो एकाच वेळी आधुनिक आणि भावपूर्ण वाटतो. संगीताच्या निर्मितीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मानवी आवाजातील भावना आजही महत्वाची आहे. शान यांच्या आवाजातील नैसर्गिक मृदुता आणि भावनिकता आधुनिक संगीत निर्मितीतही प्रभावी ठरली. डिजिटल रेकॉर्डिंग, ऑटोट्यून, विविध ध्वनी प्रक्रिया आणि बदलती निर्मिती पद्धती यांचा काळ असूनही गायकाच्या आवाजातील व्यक्तिमत्व महत्वाचे राहते. शान यांच्या कारकिर्दीत हे व्यक्तिमत्व स्पष्टपणे जाणवते. शान यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या गाण्यापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांची ओळख रोमॅन्टिक गाण्यांमुळे अधिक झाली असली तरी त्यांनी विनोदी, उत्साही, भावनिक आणि प्रयोगशील अशा विविध प्रकारच्या रचनाही केल्या. मित्रांनो, भारतीय संगीताच्या संदर्भात शान यांचे योगदान पाहताना त्यांच्या पिढीतील इतर गायकांशी असलेले सहकार्यही महत्वाचे ठरते. अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नामवंत गायिका आणि गायकांसोबत आवाज दिला. ड्युएट गाण्यांमध्ये दोन वेगळ्या आवाजांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. एका गायकाचा आवाज दुसऱ्याला झाकून टाकणार नाही आणि दोन्ही आवाज गीताच्या भावनेला पूरक ठरतील
याची

काळजी घ्यावी लागते. शान यांच्या मृदू आवाजामुळे अशा ड्युएट गाण्यांना एक संतुलित आणि मधुर स्वरूप मिळाले. शान यांचा संगीत प्रवास हा भारतीय मनोरंजन विश्वातील बदलांचा देखील एक आरसा आहे. एका काळात गाण्यांची लोकप्रियता रेडिओ, कॅसेट आणि दूरदर्शनवर अवलंबून होती. नंतर म्युझिक चॅनल्स आणि म्युझिक अल्बम्सचा प्रभाव वाढला. त्यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाने संगीताच्या प्रसाराची पद्धत बदलली. आज गाणी जगाच्या कोणत्याही भागातून काही क्षणात ऐकता येते. अशा बदलत्या वातावरणात शान यांची दीर्घकाळ टिकलेली ओळख त्यांच्या संगीताच्या व्यापक स्वीकाराचे द्योतक आहे. एखाद्या कलाकाराला वारसा मिळणे आणि त्या वारशाचे स्वतःच्या प्रतिभेत रूपांतर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शान यांनी कुटुंबाच्या संगीत परंपरेला स्वतःच्या शैलीची जोड दिली. शान यांचे व्यक्तिमत्व भारतीय संगीताच्या लोकप्रिय सुलभ बाजूचे प्रतिनिधित्व करते. त्यांची गाणी केवळ संगीत जाणकारांपुरती मर्यादित राहिली नाही, सामान्य श्रोत्यांनीही ती मोठ्या प्रमाणावर ऐकली. त्यांच्या गाण्यांमध्ये गुंतागुंतीच्या संगीत प्रयोगांपेक्षा भावनिक संपर्क आणि मधुरता अनेकदा केंद्रस्थानी राहते. त्यामुळे त्यांच्या आवाजाला व्यापक प्रेक्षक वर्ग मिळाला. लोकप्रिय संगीताचा उद्देश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवणे हा असतो आणि शान यांच्या अनेक गाण्यांनी हे साध्य केले. मित्रांनो, आजच्या तरुण गायकांसाठी शान यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकता येतात. सर्वप्रथम स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण करणे महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या संगीत प्रकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानासोबतच स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. चौथे म्हणजे लोकप्रियतेसोबत सातत्य राखणे महत्वाचे आहे. शान यांच्या दीर्घ संगीत प्रवासात या सर्व बाबींचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या कारकिर्दीने हे दाखवून दिले की मधुर आवाजासोबतच सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विविध माध्यमांमध्ये काम करण्याची तयारी असेल तर कलाकार दीर्घकाळ प्रेक्षकांशी जोडलेला राहू शकतो. शान यांचे भारतीय संगीत विश्वातील स्थान हे त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपेक्षा व्यापक आहे. त्यांनी पार्श्वगायन, स्वतंत्र संगीत, लाईव्ह सादरीकरण आणि दूरदर्शन या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. त्यांच्या आवाजाने अनेक चित्रपटातील तरुण व्यक्तिरेखांना भावनिक स्वर दिला. त्यांच्या गाण्यांनी प्रेम, मैत्री, आठवणी आणि तरुणाईच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सहजता आजही त्यांच्या गायकीची ओळख आहे. एकूणच शान हे भारतीय संगीत विश्वातील बहुआयामी आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. शंतनू मुखर्जी या नावाने जन्मलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीने आणि विशिष्ट आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम, दूरदर्शन आणि थेट कार्यक्रमांपर्यंत त्यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. भारतीय चित्रपट संगीत सतत बदलत असताना त्यांनीही त्या बदलांना स्वीकारत आपली ओळख टिकवून ठेवली. म्हणूनच शान यांचा संगीत प्रवास हा केवळ एका गायकाच्या यशाची कहाणी नाहीये, तर भारतीय लोकप्रिय संगीताच्या बदलत्या प्रवाहाशी जोडलेला एक महत्वाचा अध्याय आहे. त्यांच्या गोड आणि ओळखीच्या आवाजामुळे ते भारतीय संगीत प्रेमींच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारे गायक ठरलेत. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सांगता शंतनू मुखर्जी म्हणजेच शान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याच एका गीताने करूया.

0: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वर आली तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
3: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
4: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
3: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत.
5: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार.
6: मंत्रिमंडल की आर्थिक कार्य समिति ने आज विपणन सत्र 2027-28 के लिए सभी अनिवार्य रबी फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य में वृद्धि को मंजूरी दे दी है. नई दिल्ली में आज मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि निर्णय किसानों की उपज का लाभदायक मूल्य सुनिश्चित करने के लिए लिया गया है.
7: सबसे पहला फैसला लिया गया रबी क्रॉप्स के लिए MSP तय करना. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने कार्यकाल के आरंभ से ही MSP में 50% प्रॉफिट देना वो तय किया था. उस फैसले को इसमें लागू किया गया है. वीट, बार्ली, ग्राम, लेंटिल्स, रेपसीड, मसूर, मस्टर्ड और सेफ्लावर, इन सब के लिए जो प्रोडक्शन कॉस्ट है उससे कम से कम 50% ज्यादा रखी गई है MSP.
6: कुसुम के लिए सबसे अधिक 675 रुपए प्रति क्विंटल की वृद्धि की गई है. सरसों और खसखस का मूल्य 413 रुपए प्रति क्विंटल बढ़ाया गया है. श्री वैष्णव ने बताया कि मसूर के लिए 390 रुपए, जौ के लिए 136 रुपए, चने के लिए 83 रुपए और गेहूं में 25 रुपए प्रति क्विंटल की वृद्धि की गई. श्री वैष्णव ने कहा कि मंत्रिमंडल ने दिल्ली पुलिस के 1,700

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रवासी वाहनांसाठी केंद्राकडून नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी अधिसूचना जारी. पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश. जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक. दुष्काळी तालुक्यात 10वी तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांचं आगामी परीक्षांचं शुल्क माफ. किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना लातूर जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज 4 सुवर्णपदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्ली इथं बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल 675 रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मोहरी आणि खसखशीच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल 413 रुपये, मसूरसाठी प्रति क्विंटल 390 रुपये, बार्ली 136 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गव्हासाठी प्रति क्विंटल 25 रुपये इतकी किमान आधारभूत मूल्यातील वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,

0: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे। आप जानते हैं कि इसका एक प्रॉपर मैकेनिज्म है सीएसीपी, कमीशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट एंड प्राइसेस। सीएसीपी की रिकमेंडेशन आई और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, व्हीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सनफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं।
1: केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रीन एनर्जी कॉरिडॉर हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली। यामुळे आंतरराज्य पारेषण यंत्रणा बळकट होईल आणि विविध राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांदरम्यान 135 गिगावॅटपर्यंतच्या अक्षय ऊर्जेचे पारेषण करणं शक्य होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच सीएएफई मानकांची अधिसूचना जारी केली आहे। देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच विक्रीसाठी आयात केलेल्या वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील। या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील। ही नवी मानकं एप्रिल 2027 पासून आताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील। एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेसंदर्भात आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली। या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते। दरम्यान शुद्ध मतदार यादी हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात असलेल्या विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यास आक्षेप घेण्याचं कारण काय असा प्रश्न चौहान यांनी विचारला।
2: शुद्ध वोटर लिस्ट लोकतंत्र की आत्मा है, और वोटर लिस्ट में गलत नाम जुड़े तो लोकतंत्र ही मर जाएगा। आपको क्या आपत्ति अगर कोई इस दुनिया जीवित नहीं बचा उसका नाम वोटर लिस्ट से काट दिया जाए? कहीं डुप्लीकेशन है गांव में भी नाम, शहर में भी नाम, अगर नाम एक जगह कट जाए तो आपको दिक्कत क्या है? कोई देश का नागरिक ही नहीं है तो उसका नाम वोटर लिस्ट में क्यों जोड़ना चाहिए? पवित्र लोकतंत्र के लिए वोटर लिस्ट शुद्ध होना ही चाहिए।
1: संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातील संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक घेतली। विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन कामातले अडथळे तातडीने दूर करून प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या। ज्या ज्या धरणात पिण्याचे मुबलक पाणी असेल अशा धरणातील पाण्याच्या नियोजनाचा निर्णय घेणार असल्याचं विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। ते आज नागपूर इथं बोलत होते। दुष्काळी परिस्थिती, ढासाळलेली कायदा सुव्यवस्था, निवडणूक आयोगाची भूमिका आणि सचिन वाझे यांच्या जामीन प्रकरणावरून पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान अँटेलिया बॉम्ब प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे। विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन मंजूर केला होता, मात्र राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामिनीला आव्हान दिलं होतं। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। तरुणांचं संशोधन राज्याला जगाचं इनोव्हेशन हब करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। मुंबईत द गव्हर्नन्स चॅलेंज स्पर्धेच्या विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते। ही स्पर्धा म्हणजे राज्यासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं आगामी फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या परीक्षांचं शुल्क माफ करण्यात आलं आहे। या विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता परीक्षा अर्ज भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत। सर्व

0: विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्या आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना आज लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या या प्रलयकारी भूकंपाला आज 33 वर्ष झाली. किल्लारी इथं स्मृतीवनातल्या स्मृतीस्तंभाला जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं. किल्लारीसह भूकंपग्रस्त गावांमध्ये आज काळा दिवस पाळण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजी ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनीपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. साहिल जाधव, चिकिता तनीपार्थी यांच्या मिश्र कंपाऊंड जोडीनंही सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाऊंड संघानं देखील सुवर्णपदक पटकावलं. नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात निरुध हांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीने सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धात महिलांच्या 60 किलो वजनी गटात प्रिया घंगासने कांस्य पदक जिंकलं. 75 किलो वजनी गटात लवलीना बोर्गोहीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्क्वॅशमध्ये महिला संघाने सिंगापूरचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये पुरुषांच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमारने कांस्य पदक जिंकलं. 100 मीटर रिले स्पर्धेतही भारताच्या मिश्र संघानं कांस्य पदक पटकावलं. भारत आता या स्पर्धेत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह 60 पदकं जिंकून 8व्या स्थानावर पोहोचला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचं 46वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बनसारोळा इथं श्री बनेश्वर शिक्षण संस्थेत होणार आहे. तर दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनासाठी गेवराई इथल्या बालग्राम परिवाराच्या निमंत्रणाचा कार्यकारिणीने स्वीकार केला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज या दोन्ही संमेलनांची घोषणा केली. दोन्ही संमेलनाच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात वलांडी इथं अवैध सावकारी विरोधात सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई झाली. पांडुरंग पांचाळ हे अवैध सावकारी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 3 ठिकाणी धाडी टाकत कारवाई केल्याचं सूत्रांनी सांगितलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात योग आणि ध्यान शिबिर घेण्यात आलं. योगसाधक प्रल्हाद हरबक यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेलं महत्व सांगितलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक केले. सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भीमनगर आरोग्य केंद्रात आज रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 22 जणांनी रक्तदान केलं. हवामान. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दुष्काळी तालुक्यात 10वी तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांचं आगामी परीक्षांचं शुल्क माफ. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज 4 सुवर्णपदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: प्रतिवार्ता हा श्रूयंताम, प्रवाचिका निधी झा. आदौ मुख्याः वार्ताः. केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन आगामी वित्तीय वर्षाय राबीसस्यानां न्यूनतम समर्थन मूल्येषु वृद्धिः अनुमोदिता. नवदिल्ली आरक्षिबलस्य 80+ 700 कोटि परिमिता प्राज्ञ यातायात प्रबन्धन प्रणाली अपि समनुमोदिता. हरित ऊर्जायाः अविरतम् अभ्युदयाय प्रशासनेन 1.86 लक्ष कोटि परिमित व्यय साध्य. पीएम धारा इति नाम धेय. बृहद्योजना प्रकल्प अभ्युपगत. आगामीषु पंचवर्षेषु यात्री वाहनानां इंधन कार्यक्षमतायां 16%+ संवर्धम अभिलक्ष्य केंद्र शासनेन नूतनाः CAFE नियमाः प्रवर्तिताः. 29वीं 2000वर्षस्य समाप्तिं यावत् पंजाब धरा व्यसन मुक्ता विधास्यते इति केंद्रीय गृहमंत्री अमित शाहः ब्रूते. अपि च

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एकमेकांची भाषा येणं, समजणं खूप आवश्यक आहे. त्यामुळेच या बदलत्या युगात भाषांतरालाही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरवर्षी 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य भाषांतरकार संत जेरोम यांचं स्मृतिदिन फिस्ट ऑफ द सेंट जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा करतात. थेट भाषांतर, पुस्तकांची योग्य निवड अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आज आपल्या भेटीला आले आहेत पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक, लेखक, गांधी अभ्यासक, नाटककार डॉक्टर रामदास भटकळ. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे. सर, आज आपण भाषांतर या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या जीवनात भाषेचं महत्त्व काय आहे याबद्दल सुरुवातीला तुम्ही थोडं सांगा.
1: भाषा ही प्रत्येकाकडे आहेच आणि भाषेतूनच आपण आपलं जे काही सांगायचं ते व्यक्त करत असतो, तेव्हा त्या भाषेचं काही वेगळं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती सगळ्या भाषांचं महत्त्व सांगण्याची. म्हणजे आपण उगाचच आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ असं जे म्हणतो ते कुठल्याही भाषेच्या बाबतीत खरं नसतं, अगदी इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा. कारण प्रत्येक भाषेमध्ये आपापल्या त्यांच्या पार्श्वभूमीप्रमाणे हे चांगलं साहित्य प्रसिद्ध होत असतं. सगळंच प्रसिद्ध झालं नाही तरी ते तयार होत असतं, म्हणजे मग ते मौखिक रूपात असेल. त्यामुळं ते इतर भाषामध्ये पोचणं हे आवश्यकच आहे. आणि त्यात आपल्या हिंदुस्थानात खरं म्हणजे हजारो भाषा होत्या, त्यापैकी निदान 40-50 भाषांमध्ये प्रत्यक्ष साहित्य निर्माण होत होतं आणि होत आहे. आणि ते इतर भाषांना कळणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळं भाषांतराचं

0: महत्त्व हे हिंदुस्थानात विशेष आहे.
1: अच्छा.
0: आणि हे महत्त्व खरं म्हणजे अनेकांना पटलेलं होतं. अनेक भाषातून आम्ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत आणि मराठीतील इतर भाषातसुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत. तर हे महत्त्व आमच्या परीने आम्हाला लक्षात आलं होतं. असं वाटतं की जर आपण स्वतंत्र झाल्याबरोबर लक्षात घेतलं असतं की हे अतिशय महत्त्वाचं राष्ट्रीय निर्मितीचं काम आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनीच, फक्त शासनानं नव्हे, शासनानं, विद्यापीठांनी, लेखकांनी, अनुवादकांनी प्रयत्न केले असते तर खरोखर एव्हाना आपण एकमेकांना अधिक समजून घेतलं असतं.
1: अगदी. आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कृती पण आहेत आणि मला वाटतं तुम्ही सांगता तसं देवाणघेवाण त्याच्यातून अधिक चांगल्या प्रकारे झाली असती. तरी आपल्याकडे जी भाषांतराची सुरुवात झाली ती केव्हापासून झाली त्याबद्दल काय सांगाल?
0: ती थोडी गमतीची गोष्ट अशी आहे की 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचे जे दिवस आपण म्हणतो त्यावेळेला अनेक इंग्रजीतून पुस्तकांची भाषांतर झाली. उदाहरणार्थ शेक्सपिअरची जवळजवळ सगळी नाटकं त्यावेळेला रूपांतर किंवा भाषांतर प्रसिद्ध झाली. पण त्यावेळेला ही भूमिका मात्र निश्चितच होती की हे सगळं आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणजे अगदी त्यात कार्ल मार्क्ससुद्धा भाषांतर झालेलं आहे की अशी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची त्यावेळेला भाषांतर झाली अशी आपण सूचीवरनं म्हणू शकतो.
1: अच्छा.
0: ती टिकलेली दिसत नाहीत. त्याला एक कारण असं असेल की त्यावेळच्या भाषेप्रमाणे ती झाली. भाषा बदलत असते त्यामुळे महत्त्वाच्या पुस्तकांची पुन्हा भाषांतर होण्याची आवश्यकता असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे भाषांतरात तपासून पाहणं हे फारसं कधी कोणी पाहिलं नाही.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं ती भाषांतर किती चांगली झाली, किती योग्य झाली, किती अचूक झाली वगैरे सांगणं कठीण आहे. आणि तेही एक कारण असू शकेल की ज्यामुळे ती मागे पडली. परंतु भाषांतरांचं महत्त्व 20व्या शतकापेक्षा 19व्या शतकात जास्त लक्षात गेलेलं होतं.
1: सर, आता तुम्ही म्हणालात की भाषांतरं तपासली गेली नाहीत, तर भाषांतर तपासणं हे किती आवश्यक असतं आणि ते किती सोपं असतं किंवा अवघड असतं?
0: भाषांतर करण्यापेक्षा तपासणं जास्त अवघड असतं. भाषांतर करणाऱ्याला निदान त्याबद्दल एक आत्मीयता असते, तपासणारा त्या मानानं त्यापासून दूर असतो. त्यामुळं जे काही तपासणारे आहेत ते अनेक वेळा नुसतं वरवर पाहतात
1: व्याकरण
0: आणि आपलं ठीक आहे असं सांगतात. आता माझं उदाहरण सांगायचं तर मी इंडियन होम रूल या गांधीजींच्या पुस्तकाचा अनुवाद केला आणि गांधीजींचं पुस्तक म्हणून ती जबाबदारीची जाणीव एवढी होती की त्यामुळे ते अनेकांना दाखवून मी विनंती केली की तपास आणि अगदी कुठेही चूक झाली तर सांगा. सगळेजण वाचून म्हणायचे नाही अरे चांगलं केलं आणि आशीर्वाद द्यायचे. परंतु तपशिलात जाऊन की हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द पर्याय दुसरा आहे हे मला कधी कोणी सांगितलं नाही. याचं कारण ते मोठी माणसं होती, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता. परंतु इतक्या कसोशीनं ते पाहणं हे आपल्याकडे सवयच नाही आणि त्यामुळं ते होत नाही. तर पहिली गोष्ट अशी की पुस्तक कोणतं आहे हे जसं अनुवादकाने समजून घेतलं पाहिजे तसं या तपासणीसाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्याने त्याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे. कारण शब्दाला शब्द म्हणजे भाषांतर नव्हे. त्यामुळे पुस्तकाचं एकूण म्हणणं काय हे लक्षात घेऊनच ते तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते शब्दशहासुद्धा बरोबर आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि शब्दांचे अनेक अर्थ असतात. ते गंमत म्हणून मी सांगतो की एक भाषांतर मी स्वतः तपासत होतो आणि त्याच्यामध्ये अचानक मोतीबिंदू हा शब्द आला.
1: अच्छा.
0: आणि त्या संदर्भामध्ये मोतीबिंदूला स्थानच नव्हतं म्हणून मी जाऊन मूळ पाहिलं तर मुळात इंग्रजी शब्द होता तो कॅटरॅक्ट असा होता. आता कॅटरॅक्टचा दुसरा अर्थ धबधबा असा आहे आणि तो तिथं योग्य होता. मग मी ते लेखकाला विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे बदललं. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. त्यामुळे ते शब्दाला शब्द हे सुद्धा नीट तपासावं लागतं. त्यानंतर नुसते शब्द नव्हे, इथं मला एक मुद्दाम सांगावासं वाटतं. विश्राम बेडेकर आणि मालती बेडेकर यांच्या पुस्तकाचे अनुवाद आमच्यासाठी आमच्या एका मैत्रिणीनं केले आणि तिनं जेव्हा त्यांना ते दाखवलं तेव्हा त्यांना काही सुचवावं असं वाटलं. मग त्याने एक गुरुमंत्र सांगितलं. आता उदाहरणार्थ माहेर या शब्दाला इंग्रजीत शब्द काय तर नेमकं असं सांगणं कठीण आहे. तर ते म्हणाले की तुम्ही माहेर शब्द विसरा. म्हणजे माहेर शब्दाला प्रतिशब्द शोधू नका. जर लेखिका म्हणजे समजा विभावरे शिरूरकर इंग्रजीत लिहित असती तर तिनं काय केलं असतं? कदाचित तिने एक चार शब्द वापरले असते कदाचित त्याने एक पॅरेग्राफ

0: वापरला असता. पण माहेर या शब्दामध्ये जे जे काही आहे ते आपण सांगितलं पाहिजे या भावनेने तिनं काहीतरी केलं असतं ना, ते तुम्ही करा. माहेर शब्दाला मायका हा हिंदी शब्द असेल पण इंग्रजीत तसा योग्य शब्द नाही ज्यात सगळं काही सापडेल. असे अनेक शब्द आहेत, अगदी कोकणीत आहेत, मराठीत आहेत, इंग्रजीत सुद्धा आहेत की ज्याला प्रतिशब्द नाही.
1: त्यामुळे मला वाटतं की लेखकापेक्षा भाषांतरकाराला अधिक अभ्यास करावा लागत असेल, कारण लेखक तर जे स्फूर्त सुचतं ते लिहित असेल.
0: लेखक हा स्वतःचा मालक असतो, म्हणजे त्यानं कदाचित मनातलं जरी त्याला सांगता आलं नाही तरी तो जे सांगतो तोच अंतिम आपण धरतो. भाषांतरकाराच्या बाबतीत तसं नाही, ते मूळ लेखकाच्या किती जवळ जातं हे पाहावं लागतं.
1: सर, म्हणून बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की भाषांतर आणि अनुवाद यात नेमका फरक काय?
0: आता नेमका शाब्दिक फरक मला माहीत नाही, पण मी साधारण असं समजतो की भाषांतर रूपांतर म्हणजे एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जाणं. आता उदाहरणार्थ लॅम्ब टेल्स ऑफ शेक्सपियर, मी एकाच भाषेत पण त्याने ते आपल्या पद्धतीने सांगितले, त्या अर्थी तो अनुवाद होता म्हणजे भाषांतर नसूनही. किंवा आता कलांतर हा एक शब्द की एक तुम्ही त्याचा सिनेमा करता किंवा नाटक करता वगैरे, पण अनुवादमध्ये प्रामुख्यानं शब्दाला शब्द नसून तो अर्थ कुठेतरी आलेला आहे असं मी तरी मानतो. म्हणजे एक नेहमी प्रश्न येतो की भाषांतर कोणी करावं. एक फार जुनी गोष्ट मी सांगतो की त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली तेव्हा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची यादी करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांना वाटून देण्यात आली. त्यातली जवळजवळ कोणतीच प्रसिद्ध होऊ शकली नाही.
1: अच्छा,
0: याचं कारण असं होतं की त्यात ते लेखकाला विचारलेलं नव्हतं की तुला कुठलं करायचं आहे. त्यांनी म्हटलं चला ऑथेलो तुम्ही करा, पुशिरेगे किंवा कोणी, या पद्धतीनं होत नसतं. स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपल्याला ते केलं पाहिजे, त्या पुस्तकाशी एक काहीतरी संबंध आपला जुळला पाहिजे, मगच तो अनुवादक त्याचं खरोखर चांगलं भाषांतर करू शकतो. या पद्धतीनं फार थोडे झालेले आहेत.
1: अच्छा,
0: आणि त्या पद्धतीनं होणं हेच खरं आवश्यक आहे. त्यामुळं कोणीही जेव्हा योजना आखतं की चांगल्या पुस्तकांची अनुवाद करून घ्यायचे त्यावेळेला त्यांनी त्यातनं निवड मात्र त्या अनुवादकाला दिली पाहिजे,
1: त्याला ते ठरवू दिलं पाहिजे.
0: तर मी प्रकाशक म्हणून मला कोणी विचारतं की मला अमुक अमुक भाषा येतात तर मला भाषांतराचं काम द्या, तर मी त्याला हेच म्हणतो. परंतु आता समजा इंग्रजीतनं मराठी करायचं म्हणजे तू शेक्सपियर करू शकशील का, तू नेहरू करू शकशील का, तू ऑस्कर वाईल्ड करू शकशील का, मी तुला कोणती गोष्ट जवळची वाटते हे मला सांग ना.
1: अच्छा,
0: त्यावर मग पुढचं अवलंबून राहील.
1: नक्कीच. पण मग सर, जेव्हा भाषांतर केलं जातं त्याच्यासाठी काही असे नियम असतात का की हे असं झालं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे असं काही ठराव?
0: नियम नाही, परंतु ज्यावेळेला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये आम्ही आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र सुरू केलं आणि त्या संस्थेच्या वतीने विंदा करंदीकर यांनी दिलेल्या पैशातून जांभेकर पुरस्कार द्यायला लागलो, तर त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण कोणत्या निकषावर हा पुरस्कार देणार.
1: अच्छा,
0: तर पहिला निकष होता की तुम्ही कोणतं पुस्तक निवडता, कारण ते महत्त्वाचं असलं पाहिजे. कुठल्या तरी पुस्तकाचं याला काही अर्थ नाही. दुसरं असं की ते पुस्तक मराठीत आल्यामुळे मराठी भाषेला काहीतरी वृद्धिंगत होता आलं पाहिजे, हा दुसरा भाग होता. मग तिसरा जो भाग होता की ते थेट असायला पाहिजे. आता इथं एकच अपवाद कदाचित करावा लागेल की रशियन म्हणा किंवा जपानी म्हणा, ह्या भाषा आणि मराठी जाणणारे कमी असतील किंवा त्याच्या इंग्रजी अनुवादावरनं करावा लागेल, त्यामुळे थोडंसं तिथे आपल्याला सैल सोडावं लागेल. पण शक्यतो मूळ भाषेतूनच केलेलं भाषांतर याला पुरस्कार दिला पाहिजे, हा एक होता. मग चौथा भाग होता की त्याचा सहसा हे भाषांतर हिंदी किंवा इंग्रजीतूनच होणारे होते. बंगालीतनं वगैरे झालेले आहेत, मग तसं असेल तर मग त्यासाठी कोणीतरी एक जाणता शोधावा लागेल. परंतु जर पहिल्या चाळणीतून अशी आली नाहीत पुस्तकं तर इंग्लिश हिंदी पुरतं ते शब्दशः अधिक बरोबर आहे का, आणि शब्दशः करताना तो अर्थ बरोबर आला आहे का, आणि मग हे सगळं केल्यानंतर ते पुस्तक मराठी वाटतं का.
1: अच्छा,
0: कारण इतकं केल्यानंतर तो अनुवाद वाटता का माने, ते मूळ हे मराठीच वाटलं पाहिजे पण इंग्रजी किंवा हिंदीपासून दूर जाता का माने, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ते पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवत असत. आणि मला वाटतं ते नियम असं आपण समजायला हरकत नाही.
1: अच्छा, सर तुम्ही सुद्धा भाषांतर केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा

0: तुम्हाला पुरस्कार आहे, तर त्या पुस्तकाविषयी आम्हाला काय सांगा?
1: काय झालं की मी गांधी सावरकर आणि आंबेडकर या विषयावर प्रबंधच लिहिला मुंबई विद्यापीठासाठी, आणि त्यासाठी बरीच गांधीजींची पुस्तकं वाचत होतो. त्यांचं जे हिंद स्वराज हे अतिशय महत्त्वाचं पण छोटेखानी पुस्तक आहे, ते मी मूळ गुजराती, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा मराठी अनुवाद हे मी अनेक वेळा वाचले, कारण ते पुस्तक तेवढ्या महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की पहिली गोष्ट की गांधीजींनी स्वतः गुजरातीतून इंग्रजीत स्वतःचं पुस्तक भाषांतर हे एकच केलं, बाकी त्यांची सगळी पुस्तकं आत्मकथा वगैरे सुद्धा हे इतरांनी केलेली आहेत. गांधीजींनी स्वतः इतर भाषातून गुजरातीमध्ये भावानुवाद केलेले आहेत बरेचसे, पण तो भाग वेगळा. आणि हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की गांधीजींनी त्यात एक 8-10 महत्त्वाचे शब्द असे बदललेले आहेत की त्यामुळे ती संपूर्ण चर्चा ही फार वेगळ्या पातळीवर होत आहे. आणि आज जे जगभर हिंद स्वराज किंवा इंडियन होम रूलवर चर्चा होते ती त्या इंग्रजी शब्दावरूनच होते, आणि आपल्याकडे मराठी जे अनुवाद उपलब्ध होते ते गुजरातीतून केलेले होते. आणि त्याच्यात उदाहरणार्थ की गुजरातीत त्यांनी एक सुधारो शब्द वापरला आहे, आणि सुधारोचा त्यांनी इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असे शब्द केले. आता तो इतका मोठा फरक आहे, मराठी अनुवादामध्ये सुधारणा शब्द तो तर अत्यंत चुकीचा आहे, कारण गांधीजींनी उलट या सुधारणा नाहीत असंच म्हटलेलं आहे. आता असा मी तो विचार करून शेवटी ते इंग्रजीवरनं करायचं ठरवलं. त्याच्यात हा सिव्हिलायझेशन हा शब्द फार कठीण होता भाषांतर करायला, कारण एका बाजूने संस्कृती शब्द वापरला तो अत्यंत व्यापक, मग ते जीवन पद्धती हा शब्द मला अधिक तिचा समर्पक, आणि त्याला गांधीजींच्या इतर लेखनातूनही मला आधार सापडला. त्यामुळे मग मी जीवन पद्धती, काही ठिकाणी संस्कृती आणि काही ठिकाणी त्याची जोड दाखवणं असं मला ते करावं लागलं. इतरही शब्द होते, उदाहरणार्थ त्यांनी त्यावेळेला दारुगोळो हा गुजरातीत वापरला आणि त्याचं इंग्रजी केलं ब्रूट फोर्स.
0: अच्छा.
1: आणि गुजरातीमध्ये सत्याग्रह शब्द वापरला, तो त्यावेळेला नवीन शब्द होता, आणि त्याला इंग्रजीत करताना लव फोर्स किंवा सोल फोर्स असं केलं. त्यामुळं लव फोर्स आणि ब्रूट फोर्स यातील द्वंद्व हा विचार फार वेगळ्या पद्धतीनं विचार त्याचा झाला, तो दारुगोळो आणि सत्याग्रहाने झाला नसता. तर यासाठी मला तो खूप विचार करावा लागला, आणि त्याप्रमाणे आता खूप प्रयत्न केले. आणि मी नेहमी सांगत असतो की मी केलं हा अंतिम शब्द नाही, इतरांनी सुद्धा केले पाहिजे, म्हणजे अनेक पुस्तकांचे केले पाहिजेत, पण विशेषतः हिंद स्वराज सारख्या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकांचे, म्हणजे मग त्यातील हळूहळू अधिक अधिक आपण त्या मूळ लेखनाच्या जवळ जाऊ शकू.
0: वा, खूप छान अशी माहिती देत आहे सर तुम्ही, आणि खरंच लक्षात येते की एक भाषांतर करताना किती अभ्यास आणि किती संदर्भांचा अभ्यास करावा लागतो. ते सर भाषांतर केंद्राचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर हे भाषांतर केंद्र म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशा प्रकारे काम करतं?
1: मला अगदी सुरुवातीपासून, मी प्रकाशनाला सुरुवात केल्यापासून भाषांतराचं महत्त्व पटलेलं होतं. मला असं वाटतं कोणत्याही विषयावर मराठीत इतकी चांगली पुस्तकं आहेत जी इतर भाषात पोचलेली आहेत, आणि तेच इतर भाषांबद्दल खरं असणार. तर माझी ताकद कमी होती, त्यापणाने आम्ही थोडंफार काम केलं, पण त्यामुळं कुठेही भाषांतराचं काम कसं चालतं याविषयी मला कुतूहल होतं. तर अमेरिकेत एक असं केंद्र सुरू झाल्याचं मी वाचलं, म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेला. हे 1965 गोष्ट आहे.
0: अच्छा.
1: तर ते म्हणाले की आम्ही प्रामुख्यानं युरोपियन भाषांमधून इंग्रजीत कसं आणता येईल यासाठी ही संस्था केलेली, आणि आता नुकतीच सुरू झालेली, मी त्यांचं काम फारसं झालेलं नव्हतं. पुढे जर्मनीमध्ये अशाच एका केंद्राबद्दल मी वाचलं, तर तिथेही फ्रँकफर्ट बुकफेअरच्या निमित्तानं मी जात असे तेव्हा मी पाहिलं, तर त्यांनी काय केलं होतं की एक असं शांत जागा होती, एक बंगला होता म्हणायला हरकत नाही, आणि तिथं त्यांनी बऱ्याच डिक्शनरीज आणून ठेवलेल्या होत्या प्रामुख्यानं युरोपियन भाषांच्या, आणि तिथं राहण्याची सोय होती की त्या मानानं कमी खर्चामध्ये आणि इतर व्याप नसताना, आणि कोणीही भाषांतरकारानं तिथं जाऊन भाषांतर करावेत अशी ती इच्छा होती. आणि पुढं मला कोणी सांगितलं की युलिसिससारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचं भाषांतर तिथे झाल्यामुळे मग त्या केंद्राला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. तर इथं जेव्हा मी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या माणगावच्या जागेत गेलो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे जागा आहे. आंतरभारतीय कल्पना साने गुरुजींनी दिलेलीच आहे, म्हणजे आता फक्त प्रश्न राहिला की तिथं त्या डिक्शनरीज आणून ठेवणं आणि व्यवस्था करणं. तर त्याप्रमाणे हळूहळू आम्ही ती करतो, परंतु तेवढंच नव्हे, त्या

0: संस्थेच्यामार्फत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम करतो, वर्कशॉप्स घेतो.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे पुरस्कार आम्ही देऊन काहींना भाषांतर करायची संधी दिली. असं वेगवेगळ्या तऱ्हेनं या कार्याला कसं पुढे नेता येईल हे तिथं पाहिलं जातं.
1: पण मग त्याला प्रतिसाद कसा आहे सर?
0: तर हे पुरस्कार जे देतो त्याने पुष्कळ साधलेलं आहे, की निदान त्या पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांच्याबद्दल लोकांना कळतं आणि ते पुस्तकं मग वाचली जातात. ते होत राहिलं पाहिजे.
1: असं कधी कधी आपण असं बघतो की एखादं नवं पुस्तक एकाच वेळी अनेक भाषांत प्रकाशित केलेलं असतं, मग त्याची तयारी कशी केलेली
0: असते? आपल्याकडे काय होतं की बहुधा पुस्तक आज त्याचं प्रकाशन असेल तर कदाचित आज सकाळी पुस्तक तयार होतं आणि ते लगेच निघतं. म्हणजे आपल्याकडची पद्धत वेगळी आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने पुस्तक छापून झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकाशन, म्हणजे प्रकाशनाची तारीख ही नंतर असते. बरं, तिथं पुस्तक तयार करण्याची पद्धत पूर्वीही वेगळी होती आणि आता तर फारच वेगळी आहे. त्यामुळे त्याची डमी कॉपी ही आधी तयार होते. त्या डमी कॉपीवरनं अनुवादक तयार करू शकतो आणि तिथं बऱ्याच वेळेला ते आता अनुवादाच्या कामाला अतिशय महत्त्व त्याने दिल्यामुळे हे व्यावसायिक अनुवादक तयार झाले, त्यामुळे ते काम भरभर होऊ शकतं. आणि त्यामुळे अनेक वेळेला युरोपमध्ये 4-5 भाषांमधून अशी पुस्तकं एकत्र तयार झालेली आहेत. आपल्याकडे ते कठीण आहे कारण ह्या पद्धतीमुळे. आणि समजा अगदी मराठी पुस्तक आपण तयार करून ठरवलं की 3 महिन्यांनी प्रसिद्ध करायचं, तर त्या 3 महिन्यामध्ये त्याचं हिंदी म्हणा कानडी म्हणा किंवा भाषांतर होणं हे सोपं नसतं. त्यामुळे सायमल्टेनियस पब्लिकेशन किंवा एकाच वेळी अनेक भाषातून प्रसिद्ध करणं हे आपल्याकडे तरी कठीण दिसतंय मला.
1: अच्छा. सर, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की इंग्रजीतून आलेला एखादा टेक्स्ट एका सेकंदात मराठीत आपल्याला वाचायला मिळतं. तर या तंत्रज्ञानाच्या युगात या भाषांतराकडे तुम्ही कसं बघता?
0: एक ज्याला मशीन ट्रान्सलेशन म्हणतात हा प्रकार आलेला आहे. मी तो पाहिला, परंतु त्याच्यात 50% फार तर आपण स्वीकारू शकतो, कारण मशीनला ती अक्कल नसते. म्हणजे किती आर्टिफिशियल इन्सिडेंट, म्हणजे ते तुम्हाला पर्याय देऊ शकतं की बाबा ह्याचे अमुक 10 शब्द आहे, त्यातला कुठला शब्द, म्हणजे शेवटी तुम्हाला त्याच्यावर थोडं काम करावंच लागतं, कळलं चुकीचंही करावं लागतं. आता म्हणी वगैरे असतात तर त्याचा तुम्ही शब्दशः भाषांतर करूच शकत नाही, तिथं एक वेगळाच विचार करावा लागतो. आता पांढऱ्यावर काळं करणं, आता याचं तुम्ही इंग्रजी भाषांतर करणार का? किंवा त्याचप्रमाणे इंग्रजी अनेक शब्द आहेत की ज्याचे तुम्ही मराठी तसं शब्दशः भाषांतर करू शकत नाही.
1: सर, आपण मगाशी बोललो तसं आपल्या देशातच अनेक भाषा बोलल्या जातात आणि ती आपली समृद्धी पण आहे, पण मग भाषांतराचा आपल्या देशाला बलशाली करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो?
0: मला वाटतं पहिली गोष्ट अशी की आपण इतर भाषांबद्दल मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाची भाषा ही महत्त्वाची. दुसरी गोष्ट अशी की त्याप्रमाणे आपण सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. म्हणजे आज अनेक विद्यापीठामध्ये स्वतःची भाषा सुद्धा शिकवली नीट जात नाही. मग दुसरी तर सोडा, आता खरं समजा महाराष्ट्रामध्ये काही विद्यापीठं ही कानडी मुलखाच्या जवळ आहेत, काही तेलुगूच्या जवळ आहेत, काही गुजरातच्या जवळ आहेत, काही कोकणीच्या जवळ आहेत. इथं त्या इतर भाषा शिकवण्याची, शिकली जाण्याची, पुस्तकं ठेवण्याची अशी सोय पाहिजे.
1: खरे.
0: किंबहुना तिथं मुद्दाम अभ्यासवृत्ती देऊन निदान दरवर्षी 4-6 माणसं ही त्या दोन्ही भाषांमध्ये काम करतील अशी सोय केली पाहिजे. आणि अशी प्रत्येक विद्यापीठानं केली तर आपल्या 200-300 विद्यापीठात मिळून दरवर्षी 1-2-3 हजार माणसं अशी तयार होतील. आणि अशी 8-10 वर्ष झाली तर मग पुढे हळूहळू आपण एकमेकांना समजून घेऊ शकू. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग समजून घेतल्यानंतर आपण प्रेम करणार का प्रेम नाही करणार हा वेगळा भाग, पण समजलंच नाही तर काय करणार हा प्रश्न राहतो.
1: सर, आपल्या ज्या अनेक देशी भाषा आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते अंतर्गतरित्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल याच्यासाठी काय करता येईल आणि त्यासाठी कोणत्या सुविधा आपल्याकडे?
0: पहिली गोष्ट अशी की मी स्वतः 4-5 भाषा थोड्याशा वाचतो किंवा आम्ही प्रसिद्ध केले आणि माझ्या लक्षात येतं यापैकी प्रत्येक भाषेमध्ये हे काहीतरी महत्त्वाचं साहित्य आहे आणि ते दुसऱ्या भाषांना पोचत नाही. त्याचं यासाठी आपण प्रयत्नही फारसे करत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं विद्यापीठं, कॉलेजेस, प्रकाशक, लेखक या सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला पाहिजे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, परंतु तसं होत नाही. त्यासाठी काही सुविधांची आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मराठी भाषा घेऊ, आपण मराठीबद्दल इतकं सगळं बोलतो ना, मराठीत कोश किती आहेत? कोश याचा अर्थ शब्दकोश म्हणतो आहे मी, तर शब्द

0: शब्दकोशचा अर्थच आपण बदलून टाकलाय, म्हणजे इंग्रजीतून मराठी हा शब्दकोश, पण खरा कोश त्या त्या भाषेत आधी लागतो. म्हणजे इंग्रजीत जे हजारो कोश आहेत ते सगळे इंग्रजीतून इंग्रजीत आहेत, आणि तरी त्यामुळे ती भाषा अधिक उलगडली जाते. तर असे कोश आधी आपल्याकडे व्हायला पाहिजे, त्यात सिनोनिम्स अँड अँटोनिम्स पाहिजेत, मग त्याच्यात युसेज अँड अब्युसेज पाहिजे, म्हणजे त्या शब्दांचा योग्य उपयोग कसा आणि चुकीचा उपयोग कसा, असे अनेक तऱ्हेचे कोश निर्माण प्रत्येक भाषेत व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ते द्विभाषिक व्हायला पाहिजेत, आणि द्विभाषिक म्हणजे पुन्हा मराठी बंगाली, मराठी ओरिया, मराठी मल्याळम असे व्हायला पाहिजेत. आता एक एक कोश काही प्रमाणात आपल्या भाषा संचालनालयानं केलेलं आहे, पण हे काम एका कोशानं होणारच नाही आहे, अनेकांनी अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं हे काम व्हायला पाहिजे. म्हणजे आधी प्रत्येक भाषेचं, त्यानंतर द्विभाषिक, आता हे पुढं त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या भाषेचा उपयोग होणं आणि ते साहित्य समजून घेणं. आता नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकॅडमी वगैरे फार मोठं काम करत आहेत, परंतु तिथं पहिली गोष्ट की कोण भाषांतर करतं, तर त्यामुळं हे काम अत्यंत कसोशीनं जर होत राहिलं तर निदान आपल्या देशातल्या भाषा एकमेकांना कळायला एक 10 वर्ष लागतील
1: नक्कीच.
0: त्यानंतर मग आपल्या भाषातनं परदेशी कसं जावं ते तर त्याहून कठीण आहे, कारण तिथं संस्कृतीच वेगळी आहे. त्या त्या भाषेचे नियम काय, म्हणजे आता रशियामध्ये काय चालतं, जर्मनीत काय चालतं, फ्रान्समध्ये काय चालतं, किंवा अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळं आहे, हे सगळं लक्षात घेऊन ती भाषांतर व्हायला पाहिजे. ती सहजी होणारी गोष्ट नाही, आणि त्यातून जर ती आतून वाटून ती केली पाहिजे तर आणखीन कठीण आहे. परंतु या सर्वांची सुरुवात तरी कुठेतरी व्हायला पाहिजे, आणि जी काही तत्व मला तरी जाणवलेली आहेत एक प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून, अनुवादक म्हणून, ती जर बरोबर असतील तर ती लक्षात घेऊन हे पुढचं काम व्हायला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शब्दकोशाविषयी एक कल्पना माझे थोरले बंधू, आता ते नाही आहेत, सदानंद यांनी काढलेली होती. त्यांना असं वाटत होतं की एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत, आणि त्या दृष्टीनं शब्दकोश निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा कोश हा छापील स्वरूपात कठीण आहे, कारण आज ती कोश निघाला आणि दुसरा शब्द सापडला तर तो लगेच येऊ शकत नाही. परंतु सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे जर हे ऑनलाईन ही हा कोश किंवा डिक्शनरी केली तर तो दर सेकंदाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शब्द टाकू शकता, आणि ही जबाबदारी मात्र कोणीतरी घेतली पाहिजे. म्हणजे त्या कोशाला कोणीतरी माता पिता पाहिजेत, म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे चालणार नाही, की कोणी त्याच्यात घालावं चुकीचं असलं तरी चालतं असं. तर तसं न करता जर एक त्याला कोणीतरी जबाबदार व्यक्तीनं ती जबाबदारी घेतली, परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी करून घेता येतील ही मात्र गोष्ट खरी आहे.
1: नक्कीच. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. ही जी तुमची कल्पना आहे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अधिकाधिक सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची, ती सफल हो अशी सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप
0: धन्यवाद. या निमित्तानं या काहीशा वेगळ्या विषयावर मला बोलता आलं याचा मला खूप आनंद होतो.
1: धन्यवाद सर. मंडळी आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत रश्मी महामरेचा नमस्कार.

0: बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात

0: कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. केंद्र सरकारनं गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसुरासाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं वीट बार्ले ग्राम लेंटिल रेपसीड मस्टर्ड और सफ्लावर इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी सांगितलं.

0: लिए 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है। इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा।
1: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले। त्यात 2027-28 या वर्षात प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत। यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत। काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता। हँटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे। विशेष न्यायालयानं काल वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामीनाला आव्हान दिलं होतं। आयआयटी मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत। यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआयटीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे। मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही। नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे। त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली। या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे। ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
2: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे। अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला। तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं। या विजयासोबतच त्यांनी 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे। पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं। भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे। मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं। कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं। टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली। स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत। भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे। अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल। चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे।
1: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही

0: आधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या पाचही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला, तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणी टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या. भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही चौथी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:50 होत आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत. कलाकार प्रणव हरिदास आणि सहकारी

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होता. रचना होती लक्ष्मीकमल गेडाम यांची. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक वाक्य होतं. ते म्हणत की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेसाठी निर्मल गुजरात अभियान सुरू केलं. पुढे प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी हा उपक्रम देशभर नेला. स्वच्छता ही सेवा अर्थात स्वच्छता मिशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वच्छता मिशन, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, या उपक्रमातला लोकांचा सहभाग, विविध स्तरावर आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे राबवण्यात येणारी स्वच्छता, याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला स्वच्छता ही सेवा हा स्वच्छतेच्या केवळ एकाच बाजूकडे पाहत नाही. ग्रामीण भागातले रस्ते, गटार यांच्या स्वच्छतेबरोबरच तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट, शहरी भागातल्या कचऱ्यावरची प्रक्रिया, सार्वजनिक ठिकाणी साचून राहिलेला कचरा दूर करणं, कार्यालयीन कामकाजातील परिसर स्वच्छता, त्याचबरोबर अनावश्यक कागदी आणि ई फाईल्सची विल्हेवाट, अनावश्यक साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या बाबी साफ करणं, सार्वजनिक ठिकाणचा कचरा दूर करणं, त्याचबरोबर तिथे सौंदर्यीकरण करणं, या साऱ्याच गोष्टींचा त्यात समावेश आहे. हा उपक्रम, त्याची व्याप्ती याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी.
1: स्वच्छता ही सेवा या व्यापक जनआंदोलनाविषयी सांगण्याआधी आपल्याला थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी. म्हणजे भारतामध्ये स्वच्छता, उघड्यावर शौचास जाण्याची समस्या, अपुरा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विषयक सवयी यांसारखी आव्हाने दीर्घकाळ होती. याचा अधिक तपशील पाहिल्यास 2014 मध्ये ग्रामीण स्वच्छता कव्हरेज सुमारे 39% असल्याचे केंद्र सरकारच्या नोंदीत नमूद आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक उद्देशातून 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंती दिनी स्वच्छ भारत अभियान

0: अभियानाचा शुभारंभ केला. त्याचा प्रारंभीचा प्रमुख उद्देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याचा होता. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरते मर्यादित न ठेवता वर्तनातील बदल आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालय, जनजागृती आणि ग्रामपंचायतींचा सहभाग यांना महत्व देण्यात आले. पुढे पुढे स्वच्छ भारत अभियान हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनआंदोलन बनले, ही त्याची सर्वात जमेची बाजू मानली पाहिजे. 2014 मध्ये अभियान सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरगुती शौचालयांची उभारणी झाली. केंद्राच्या माहितीनुसार 2019 पर्यंत ग्रामीण भागात 10 कोटींपेक्षा अधिक शौचालय बांधली गेली आणि 6 लाखांहून अधिक ODF घोषित झाली. यानंतरचा भर शौचालय बांधणे यापासून संपूर्ण स्वच्छता टिकवणे याकडे वळला. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात ODF+, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि दृश्य स्वच्छता यावर भर देण्यात आला. जून 2025 अखेरपर्यंत देशातील 4.5 लाखांहून अधिक गावे ODF+ मॉडेल म्हणून नोंदणी गेली आहेत.
1: श्रोते हो, स्वच्छतेमध्ये सर्वात महत्वाचं ठरत असतं ते स्वच्छतागृह, सांडपाणी आणि मैला वाहून सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं. ग्रामीण भागातली शौचालयाची निर्मिती, ग्रामीण भागातील जलस्रोताचं रक्षण करत सांडपाणी व्यवस्थापन याही बाबी महत्वाच्या ठरत असतात. स्वच्छता मिशनच्या माध्यमातून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
0: आजच्या स्वच्छतेची व्याख्या कचरा कुठे टाकायचा एवढी मर्यादित राहिलेली नाही. घरगुती सांडपाण्याचा योग्य निचरा, पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची शास्त्रीय विल्हेवाट हेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रामीण भागात सोकपीठ, लीचपीठ, मॅजिकपीठ तसेच मोठ्या गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरल्या जात आहेत. घनकचऱ्यासाठी कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि संकलनाची व्यवस्था देखील केली जात आहे. स्वच्छता आणि पेयजल हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत. सांडपाणी अनियंत्रितपणे वाहिल्यास जलस्रोत दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छ भारत म्हणजे फक्त रस्ते स्वच्छ असणे नव्हे तर सुरक्षित पाणी, योग्य सांडपाणी निचरा आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन असलेले गाव होय.
1: श्रोते हो, देशातील ग्रामीण भागात घरांमध्ये शौचालयांची वानवा होती. उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीमुळे आरोग्याविषयीही प्रश्न निर्माण होत असत. विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना यामुळे मोठ्या कुचंबणीला सामोरं जावं लागत असे. त्यामुळे घरात शौचालय तयार करण्याला सरकारकडून प्रोत्साहन देणाऱ्या योजना आल्या. महिलांसाठी फिरतं आणि कायमस्वरूपी स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेमुळे महिलांच्या आत्मसन्मानाचं रक्षण झालं. याविषयी बोलताना सुधांशु जोशी म्हणाले,
0: घरात शौचालय उपलब्ध होणे ही केवळ स्वच्छतेची बाब नाही, त्याचा संबंध महिलांची सुरक्षितता, प्रतिष्ठा, आरोग्य आणि दैनंदिन श्रम यांच्याशी आहे. ग्रामीण भागात पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्राच्या अधिकृत माहितीनुसार वैयक्तिक शौचालयांसाठी 12,000 रुपये प्रोत्साहन रकमेची तरतूद आहे. स्वच्छ भारत अभियानाचा महिलांवर झालेला परिणाम हा केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. घरातील शौचालयामुळे महिलांना सुरक्षितता, गोपनीयता आणि प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वच्छता हा महिला सक्षमीकरणाचाही महत्वाचा भाग मानला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण हे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सहभागाचे मूल्यमापन करणारे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. 2016 73 शहरांपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 2024-25 4,500 पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचले. 2024-25 सर्वेक्षणात सुमारे 14 कोटी नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे. माझ्या मते या स्पर्धेचे खरे यश एखाद्या शहराला मिळालेल्या पुरस्कारात नसून त्या शहरातील नागरिकांच्या सवयी बदलण्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे माझे शहर स्वच्छ असावे ही भावना माझ्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे या नागरिक भावनेत रूपांतरित होणे ही महत्वाची चळवळ आहे.
1: श्रोते हो, स्वच्छता आणि कचऱ्याचं नियोजन यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातले प्रश्न वेगवेगळे होते, त्यामुळे त्यावरही उपाय वेगवेगळे करण्यात आले. ग्रामीण भागात विघटन होत असलेल्या कचऱ्याचा वापर खत म्हणून करता येतो. शहरांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्मितीसारखे प्रयोग सुरू आहेत. याविषयी बोलताना माजी अधिकारी राजाराम पाटील म्हणाले,
2: मानवाच्या दैनंदिन कृतीतून तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ ज्यांना आपण घनकचरा म्हणतो, त्यांचा योग्य वापर केला तर ते टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतात. मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरण ऱ्हास आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन सुद्धा प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घनकचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया तसेच विल्हेवाट किंवा

0: पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनामध्ये येतात. स्वच्छता मिशन अंतर्गत मुंबईसह भारतातील सर्व शहरे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा मुक्त शहर या ध्येयावर काम करीत आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये दररोज हजारो मेट्रिक टन कचरा गोळा होतो आणि ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रामुख्यानं 5 टप्प्यांचा अवलंब करते असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये कचऱ्याचं त्याच्या उगमस्थानी वर्गीकरण करणे, केंद्र शासनाच्या नियमानुसार 4 भागांमध्ये हे वर्गीकरण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये ओला कचरा, ज्यामध्ये अन्न, स्वयंपाकघरातील कचरा इत्यादींचा समावेश होतो, त्याचबरोबर सुका कचरा, यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, धातू, जे मेटल यांचा समावेश होतो, त्याचबरोबर सॅनिटरी कचरा जो स्वच्छता विषयक कचरा सुद्धा म्हटला जातो, यामध्ये डायपर्स, नॅपकिन, पॅड्स, वापरलेले फेस मास्क, हँड ग्लोव्ह, सिरिंज इत्यादी घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतर धोकादायक घरगुती कचरा, ज्यामध्ये जुन्या बॅटऱ्या, जुनी औषधं, त्याचप्रमाणे निकामे झालेल्या ट्यूबलाइट्स, एलईडी बल्ब्स, तसेच कीटकनाशक, जुने मोबाईल चार्जर्स, वायर्स यांचा समावेश असतो. तर असा हा कचरा संकलित करून त्याची वाहतूक करणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. घरोघरी कचऱ्याचं संकलन केलं जातं. घनकचरा विभागाच्या गाड्यांच्या मदतीने सफाई कर्मचारी झोपडपट्ट्यांपासून ते गृहनिर्माण संस्थांपर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. झोपडपट्टी दत्तक योजना यासारख्या योजनांमधून झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी काही संस्थांच्या मदतीनं कचऱ्याचं संकलन केलं जातं आणि कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून बंदिस्त कॉम्पॅक्टर्स अशी आधुनिक वाहनं वापरून कचरा मुख्य डम्पिंग ग्राउंडवरती वाहून नेला जातो. अशा पद्धतीने जमा झालेला हा कचरा शास्त्रोक्तरित्या भूमिभरण, म्हणजे ज्याला आपण लँड फिलिंग म्हणतो, त्या ठिकाणी केला जातो आणि प्रक्रिया न होणारा उरलेला जो कचरा आहे तो जमिनीखाली सुरक्षित पद्धतीने दाबून आणि झाकून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक असतं. ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली जाते. जास्त प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या ज्या मोठ्या सोसायट्या किंवा हॉटेल्स आहेत त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बायोमिथेन प्लांट्स सुद्धा काही ठिकाणी वापरलेले आहेत, ज्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती करण्यासाठी विकेंद्रीकरण प्रकल्प राबविले जातात. त्याचबरोबर विशेष मोहीम आणि तांत्रिक वापर करून सण आणि उत्सवांमधील कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव किंवा नवरात्र हे मोठ्या शहरांमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरे केले जातात. अनेक सार्वजनिक मंडळं आणि घरगुती मंडळांमधून सुद्धा, घरगुती संस्थांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होतं आणि त्यासाठी निर्माल्य कलश ठेवून असा कचरा गोळा केला जातो आणि त्यापासून खत बनवलं जातं. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये यांत्रिक स्वच्छता केली जाते. प्रामुख्यानं विविध चौपाट्या असतील किंवा मोठी मैदानं असतील किंवा महत्वाचे रस्ते असतील अशा सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची सफाई ही यांत्रिक पद्धतीच्या मशीनचा वापर करून केली जाते.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वच्छता ही सेवा ही संकल्पना केवळ प्रशासनापुरती नाही, त्यामध्ये लोकसहभाग अधिक महत्वाचा समजला गेला. कोट्यवधी लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात व्यक्तिगत स्वच्छतेच्या सवयीनुसार होत असते. या उपक्रमाचं यश, त्यातला लोकसहभाग आणि या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये घडलेला बदल याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
2: यासाठी जगातील उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास जपानमधील कचरा संकलन आणि व्यवस्थापन ही सर्वात शिस्तबद्ध, कठोर आणि प्रभावी प्रणाली मानली जाते. यामध्ये जपानमध्ये कचऱ्याचे अत्यंत काटेकोरपणे वर्गीकरण करावे लागते. यात प्रामुख्याने ज्वलनशील, अज्वलनशील, रिसायकलेबल्स, कागद आणि पेट बॉटल्स असे विविध प्रकार पडतात. याशिवाय प्रत्येक शहरात किंवा नगरपालिकेत कचरा टाकण्यासाठी ठरलेले दिवस आणि ठराविक वेळ आहे. अनवधानाने चुकीच्या दिवशी कचरा बाहेर ठेवल्यास तो उचलला जात नाही आणि त्यावर चेतावणीची नोटीस लावली जाते. तसेच नियम न पाळल्यास मोठा दंडही भरावा लागतो. आता आपण महाराष्ट्रात पाहिल्यास ग्रामीण स्वच्छतेमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या पूर्वीपासूनच्या लोकसहभागाच्या परंपरेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडले आहे. महाराष्ट्राने एप्रिल 2018 ग्रामीण ODF स्थिती प्राप्त केल्याचे राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे. सध्या केवळ शौचालयांवर नसून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर मोठा भर आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार 40,247 गावांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 39,000 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुमारे 35,000 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे झाली आहेत. याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 हे 2021 ते 2026 या कालावधीत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. स्वच्छता अभियानाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना केवळ लाभार्थी न मानता सहभागी बनवणे.

0: स्वच्छता मोहिमा, श्रमदान, ग्रामसभा, शाळांमधील जनजागृती, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा विषय घराघरात पोहोचला. केंद्राच्या माहितीनुसार 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानात सुमारे 31 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले आणि 31 कोटींपेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या पाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसहभागाची हीच परंपरा पुढे नेण्यावर भर आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या 2025 अभियानात लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात स्वच्छ भारत अभियानाकडे आपण केवळ स्वच्छता योजना म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय, सार्वजनिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. पुढील टप्प्यात आपले लक्ष केवळ कचरा दिसू नये एवढे नसून कचरा निर्माण कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे असे व्यापक असले पाहिजे. या संदर्भातही विचार व्हायला हवा हीच अपेक्षा.
1: श्रोते हो, आपला परिसर स्वच्छ असेल तर व्यक्तीला त्याच्या दैनंदिन कामांना

0: ही लोकसहभागाची हीच परंपरा पुणे नेण्यावर भर आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या 2025-26 अभियानात लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात स्वच्छ भारत अभियानाकडे आपण केवळ स्वच्छता योजना म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय, सार्वजनिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ म्हणून पाहिले पाहिजे. पुढील टप्प्यात आपले लक्ष केवळ कचरा दिसू नये एवढे नसून कचरा निर्माण कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे असे व्यापक असले पाहिजे. या संदर्भातही विचार व्हायला हवा हीच अपेक्षा.
1: श्रोते हो, आपला परिसर स्वच्छ असेल तर व्यक्तीला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये उत्साह येतो. आपण आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो. या मातृभूमीतील भूमीवर स्वच्छता दिसून आली तर त्याच्या सौंदर्यात मोठी भर पडत असते. प्रगत देशाचं ते एक प्रमुख लक्षण आहे. त्या योगे नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी पाळायला हवी याचंही शिक्षण मिळत असतं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निजिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुधीर राजूरकर यांचे यलार फार्माक्युटिकल्स।
1: पशुपालक मित्रांनो, आपल्या मेंढ्या शेळ्यांचे वजन अपेक्षेप्रमाणे वाढत नाहीये का?
2: पशुधनाची वाढ चांगली व्हावी आणि शरीर यष्टी सुधारावी असं वाटत असेल ना, तर आजच वापरा एलआर मॅक्झिमेट।
1: मेंढ्या आणि शेळ्यांसाठी खास तयार केलेले संपूर्ण नैसर्गिक हर्बल घटकांपासून बनवलेले विशेष वेट गेनर।
2: आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या वजन वाढीसाठी आणि उत्तम शरीर यष्टीसाठी वापरा एलआर मॅक्झिमेट।
1: यलार फार्माचे उपयुक्त प्रभावी आणि नैसर्गिक उत्पादन आपल्या नजीकच्या औषधी दुकानात उपलब्ध आहेत।
2: अधिक माहितीसाठी संपर्क करा 9607-78-47-93 या नंबरवर।
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पशुधनामधील प्रतिजैविक प्रतिरोधकता याविषयी डॉक्टर सुप्रिया सतीश काशीकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत।
2: शेतकरी बंधूंनो, पशुधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारंवार ऋतुमानानुसार आपल्या पशुधनाची काळजी आपण कशी घ्यायला हवी याविषयीची माहिती आपण तज्ज्ञांना बोलवून ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवित असतो। शेतकरी बंधूंनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो थेट आपल्या गोठ्याशी, आपल्या पशुधनाच्या आरोग्याशी आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी जोडला गेलेला विषय आहे, तो म्हणजे पशूंमधील प्रतिजैवक प्रतिरोधकता। म्हणजे आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जी काही अँटोबायोटिक आहेत ती आपल्याला आपल्या पशुधनाला द्यायची आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो। आणि आजकाल आपलं जनावर थोडं जरी आजारी पडलं तरी आपण लगेच स्वतःहून किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून आणून त्यांना प्रतिजैवके म्हणजेच अँटोबायोटिक्सची इंजेक्शन किंवा गोळ्या आपण देतो। त्यामुळे जनावरे आपली तात्पुरती बरीही होतात, पण हे कितपत योग्य आहे? या औषधांचा अतिवापर आणि चुकीचा वापर जर आपण केला तर आपल्या पशुधनाच्या शरीरामध्ये अशा काही घातक जीवाणूंना जन्म देण्यात येतो की ज्यामुळे पुढे जाऊन कोणत्याही औषधाचा परिणाम यामुळे होणार नाही। आणि हाच वाढता धोका वेळीच कसा रोखायचा, आपल्या पशुधनाला औषधे देताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचं आहे। आणि ही महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुप्रिया

0: सतीश काशीकर यांना आणि मॅडमकडनं आज आपण ही महत्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: मॅडम, सगळ्यात पहिले प्रश्न असा मनात येतो की प्रतिजैवके म्हणजे काय आणि पशूंमध्ये त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हा सुरुवातीचा प्रश्न आहे. काय सांगाल?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो. तर प्रतिजैविके म्हणजे अशी औषधं असतात की जी विशिष्ट बॅक्टेरियामुळे होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्याचा नाश करण्यासाठी वापरले जातात. प्रतिजैविके हा रासायनिक उपचार पद्धतीतील अशा सर्वसाधारण एक औषधांचा गट आहे. त्याचा वापर जीवाणू, बुरशी किंवा प्रोटोजोवा अगदी सूक्ष्म जीवांवर उपचार म्हणून सुद्धा केला जातो. खरं तर आधुनिक शास्त्राने हे मानवाला दिलेलं एक वरदानच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि असं म्हणतात की जगातील 10 सर्वात प्रभावी विज्ञानाच्या शोधांमधील हा एक शोध आहे.
0: अच्छा,
1: जर एक उदाहरणच द्यायचं झालं तर पशूंमध्ये काही प्रकारचे श्वसन मार्गाचे संसर्ग असतात, गर्भाशयाचे संसर्ग किंवा स्तनदाह म्हणजे आपण त्याला मस्टायटिस किंवा साध्या भाषेत आपण दगडी पण म्हणतो, किंवा जखमेतील काही बॅक्टेरियल संसर्ग ह्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. तर आजारासाठी अँटीबायोटिकची आवश्यकता नसते. व्हायरसमुळे होणाऱ्या अनेक अँटीबायोटिक्स कामही करत नाही. त्यामुळे पशु आजारी पडला की लगेच अँटीबायोटिक देण्याऐवजी प्रथम आजाराचं कारण काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते पशुवैद्यकाकडूनच निश्चित करून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे अँटीबायोटिक चुकीचा औषध नाहीये पण त्याचा चुकीचा वापर ही समस्या आहे.
0: निश्चितच. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्याला ही आपल्या मनानं प्रतिजैविके आपण द्यायला नाही पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर.
0: बरं मॅडम, आता अलीकडच्या काळामध्ये आपण बरेच जण प्रतिजैवक प्रतिरोधकता हा शब्द वारंवार कानावर पडतो, पण नेमका याचा अर्थ जर पशुपालक बांधवांना कळाला तर निश्चितच ते म्हणजे थोडेसे जागरूक देखील होतील.
1: अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या बॅक्टेरियावर एखादा अँटीबायोटिक पूर्वी प्रभावी ठरत होतं, पण आता त्याच बॅक्टेरियावर तेच औषध प्रभावी राहिलेलं नाही, मग त्यालाच प्रतिजैविक प्रतिरोधकता म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स किंवा AMR असं म्हणतात.
0: अच्छा,
1: एक अगदी सोपं आणि चटकन समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर आपण जे नेहमी म्हणत असतो की मुलाला सतत ओरडत राहिलो तर मुलं हळूहळू त्या ओरडण्याला घाबरणच कमी करतात आणि उलट मला काहीच फरक पडत नाहीये असं वागू लागतात. म्हणजेच त्याच परिस्थितीला जुळवून ते घेतात आणि मग नंतरच्या ओरडण्याचा मुलांवर काहीच परिणाम होत नाही. बॅक्टेरियांमध्येही असंच काहीच घडतं.
0: अच्छा,
1: मात्र हा फक्त एक समजण्यासाठीचा दाखला म्हणून मी दिलाय. समजा एखाद्या संसर्गासाठी चुकीचं प्रतिजैविक वारंवार वापरलं गेलं किंवा अपेक्षित प्रतिजैविकांचा डोस योग्यरित्या दिला गेला नाही आणि कालावधी न पाळता उपचार केले गेले म्हणजेच अपूर्ण उपचार केले गेले तर अशा परिस्थितीमध्ये संवेदनशील बॅक्टेरिया नष्ट होतात पण काही प्रतिरोधक बॅक्टेरिया टिकून राहतात आणि पुढे वाढूही शकतात.
0: अच्छा,
1: आणि मित्रांनो नंतर त्याच संसर्गावर नेहमीच आपण वापरत असणारे औषधही काम करत नाही आणि त्यानंतर उपचार अधिक कठीण, महागडे आणि कधी कधी तर जीवघेणेही ठरू शकतात. याचाच अर्थ असतो प्रतिजैविक प्रतिरोधकता. आपल्या जनावरांमध्ये प्रतिरोधकाची प्रतिरोधकता होत आहे. म्हणजेच प्रतिजैविकांचा चुकीचा किंवा अनावश्यक वापर जितका जास्त तितकी प्रतिरोधक बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता जास्त. म्हणूनच अँटीबायोटिक्स ही डॉक्टर किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच आणि योग्य डोस आणि योग्य कालावधीसाठी वापरणं अत्यंत महत्वाचं आहे.
0: निश्चितच. म्हणजे ज्याप्रमाणे आपण मानव देखील या अँटीबायोटिक्सचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत नाही, अगदी त्याच प्रकारे आपल्याला पशुधनाच्या बाबतीत देखील हे करायचं आहे.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम, म्हणजे पशूंना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण अँटीबायोटिक देणं हे किती धोकादायक आहे हा देखील प्रश्न कुठेतरी निर्माण होतो आणि त्यानंतरच मग अनेक जे काही आपले पशुपालक बांधव आहेत जे मनाने अशा प्रकारचे अँटीबायोटिक देतात त्यांच्यासाठी देखील हा प्रश्न खूप महत्वाचा आहे.
1: अगदी मॅम, हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविकांचा वापर हा आपण 100% टाळला पाहिजे. कारण कोणते अँटीबायोटिक द्यायचे, त्याची किती मात्रा द्यायची आणि ते किती दिवसांसाठी द्यायचं, कोणत्या मार्गाने द्यायचं, त्यातही पशूंची जात कोणती, त्याचं वय काय, वजन काय, त्याच्या आजाराची कारणं काय आहेत आणि संसर्गाची तीव्रता किती आहे, अशा अनेक गोष्टींवर त्या अँटीबायोटिकचं देणं अवलंबून असतं.
0: निश्चितच.
1: तर पशुपालकाने मागच्या वेळी वापरलेले औषध पुन्हा वापरणे किंवा शेजारच्या पशुला दिलेलं औषधही आपल्या पशुला देणे हे अत्यंत चुकीचं आहे. अशा चुकीच्या औषधामुळे उपचार अपयशी तर होतातच आणि अनावश्यक प्रतिजैविकांच्या वापरामुळे प्रतिरोधही वाढण्याची शक्यता असते. आणि मित्रांनो, ह्याचा परिणाम फक्त औषधांवर होत नाही तर पशूच्या आरोग्यावर, शेतकऱ्याच्या खिशावर आणि एकंदरीतच संपूर्ण पशुपालन व्यवसायावर होतो. चुकीचे उपचार करूनही पशु बरा झाला नाही तर पुन्हा वेगवेगळी औषधं, डॉक्टरांचा खर्च आणि उपचाराचा खर्च

0: पडतो, म्हणजे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानच होतं की नाही.
1: खरंच आहे.
0: त्याचबरोबर आजारी पशूला योग्य उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर त्याला आजाराची लक्षणं, वेदना आणि अस्वस्थता जास्त काळ सहन करावी लागू शकते. म्हणजे हा प्रश्न पशूच्या कल्याणाचाही आहे आणि हा शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आणि उत्पन्नाचा एक तर महत्वाचा भाग असतो. पशु म्हणजे दूध देणारा पशु जर कुटुंबात आजारी पडला, त्याचं उत्पादन कमी झालं आणि परिस्थितीमुळे जर तो पशु गमावला, तर त्याचा भावनिक आणि आर्थिक असे दोन्ही परिणाम त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सोसावे लागतात.
1: निश्चितच.
0: आणि म्हणून अँटीबायोटिक्सचा वापर म्हणजे काही फक्त औषध देणं असा होत नाही, तर तो पशुच्या आरोग्याशी, पशु कल्याणाशी आणि शेतकऱ्याच्या अर्थकारणाशी पण निगडीत आहे. त्यामुळे अँटीबायोटिक्स पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यायला पाहिजे. आपण एक साधा नियम लक्षात ठेवू शकतो की पशु जर आजारी पडला तर औषध स्वतः द्यायचं नाही, पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन ते त्यांच्या हातानेच टोचून घ्या किंवा त्यांच्या सल्ल्याने ते किती काळानंतर परत द्यायचं आहे हे ठरवून घ्या.
1: म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की मनाने कुठलाही निर्णय ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपलं उत्पादन असेल, उत्पन्न असेल, वाढता खर्च असेल आणि सोबतच जे काही पशुधनाला वेदना होणार आहेत हे देखील प्रश्न निर्माण होणार आहेत. या ठिकाणी जर आपलं पशुधन आजारी असेल तर अँटीबायोटिकचा डोस देताना अगोदर आपल्याला पशुवैद्यकांचा सल्ला हा नियमितपणे घ्यावा लागणार आहे. तर मॅडम, आता एखाद्या आजारामध्ये प्रतिजैवक म्हणजेच अँटीबायोटिक हे दिलं की आपलं पशु लवकर बरं होतं अशी देखील बऱ्याच पशुपालक बांधवांची धारणा असते, मग त्यामुळे ते मनाने हे देण्याचा प्रयत्न करतात, तर हे कितपत योग्य आहे बरं?
0: मॅम, खरं तर ही एक अर्धी खरी आणि अर्धी चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणेन. कारण हे खरं आहे की बॅक्टेरियामुळे होणाऱ्या अनेक संसर्गांमध्ये अँटीबायोटिक्सचा अत्यंत प्रभावी वापर केला जातो आणि त्याचा योग्य वेळी योग्य औषध दिल्यास पशु लवकर बराही होतो. पण प्रत्येक ताप, खोकला, जुलाब किंवा अशक्तपणा हा बॅक्टेरियामुळेच होतो असं नाही. काही आजार विषाणूंमुळे होतात, काही परजीवींमुळे होतात, पोषणाच्या कमतरतेमुळे पण अनेक आजार होतात. अशा परिस्थितीमध्ये अँटीबायोटिक दिल्यामुळे मूळ आजार बरा होणार नाही, उलट गरज नसताना अँटीबायोटिक दिल्यामुळे पशुच्या शरीरातील उपयुक्त सूक्ष्म जीवांवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो आणि मग अँटीबायोटिक रेझिस्टन्स तर होतोच, म्हणजे AMR वाढण्याचा धोका असतो. तर अँटीबायोटिक म्हणजे प्रत्येक आजारावरचं औषध असा समज आपण बदलला पाहिजे. आधी आजार आणि तो कशामुळे झालाय हे ओळखणं महत्वाचं आहे आणि त्यानंतरचा टप्पा असतो की आता औषध कोणतं द्यायचं. त्यामुळे पशु आधी आजारी पडला तर स्वतःहून अँटीबायोटिक देण्याऐवजी आधी सल्ला घेऊन त्यानुसारच उपचार करावेत, हीच एक शास्त्रीय पद्धत मानली जाते.
1: निश्चितच. आणि मॅडम, अँटीबायोटिकचा चुकीचा डोस किंवा उपचाराचा कोर्स जर आपण पूर्ण नाही केला तर यामुळे देखील काही काही समस्या निर्माण होऊ शकतात का बरं?
0: हो मॅम, नक्कीच. की डॉक्टरांनी एखादा अँटीबायोटिक ठराविक डोस आणि ठराविक कालावधीसाठी दिला असेल तर तो उपचार क्रम त्यांच्या सल्ल्याशिवाय बदलला नाही पाहिजे. पशु 2 दिवसात बरा झालाय म्हणून आपण स्वतःहून औषध बंद करणं किंवा कमी जास्त मात्रा देणं हे योग्य नाही. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आता जनावर नीट खात आहे, मला ऍक्टिव्ह वाटत आहे म्हणून आपण औषध बंद करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत जनावर त्याच आजाराची लक्षणं दाखवायला लागतं. आणि त्याचसोबतच जर आपण जास्त डोस दिला म्हणजे पडेल असा विचारही योग्य नाही.
1: खरंच आहे.
0: कारण चुकीचा डोस उपचार अपयशी ठरवू शकतो, औषधाच्या दुष्परिणामांचा धोका देखील वाढू शकतो, तसंच याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर देखील झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून मित्रांनो, पशुवैद्यकांनी सांगितलेला डोस, कालावधी, औषध देण्याची पद्धत ही काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे.
1: निश्चितच. मॅडम, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की म्हणजे पशूंमध्ये निर्माण झालेली प्रतिजैवक प्रतिरोधकता ही आपल्या मानवाच्या आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक ठरू शकते, मग ती कशा प्रकारे बरं?
0: या ठिकाणी प्रतिजैवक प्रतिरोधकता हा केवळ पशुवैद्यकीय विषय न राहता सार्वजनिक आरोग्याचा आणि सामूहिक स्वास्थ्याचा विषय बनतो. आपण नेहमी म्हणतो की मानव आणि पशु काही वेगळे नाहीयेत, ते एकाच पर्यावरणाचा भाग आहेत. त्यामुळे एका ठिकाणी निर्माण झालेली समस्या दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकते. पशु आणि माणूस यांच्यामध्ये बॅक्टेरियांची देवाणघेवाण सतत होत असते, अगदी आपल्या नकळत होत असते. विशेषतः पशुपालक, पशुवैद्यक, पशुधनाची काळजी घेणारे कामगार असतील यांचा आजारी पशूंशी थेट संपर्क येत असतो. अशा प्रत्यक्ष संपर्कातून प्रतिरोधक बॅक्टेरिया माणसांपर्यंत पोहोचू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO असं म्हणतो की रेझिस्टंट बॅक्टेरिया हे प्रत्यक्ष प्राणी संपर्कातून अन्न साखरेद्वारे किंवा पर्यावरणातून माणसापर्यंत पोहोचू शकतात. आणि मी आता जे अन्न साखरे म्हणाले याचा अर्थ दूध, मांस, अंडी यांच्यासारख्या पशुजन्य अन्न पदार्थांचं उत्पादन आणि त्यांच्या हाताळणीच्या प्रक्रियेत जर योग्य स्वच्छता पाळल्या गेली नाही तर रोगकारक किंवा प्रतिरोधक बॅक्टेरिया अन्नामध्ये येऊ शकतात. त्यामुळे शेतापासून ते आपल्या ताटापर्यंत अन्नाची पायरी प्रत्येक

0: पायरी महत्वाची आहे.
1: निश्चितच.
0: आणि तिसरं आपण म्हणू तर पर्यावरण, पशूंचे शेण, मूत्र, सांडपाणी किंवा अयोग्य पद्धतीने व्यवस्थापित केलेला पशुवैद्यकीय कचरा, यामधून प्रतिरोधक बॅक्टेरिया आणि त्यांचे प्रतिरोधक जीन माती आणि पाण्यात जाऊ शकतात. त्यानंतर हेच सूक्ष्मजीव पुन्हा पशु, माणूस किंवा इतर पर्यावरणीय घटकांपर्यंत देखील पोहोचू शकतात. ही एक सायकल आहे, कम्प्लीट सायकल आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे रेजिस्टन्स जीन्स आता जे म्हणाले, म्हणजेच प्रतिरोधकतेशी संबंधित असलेली जनुके. मित्रांनो, ही जनुके वेगवेगळ्या बॅक्टेरियांमध्ये हस्तांतरित होऊ शकतात, त्यामुळे एखाद्या बॅक्टेरियामध्ये आलेली प्रतिरोधकता इतर बॅक्टेरियांमध्येही पोहोचण्याची शक्यता असते. आता ह्याचा माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे मी तुम्हाला एखाद्या उदाहरणातून समजून देते. समजा एखाद्या व्यक्तीला बॅक्टेरियामुळे संसर्ग झाला, तर सामान्य परिस्थितीत डॉक्टरांनी दिलेलं अँटीबायोटिक त्या संसर्गावर प्रभावी ठरलं असतं, पण त्या संसर्गाला कारणीभूत बॅक्टेरिया जर रेझिस्टंट असेल तर हे नेहमीचं औषध काम करणार नाही. मग दुसरं औषध, अधिक तपासण्या, अधिक काळ उपचारांची गरज पडू शकते. उपचार अपयशी होण्याचा आणि गंभीर आजार होण्याचा धोका येथे संभवतो. म्हणूनच प्रतिरोधकता ही फक्त पशूंना दिलेल्या औषधाचा प्रश्न नाहीये, पशूंचे आरोग्य, मानवी आरोग्य, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाचे एकंदरीत आरोग्य ह्या सर्वांना जोडणारा विषय आहे.
1: निश्चितच. दूध, मांस किंवा अंड्यामधून प्रतिजैविकांचे अवशेष हे आपल्या माणसाच्या शरीरात जाऊ शकतात का बरं?
0: दूध, मांस किंवा अंड्यामधून जे प्रतिजैविकांचे अवशेष असतात ते माणसाच्या शरीरात जाऊ शकतात जर अँटीबायोटिक उपचारानंतर आवश्यक विथड्रॉल पिरियड न पाळता दूध, मांस किंवा अंडी जर आपण वापरले किंवा खाल्ले तर त्या औषधांचे अवशेष म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेसिड्यूज अन्नामध्ये राहण्याची शक्यता असते. एखादं प्रतिजैविक दिल्यानंतर काही विथड्रॉल पिरियड म्हणजे काय हे मी सांगते की पशुला एखादा अँटीबायोटिक किंवा जैविक दिल्यानंतर काही काळ ते औषध पशूंच्या शरीरात टिकून राहत असतं, जे गरजेचं पण आहे. त्या औषधाची पातळी सुरक्षित मर्यादेपर्यंत कमी होणंही गरजेचं असतं. ते कमी होण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे विथड्रॉल पिरियड. उपचार घेत असलेल्या पशूचे दूध किंवा मांस किती काळ मानवासाठी वापरणं टाळायचं याबाबत पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा लागतो. म्हणजेच पशु बरा झाला म्हणजे आता लगेच त्याचा दूध विकायला सुरू करूया, त्याची अंडी खाऊया असं करू नये.
1: अच्छा.
0: तर पशुवैद्यकाने सांगितलेला विथड्रॉल पिरियड पूर्ण झाल्यानंतरच दूध किंवा मांस अन्न साखळीत आणावे.
1: बरं, आता हे विथड्रॉल पिरियड आपला का आवश्यक आहे बरं?
0: मॅम, हा विथड्रॉल पिरियड म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे की औषध दिल्यानंतर दूध, मांस किंवा अंडी हे मानवी सेवनापर्यंत सेवनासाठी वापरण्यापूर्वी पाळावयाचा एक कालावधी आहे. तो ठरलेला असतो. प्रत्येक अँटीबायोटिकचा प्रत्येक कालावधी ठरलेला असतो. हा कालावधी खूप आवश्यक आहे कारण औषध दिल्यानंतर त्याचे काही अंश म्हणजे ड्रग रेसिड्यू हे पशुच्या शरीरात विशेषतः दूध किंवा मांसामध्ये राहू शकतात. जर आपण हा कालावधी न पाळता लगेच दूध किंवा मांस वापरलं तर हे औषधांचे अवशेष आपल्या पोटातही जाऊ शकतात की नाही, त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः मी जर म्हणेन अँटीबायोटिक्सच्या बाबतीत तर हा मुद्दा आणखी महत्वाचा आहे कारण अँटीबायोटिकचे अवशेष अन्नामधून माणसांच्या संपर्कात येत राहिले तर अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स या समस्येलाही हातभार लागू शकतो. याशिवाय दूध किंवा मांसामध्ये औषधांचे अवशेष आढळल्यास अन्नाची गुणवत्ता आणि बाजारपेठेतील स्वीकारार्हता यावरही परिणाम होतो. म्हणून विथड्रॉल पिरियड हा फक्त पशुपालकांसाठी नियम नाही तर पशुजन्य अन्न पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा फूड सेफ्टीचा विषय आहे.
1: बरं मॅडम, आता पशुपालकांकडून अँटीबायोटिक्सचा गैरवापर होण्यामागची देखील प्रमुख कारणे असतील, ते कारणे कोणती पशुपालकांनी लक्षात ठेवायला हवीत?
0: मॅम, मागे खरं तर अनेक कारणं असू शकतात आणि पहिलं म्हणजे मी सांगेन की पशु आजारी पडल्यानंतर त्वरित उपचार करण्याची घाई करू नका, त्याला थोडासा वेळ द्या.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे पूर्वी एखाद्या आजारासाठी वापरलेलं औषध पुन्हा वापरण्याची सवय. म्हणजे पूर्वी एकदा पोट फुगलं होतं तेव्हा डॉक्टरांनी ही पिवळी गोळी दिली होती, मग आताही पोट फुगल्यासारखं वाटतंय, ती मागच्या वेळी दिलेली पिवळी गोळी उरली ती चारू का असा विचार करणं चुकीचं आहे. शेजाऱ्यांना दिलेला सल्ला किंवा औषध विक्रेत्याच्या सल्ल्यावर उपचार करून घेणं हे चुकीचं आहे, हे करू नका. आणि पशुवैद्यकाकडे जाण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च टाळण्याचा प्रयत्न असतो हा खरं तर की औषध विक्रेत्याकडून डायरेक्ट औषध घेऊन पशूंना चारणे किंवा टोचून घेणे तर हे आपण टाळलं पाहिजे. मागच्या वेळी औषध डॉक्टरांनी 3 दिवस द्यायला सांगितलं होतं तर यावेळीही मी 3 दिवस देतो असंही म्हणणं चुकीचं. हा सल्ला फक्त पशुवैद्यकाकडूनच घ्यायला हवा की ते औषध किती कालावधीसाठी द्यायला पाहिजे.
1: मॅडम, शेवटी जे काही आपले पशुपालक आहेत त्यांना प्रतिजैवक प्रतिरोधकता रोखण्याबाबत आपण जाता जाता कोणता संदेश द्याल बरं?
0: माझा पशुपालक बांधवांना तर एक साधाचा संदेश आहे. मित्रांनो, अँटीबायोटिक्स म्हणजे साधे औषध नाहीये, ते खरं तर एक

0: अत्यंत मौल्यवान उपचाराचं साधन आहे. त्याचा वापर आपण जपून आणि जबाबदारीने करायला हवा. पशु जर आजारी पडला तर स्वतःहून औषध देण्याऐवजी पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. त्या औषधाचा डोस, उपचाराचा कालावधी स्वतःहून बदलू नका. औषधाचा कोर्स पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय थांबवायचा नाही. उपचारा दरम्यान आणि उपचारानंतर सांगितलेला विथड्रॉल पिरियड हा नक्की पाळला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा. लसीकरण असेल, स्वच्छता, योग्य पोषण असेल किंवा चांगलं पशुचं व्यवस्थापन आणि जैवसुरक्षा यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर हा संसर्गही टाळता येतो आणि खर्चही कमी होतो. तर AMR म्हणजे हा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स ही काही आजची समस्या नाहीये, ती आपल्या पुढच्या पिढीसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे आज आपण अँटीबायोटिक्सचा योग्य वापर केला तर उद्या ती औषधं आपल्यासाठी प्रभावी राहतील. ही जबाबदारी पशुवैद्यक, पशुपालक, औषध विक्रेते, अन्न उत्पादक आणि ग्राहक आपल्या सर्वांची आहे. पशूंचं आरोग्य, माणसांचं आरोग्य आणि पर्यावरणाचं आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन केलेली ही खरं तर एक सामूहिक कृतीच आहे असं मला वाटतं.
1: निश्चितच. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅडम आपण अतिशय महत्वाचं असं मार्गदर्शन समस्त पशुपालक बांधवांना केलेलं आहे की आपल्या पशुधनाला आजारातून वाचवण्यासाठी अँटीबायोटिक्स गरजेचं आहे, पण त्याचा चुकीचा वापर कशाप्रकारे आपल्या अंगलट येऊ शकतो हे देखील आज आपण समजून घेतलेलं आहे. औषधापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणजेच जर आपण गोठ्याची स्वच्छता असेल, आपल्या पशुधनाचं वेळेवर लसीकरण असेल, हा जर चांगल्या प्रकारे उपाय जर आपण केला आणि सोबतच तुम्ही सांगितलं की आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या पशुधनाला मनाने कोणतेही अँटीबायोटिक्स आपल्याला द्यायचे नाही आहेत, त्यामुळे आपलं पशुधन निरोगी तर आपणही निरोगी. तर ही महत्वपूर्ण अशी माहिती आपले प्रत्येक पशुपालक बांधव लक्षात ठेवतील आणि आपलं पशुधन जर आजारी पडलं तर तात्काळ आपल्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच त्यावर उपचार करतील यात काही शंका नाही. तर मॅडम आज ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या जलद वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी त्यांच्या आहारात खनिजाचं योग्य प्रमाण असणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा आजच वापरा LR मीन मिक्स, पशुधनाच्या जलद वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी उपयुक्त खनिज मिश्रण. LR फार्माचे उपयुक्त उत्पादन आपल्या नजीकच्या औषधी दुकानात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9607874793 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सुधीर राजूरकर यांचे LR फार्माक्युटिकल्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज मत्स्यतळ्यासाठी निवडा. आजच संपर्क करा 91-30-98-98-07 या नंबरवर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माशांचे पोषण मूल्य, मानवी आरोग्यासाठी त्याचं काय महत्व आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्ण मॅडमला आणि त्यांच्याकडनं आज आपल्या आरोग्यासाठी माशांचं पोषण मूल्य काय आहे आणि आपल्या आरोग्यासाठी त्याचं किती महत्त्व आहे की जेणेकरून जनजागृतीच्या माध्यमातून आपण ते आहारात घ्यावेत आणि त्यातून आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवावं यासाठी ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. तर मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम सुरुवातीला माशांना पौष्टिक अन्न असं का मानलं जातं बरं?
2: मासे हे मानवी आहारातील पोषण दृष्ट्या महत्वाचे प्राणीजन्य अन्न आहे. माशांच्या मासांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने, आवश्यक अमिनो ऍसिड, चरबी, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. विशेषतः माशांमधील प्रथिनांचा जैविक दर्जा चांगला असून ती शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंची निर्मिती व दुरुस्ती करण्यासाठी आणि विविध जैविक प्रक्रियेसाठी आवश्यक. याशिवाय माशांमधून जीवनसत्व जे आहेत, विटॅमिन B12 म्हणा, विटॅमिन D म्हणा आणि काही प्रजातींमध्ये A, तसेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारखी खनिजे मिळू शकतात. त्यामुळे आहारामध्ये माशांचा समावेश

0: केल्याने एकाच अन्नातून अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात.
1: अच्छा.
0: मात्र पोषण मूल्य हे प्रजाती, त्याचा आकार, खाद्य, मत्स्यपालन पद्धती आणि स्वयंपाकाच्या पद्धतीनुसार जे आहे ते बदलत जाते.
1: आता बऱ्याच जणांना आपण मॅडम पाहतो की आरोग्याच्या ज्या काही तक्रारी आहेत, म्हणजे बी ट्वेल्वची कमतरता ही बऱ्याच आपल्या महिलांमध्ये पण जाणून येते आणि आपल्या पुरुष वर्गांमध्ये देखील जाणून येते, नाही का?
0: हो.
1: तर त्या दृष्टिकोनातून याचं सेवन जर आपण केलं तर म्हणजे चांगल्या प्रकारे आपलं बी ट्वेल्व आपल्याला मिळू शकतं, नाही का?
0: हो मॅडम.
1: तर माशांमधील प्रथिने आपल्या शरीरासाठी कशी उपयोगी ठरतात?
0: साधारणतः प्रोटीन ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. तर प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी आणि ऊतींच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली प्रमुख पोषक तत्वे आहेत. माशांच्या मांसामध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारी अनेक अत्यावश्यक अमिनो ऍसिड म्हणजे अमिनो आम्ले योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. शरीरात काही अमिनो आम्ले स्वतः तयार करू शकतात, परंतु अत्यावश्यक अमिनो ऍसिड आहारातून मिळणे आवश्यक असते. माशांमधील प्रथिनांचा जैविक दर्जा चांगला असल्यामुळे ते स्नायू, त्वचा, एन्झाईम आणि शरीरातील इतर प्रथिनयुक्त संरचनांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. आता माशांमधील प्रथिने साधारणपणे सहज पचणारी असतात. त्या आहारात माशने उपयुक्त प्राणीजन्य प्रथिन स्त्रोत ठरू शकतात. विशेषतः गोड्या पाण्यातील जर रोहू, कटला, मृगळ, तिलापिया यासारख्या माशांचा योग्य प्रकारे आहारात समावेश केल्यास प्रथिनांची पूर्तता करण्यास मदत होऊ शकते.
1: अच्छा.
0: मात्र फक्त मासे खाल्ल्याने सर्व पोषण गरजा पूर्ण होतात असं पण नाही आहे. त्यासाठी संतुलित आहारामध्ये धान्य, कडधान्य, भाज्या, फळे, दूध किंवा पर्यायी पदार्थ आणि इतर पोषक अन्नांचा समावेश असणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: निश्चितच, म्हणजे परिपूर्ण असा आहार प्रत्येकाच्या शरीरासाठी आवश्यक आहे. तर मॅडम, आता माशांमधील ओमेगा 3 हे जे फॅटी आम्ल आहे हे म्हणजे काय आणि त्याचं महत्व देखील काय पटवून द्याल बरं तुम्ही?
0: ओमेगा 3 फॅटी ऍसिड ही शरीरासाठी महत्वाची चरबीची संयुगे आहे. माशांशी संबंधित पोषणांमध्ये विशेषतः इकोसा पेंटॉनिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो ईपीए आणि डेकोसा हेक्झॉनिक ऍसिड डीएचए यांना महत्व दिले जाते, कारण या फॅटी आम्लांचे प्रमाण माशांच्या प्रजाती, शरीरातील चरबीचे प्रमाण, खाद्य आणि मत्स्यपालनाच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.
1: अच्छा.
0: डीएचए जर आपण म्हटलं डेकोसा हेक्झॉनिक ऍसिड हे मेंदू आणि डोळ्यांच्या ऊतींमध्ये महत्वाचे संरचनात्मक घटक आहेत. तर ईपीए इकोसा पेंटॉनिक ऍसिड आणि डेकोसा हेक्झॉनिक ऍसिड शरीरातील विविध जैविक प्रक्रियांमध्ये सहभागी होतात. आता ओमेगा 3 फॅटी ऍसिड पेशींच्या पडद्याची रचना आणि कार्य तसेच हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित जैविक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात.
1: अच्छा.
0: एक महत्वाची बाब म्हणजे सर्व माशांमध्ये ओमेगा 3 चे प्रमाण सारखे नसते. तुलनेने अधिक चरबीयुक्त माशांमध्ये दीर्घ साखळी ओमेगा 3 चे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे मासे म्हणजे समान प्रमाणात ओमेगा 3 असे सर्वसाधारणपणे म्हणणे वैद्यकदृष्ट्या योग्य नाही.
1: आणि मॅडम, माशांमधील जे काही जीवनसत्व असतात आणि जी खनिजे असतात की ती मानवी शरीरासाठी आवश्यक असतात त्याविषयी काय सांगाल?
0: माशांमधील जे जीवनसत्वे असतात म्हणजे विटॅमिन्स आपण म्हणतो तर आणि खनिजे मिनरल्स ज्याला आपण म्हणतो तर माशांमध्ये प्रथिने आणि चरबी बरोबरच अनेक सूक्ष्म पोषक तत्वे आढळतात. यामध्ये जीवनसत्व बी ट्वेल्व, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए तसेच आयरन ज्याला आपण लोह म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांचा समावेश होऊ शकतो. मात्र प्रत्येक पोषक तत्वाचे प्रमाण माशांच्या प्रजाती आणि खाण्यात येणाऱ्या भागानुसार वेगवेगळे असतात. आता व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपण जर बघितलं तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे रक्तपेशींची निर्मिती आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी महत्वाची आहे.
1: अच्छा.
0: आणि व्हिटॅमिन डी हे शरीरातील कॅल्शियमचा उपयोग आहे आणि हाडांच्या आरोग्यात भूमिका बजावते. तसेच आयरन लोह हे हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक आहे. असे कॅल्शियम, फॉस्फरस हाडे व दातांच्या संरचनेसाठी महत्वाचे असतात. तर त्यामुळे माशांना केवळ प्रथिनांचा स्रोत म्हणून पाहणे आहे. त्यामध्ये प्रथिने सोबत आवश्यक फॅटी ऍसिड, जीवनसत्वे, खनिजे अशी बहुआयामी पोषण रचना असते.

0: तीच बाग माशांना पोषणदृष्ट्या महत्वाचे अन्न बनवते.
1: निश्चितच. आणि माशांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी देखील कसं उपयुक्त ठरू शकतं बरं?
0: माशांच्या शेवण्याचं हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशी संबंध अनेक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये तपासण्यात आला आहे. विशेषतः या मासांमध्ये जी ईपीए म्हणजे इकोसोपेंटोनिक ऍसिड म्हणा किंवा डेकोसो एक्झोनिक ऍसिड यासारखे दीर्घ साखळी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित विविध जैविक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड पेशींच्या पडद्याचा भाग असतात आणि शरीरातील लिपिड संबंधित प्रक्रियांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे आहारातील योग्य प्रकारच्या चरबीचे महत्व केवळ चरबी कमी करणे एवढेच नसून चरबीचा प्रकार कोणता आहे हेही महत्वाचे. मात्र माशांचे सेवन हे हृदयविकार औषध किंवा उपचार नाही. त्याचा आरोग्यावरील परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण आहार पद्धती, शारीरिक हालचाल, त्याचं वजन, धूम्रपान, मधुमेह, रक्तदाब आणि इतर घटकांवरही अवलंबून असतो. तर माशांना संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पाहणे अधिक वैज्ञानिक होईल. माशांची योग्य निवड आणि कमी तेलात, कमी मिठात आणि सुरक्षित पद्धतीने केलेली स्वयंपाक प्रक्रिया पोषणदृष्ट्या अधिक योग्य ठरू शकते.
1: निश्चितच. तर मॅडम, आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माशांचे पोषण मूल्य आपल्या मानवी आरोग्यासाठी त्याचं काय महत्त्व आहे याविषयी छानशी माहिती सांगितलेलीच आहे. पण मंडळी, वेळेअभावी या कार्यक्रमाचा पुढचाही भाग आपल्याला निश्चितच ऐकायचा आहे की जेणेकरून आपले हे मासे आपल्यासाठी कशा प्रकारे पोषण मूल्य म्हणून ठरू शकतात आणि त्या माध्यमातून त्याच्या सेवनातून आपलं आरोग्य देखील कशा पद्धतीने उत्तम असं राहू शकतं हे आपल्याला पुढच्या भागामध्ये ऐकायचंच आहे. तोपर्यंत मॅडम, ही महत्त्वपूर्ण अशी माहिती पोहोचविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढविण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज मत्स्य तळ्यासाठी निवडा. आजच संपर्क करा 91 30 98 98 07 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल, सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल। आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत।

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
2: हॅलो आकाशवाणी.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1350 KHz, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठिका 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधाबाईनी आणि शेवंताबाई
4: आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक. आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या MSP अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल MSP सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केला आहे. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये MSP मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
5: रबी सीजन की MSP बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीज हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए MSP आज अप्रूव हुए.
4: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी PM धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
5: 1,86,000 करोड़ रुपीज का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 GW को रिन्यूएबल एनर्जी को, बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन

0: फील्ड लाइंस को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइंस को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा।
1: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल। येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले। त्यामध्ये 2027-28 या वर्षामध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत। यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला। जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांमध्ये म्हटलं आहे। आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे। गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली। या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले। लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला। गुरुवाद कालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला। यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली। या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह 69 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे। ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
2: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे। अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला। तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं। या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे। पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं। भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे। मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं। कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं। टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली। स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत। भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे। अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल। चीनबरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे।
1: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये

वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकांमध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खासगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचे मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. एमटी होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्र चाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचीविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नूरिस्तान या परगणातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीताच्या कार्यक्रमात महात्मा गांधींवरील पोवाडा, शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. ही निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. ऐकूया तर महात्मा गांधींवरील पोवाडा, सादर करते शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकारी.

महात्मा गांधींच्या चरित्राख्यानावरील पोवाडा शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांनी सादर केला होता. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांची गझल भीमराव पांचाळे यांच्या आवाजात.

भावधारा कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया. ज्योती आर काळे यांनी गायलेली सदानंद डबीर यांची रचना.

अवधान कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील निकुंभ यांचं गीत. याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग बिहाग. मध्यलय गत मत्त तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित मदन मोहन यांनी. ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं शास्त्रीय यांचं बासरी वादन राग बिहाक. त्यांना तबला साथ केली होती पंडित मदन मिश्रा यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.